229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे. श्रोतेहो, आमच्या प्रथम प्रसारणातील कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे. आज गुरुवार, भारतीय सौरतिथी 29 श्रावण, शके 1948 अर्थातच 20 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. चांदण्यांचा सडा विरता विरता उतरले तृणश्वास अंगणी प्राचीच्या, तसे रूपसी खडग शजरात नहाले गगनलक्षी भराऱ्या सोनियाच्या. पानापानात पाघळले दवबिंदूंचे ठसे जसा पितांबर झळके आकाशात. आर्तगुलाबाची छटा पश्चिमेच्या दारी अन केशरी टिळा शुभ्र मेघांवरी. शीतल धून वाजे वाऱ्याची आगळी आर्त मधुर राग गाऊनी भूपाळी. अशी ही मनभावन मन प्रसन्न करणारी रम्य पहाट. चला, आजच्या या नव्या कोऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सगळ्यांसाठीच आयु आरोग्य आणि समाधान तसंच शांती मागूयात आणि मंगलध्वनीचे सूर मिसळूयात.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांचं सनईवादन श्रोतेहो आपण ऐकत होतात. राग होता ललित. आता 6 वाजतात. लगेचच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत

एकाग्रतेने पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. इच्छाशक्ती ही मनाच्या सामर्थ्याचा एक भाग आहे. ती अमृत स्वरूपाची असते, परंतु आपल्या कामातून तिची जाणीव होत असते. लहान सहान गोष्टीच्या माध्यमातून आपल्यातील इच्छाशक्तीला बळ मिळत असते. एखादी गोष्ट आपण जाणीवपूर्वक नियमित करू लागलो की त्यातून इच्छाशक्ती दृढ होत जाते. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी देखील समांतरच आहेत. बिहारच्या अरुणिमा सिन्हाचं उदाहरण घ्या. एका पायाने अधू झालेल्या अरुणिमाने अपघात झाल्यापासून अवघ्या 2 वर्षात एव्हरेस्ट सर केला. सामान्य माणसाला शक्य नसलेली गोष्ट दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तिने साध्य केली. आपल्यासमोर निर्माण झालेल्या समस्या या कधीकधी एकच असतात, परंतु त्या समस्येवर इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून यश प्राप्त करणारे ठराविकच असतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात, पण गरुड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जाऊन उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टिकोन वेगळा असतो. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे आपल्याला यथोचित मार्ग सापडेल, फक्त कार्य करण्याची इच्छा आपल्यात असायला हवी. मानवाच्या इच्छेमध्ये अलौकिक अशी शक्ती क्षमता असते. जेव्हा माणसाला पक्षासारखे उडायची इच्छा झाली, तेव्हा त्याने विमानाचा शोध लावला. वैदिक काळात इच्छापूर्तीसाठी कठोर जप तप अनुष्ठाने करण्याची परंपरा होती. राजा भगीरथाने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर गंगेचा पवित्र प्रवाह या भूमीवर आणला. या उदाहरणावरून आपल्याला इच्छा किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. किंबहुना इच्छेशिवाय काहीही साध्य होत नाही, आणि इच्छा असेल तर असाध्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी देखील सहज साध्य होऊ शकतात. औरंगजेबाच्या दडपशाहीतून लोकांना मुक्त करण्याच्या इच्छेमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. श्रोते हो, खरी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याचा मार्ग सापडतो, यात शंका नाही. परंतु त्यासाठी आपल्याकडे सहनशक्ती, क्षमता, कष्ट करण्याची भावना, सहनशीलता, त्याग आणि समर्पण हे भाव असणे आवश्यक असते. प्रत्येकच महान व्यक्तींचे आयुष्य हे या इच्छा तिथे मार्ग

0: आपल्याकडे सहनशक्ती, क्षमता, कष्ट करण्याची भावना, सहनशीलता, त्याग आणि समर्पण हे भाव असणे आवश्यक असते. प्रत्येकच महान व्यक्तींचे आयुष्य हे या इच्छा तिथे मार्ग या म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ईश्वराने आपल्या प्रत्येकाला न मागताही मोफतच इच्छाशक्तीची देण दिलेली आहे. फक्त आपण तिचा उपयोग कसा करू शकतो, तिचा वापर योग्य कामासाठी कसा करू शकतो, यावरच इच्छाशक्तीचा वापर तिचे यशायपश अवलंबून असते. श्रोते हो, आपण दिवसभर काम करतो, संध्याकाळी मात्र काम करण्याची इच्छा राहत नाही. आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे की दिवसभरातील इच्छाशक्तीचा वापर आपण विधायक कामासाठी करत आहोत की नाही. आपल्या जीवनाचे ध्येय उद्दिष्ट चांगले असेल तर निश्चितच आपण इच्छाशक्तीच्या बळावर योग्य ते प्राप्त करू शकतो. एखाद्या कामात मिळालेले अपयश पचवणे गरजेचे असते. बऱ्याचदा मिळालेल्या अपयशाला आपण स्वतःला दोष देतो, ज्यामुळे आपल्याला नकारात्मकतेला सामोरे जावे लागते. आणि ज्यावेळी ही नकारात्मकता आपल्या मनाला शिवते, त्यावेळी ती आपल्यातील इच्छाशक्तीला पोखरून काढते. श्रोते हो, जगातील सर्व यशोगाथा या फक्त इच्छाशक्तीच्या बळावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निर्माण झाल्या आहेत. ज्यावेळी आपण परिस्थितीसमोर नतमस्तक होतो, त्यावेळी आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे परिस्थितीला शरण न जाता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपण पाय रोवून उभे राहिले पाहिजे. निर्माण झालेल्या परिस्थितीलाही पराभूत करून उत्तम असे यश मिळवले पाहिजे. ही इच्छाशक्ती आपल्या प्रत्येकात सुप्त स्वरूपात आहेच. फक्त तिला जागृत करून चांगल्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करून यशस्वी होऊया याच शुभेच्छा. धन्यवाद.
1: दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर पाय रोवून उभं राहिलं तर असाध्य गोष्टही साध्य होऊ शकते. अशा आशयाचा आजचा विचारशलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज यात इच्छाशक्ती याविषयी अभिषेक राजूरकर यांचे विचार आपण ऐकत होतात. श्रोते हो, आता वेळ झाली आहे ईश्वरचरणी भावपुष्पांची सुमनांजली अर्पण करण्याची, अर्थातच मंगल प्रभात या कार्यक्रमाची.

लता मंगेशकर यांच्या मधाळ स्वरातून जगद्गुरु तुकोबाराय यांची रचना श्रोते हो आपण ऐकत होतात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

अजित कडकडे यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं प्रवीण दवणे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं नंदू होनप यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही रचना लिहिली होती जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी, तर संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

0: रूपकुमार राठोड आणि चंदना दीक्षित यांच्या स्वरातलं हे हिंदी भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि या भक्तिगीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज.

0: अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: मृद आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंती निमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीविषयक कामात योग्य ती मदत किंवा मार्गदर्शन करणारा कार्यक्रम कृषीवाणी. आजात राज्य पशुधन प्रजनन धोरणातील तरतुदी याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती ऐकूयात.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्राजक्ता विवेकानंद जाधव, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उत्कृष्ट. आणि आज आपण खूपच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गेल्या काही भागांमध्ये आपण महाराष्ट्रातील पशुधन पैदास धोरण या विषयीच्या अनेक त्याचे पैलू आपण बघितले. आपण म्हैस पैदास कशी करावी, गायीचे प्रजनन कसे करावे, शेळी मेंढींचे प्रजनन कसे करावे, कुक्कुटपालन कसे करावे किंवा कुक्कुट प्रजनन कसे करावे त्यासंबंधीच्या काय मार्गदर्शक सूचना सरकारने आपल्याला दिल्या आहेत, या अनेक विषयांवर गेले काही दिवस चर्चा करत आहोत. या सर्वांच्या व्यतिरिक्त राज्य प्रजनन धोरणामध्ये अजून कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर या धोरणाअंतर्गत पोल्ट्रीमध्ये नुसते पोल्ट्री पक्षीच नाही तर बदक, जापानीज क्वेल शिवाय इतर प्रजातींमध्ये घोडे म्हणजेच अश्व, वराह यांच्या सुद्धा प्रजननाविषयीच्या मार्गदर्शक सूचना आपल्या प्रजनन धोरणामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त याच धोरणाअंतर्गत सर्वसाधारण भागामध्ये प्रत्येक 5,000 पशुधनासाठी आणि डोंगराळ व आदिवासी भागांमध्ये प्रत्येकी 3,000 पशुधनासाठी एक पशुवैद्यकीय दवाखाना हा पदवीधर डॉक्टरच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट हे निश्चित करण्यात आले आहे. तसेच पशुखाद्य, चारा, पशुपोषण चराई म्हणजे लस उत्पादन या संबंधीच्या सुद्धा मार्गदर्शक तत्वांचा या धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनेअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या आणि शासकीय अनुदानावर घेतलेल्या सर्व जनावरांचा विमा काढणे हे याच धोरणाअंतर्गत अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे पशुखाद्य, पशुचराई त्याचबरोबर पशुधन आरोग्य या सर्व बाबींचा ह्या आपल्या धोरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. आपण जर हे धोरण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सर्व शेतकऱ्यांनी आपले आपले ब्रीडर्स असोसिएशन बनवावे असे या धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक्त कृत्रिम रेतनासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लॅब्स एस्टॅब्लिश कराव्या, या लॅब्सचा प्रयोग करून कृत्रिम रेतनासाठी वीर्य उपलब्ध करून देण्यात यावं अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या धोरणाअंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. जेव्हा हे धोरण अंमलात आणलं तेव्हा मात्र महाराष्ट्रात कुठलीही वराहाची जात उपलब्ध नव्हती आणि म्हणूनच वराह पालनासाठी विदेशी जातींचा उपयोग करावा असं या धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण आज आपण पाहाल तर आपली एक स्वतः करकंबी नावाची जात ही शिरवळमध्ये नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. आणि
1: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात राज्य पशुधन प्रजनन धोरणातील तरतुदी याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. 6:45 होत आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्र

0: एकाच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतात. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते, जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात, तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या. आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतं आहे आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शविला आहे व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे

0: मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेले. एमसी मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्थाने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ चा भाट आहे की वी शुड गेट, की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्यायव्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी, पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे. ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याचिका ही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 PM संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता वेळ झाली आहे आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी जाणून घेण्याची, अर्थातच रूपरेषा. श्रोतेहो रूपरेषेनंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत. 7:25 दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 आपल्या स्टुडिओतून भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आज यात मनमोहिनी मृगनयनी हे जावेद अली यांनी गायलेलं भावगीत, प्रिया साजना हे नेहा राजपाल यांनी गायलेलं भावगीत, एरे प्रिया हे मंदार आपटे आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं भावगीत आणि अशी एकांतात हे जावेद अली यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकू शकाल.

8:40 आपल्या स्टुडिओतून मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आजात तलत अजीज, रूपकुमार राठोड, गुलाम अली आणि

हरिहरन यांनी गायलेल्या काही गझलांचा आस्वाद आपण घेणार आहात. 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपटातील गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजात हमें तुमसे है प्यार हे नाम गुम जाएगा या चित्रपटातील गीत, संभाला है मैंने हे नाराज या चित्रपटातील गीत, आ दिल से हे नकाब या चित्रपटातील गीत आणि प्रियतमा ओ मेरी प्रियतमा हे प्रेम कैदी या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. 10:00 मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात. आजात माझे मोहरले झाड हे वैशाली सामंत यांनी गायलेलं आणि अवधूत गुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत यात सुरुवातीला आपण ऐकणार आहात. त्यानंतर बालगीत आणि त्यानंतर गुणसागर गंभीर हे नाट्यगीत आपण ऐकणार आहात. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात फूल और काटे या चित्रपटातील गाणी आपण ऐकणार आहात. गीतकार समीर आणि राणी मलिक तर संगीतकार आहेत नदीम श्रवण. श्रोते हो, आज सकाळी 10:30 आपल्या स्टुडिओतून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आजात रसास्वाद गाण्यातील गोष्टींचा याविषयी काही गाणी आपण ऐकणार आहात. 11:05 राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आजात देश या रागावर आधारित चित्रपटगीतं निर्मिती साह्य आहे वंदना सरपाते यांचा तर सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. श्रोते हो, सकाळी 11:30 प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर समर्थ IVF सेंटर अँड जिजाऊ हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे गर्भधारणेचे 9 महिने आणि काळजीचे 3 टप्पे. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मोनिका किरडे पवार यांची सीमंतिनी कोंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून नेहमीप्रमाणे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आज यात दुपारी 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आपण ऐकणार आहात. दुपारी 2 कृषीवाणी, दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल.

0: नेहमीप्रमाणे सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल संध्याकाळी 5 वाजता. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. तेव्हा ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची आणि त्यांच्या वेळांविषयी.
1: हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, आता 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर

101.1 दशांश 7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर। सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता। सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े। BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्यानं समावेश करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाची आजपासून मोहीम। राज्यात SIR प्रक्रियेला 3रा मुदतवाढ, 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी। आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यात मागील 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्यानं समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मृद आणि जलसंधारण व्यवस्थापनाबाबतच्या बैठकीत ते काल बोलत होते। यावेळी राज्यातली जलसंधारणाची कामं, जलस्रोतांचं बळकटीकरण तसंच विविध विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। नशामुक्ती महाराष्ट्र धोरण सादरीकरणाबाबतही काल फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं, तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रातून जाण्यापासून रोखावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। राज्यातल्या 70,000 सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरणाचा प्रलंबित मार्ग अखेर मोकळा झाला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकास आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर त्वरित धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता इमारतीच्या जमिनीचे 7/12 आणि मालमत्ता पत्रकावर थेट सोसायटीचं नाव नोंदवलं जाणं शक्य होणार आहे। या सुधारित धोरणात भूखंड वाटपासाठी पारदर्शक पद्धतीनं लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार नवीन उत्पन्न मर्यादा लागू करण्यात येणार असून शासकीय कर्मचारी, पत्रकार, कलाकार, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय भूखंड मिळण्याचा मार्ग या नव्या धोरणामुळे मोकळा झाला आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग आजपासून सुरू करणार आहे। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल। त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला 3रा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतला आहे। या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे। या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था NTAच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे।

0: भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक तज्ज्ञांची यंत्रणा एकत्रित करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर काल सुनावणी झाली. यासंदर्भात नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन निलेकणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीती आयोगानं ठरवून दिल्यानुसार राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमांमुळे या जिल्ह्यांमध्ये बदल होत असून यात पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं आकांक्षित जिल्हा कार्यक्रम पत्रकार अभ्यास दौऱ्यात ते बोलत होते. राज्यातल्या धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या आकांक्षित जिल्ह्यातले पत्रकार या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत नागरी प्रशासनासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते काल झालं. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सूचना आयुक्त येडगे यांनी यावेळी केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या डॉ सुरेंद्र गट्टांनी, स्वप्नील पाटील आणि प्रदीप निर्भवणे यांनी क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या प्रभावी वितरणासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण नॅनोस्ट्रक्चर ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राप्त झालं आहे. पेटंटचा कालावधी 20 वर्षांचा असून या तंत्रज्ञानामुळे औषधांची प्रभावीपणे शरीरात पोहोच वाढण्यास तसंच त्यांच्या उपचारात्मक परिणामकारकतेत सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गंगापूर नगर परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या योजनेला तातडीनं गती देण्यासाठी कालबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. विश्व मानवता दिनानिमित्त बीड इथल्या KSK महाविद्यालयातून मानवता यात्रा आणि युवा संवाद परिषदेला काल प्रारंभ झाला. याअंतर्गत येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवकांशी संवाद साधला जाणार आहे. स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण, वंचितांचे प्रश्न, व्यसनाधीनता आणि बेरोजगारी याबाबत युवकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभाग समितीची बैठक काल पार पडली. या बैठकीस धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातल्या रेल्वे सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध महत्वाचे प्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबतच्या मागण्या मांडल्या. धाराशिव तुळजापूर सोलापूर तसंच धाराशिव छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाची सद्यस्थिती स्पष्ट करून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यात यावी. लातूर औसा उमरगा कलबुर्गी नवीन रेल्वे मार्गास मंजुरी देण्यात यावी. लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या 21 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात महावॉकेथॉन वोक फॉर वॉटर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला काल प्रथमच 4,500 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. दोन्ही बाजार समित्यांमध्ये यंदा सुमारे 17,31,166 क्विंटल कांद्याची खरेदी झाली आहे. पिकांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल यासाठी बाजार समितीचे संचालक प्रयत्नरत असल्याचं गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अर्चना सुकासे यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात सह्याद्री देवराई संस्थेच्या सहकार्यानं प्रत्येकी 5 एकर जागेवर नवीन देवराया विकसित करण्यात येणार असून या उपक्रमासाठी 5 नामांकित कंपन्यांच्या CSR निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर पालक

0: मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रत्येक देवराईमध्ये सुमारे 2500 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचं 5 वर्ष संगोपन केलं जाणार आहे. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 5-3 असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतानं स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला असून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 372 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेनं काल दुसऱ्या डावात 4-84 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र नवोदित मानव सुतारच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव कोसळला. मानव सुतारनं दुसऱ्या डावात 6 गडी तर दोन्ही डावात मिळून 10 गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्यानं समावेश करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाची आजपासून मोहीम आणि राज्यात SIR प्रक्रियेला 3रा मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: .29°, अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.

हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमांतर्गत देसी या रागावर आधारित चित्रपट गीतं.

श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषी

0: आकाशवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून
2: दोनशे 29 डोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता 7:25 होत आहेत. दिलखुला असा दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल. जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची संकल्पना नसून ती शेती, पर्यावरण, भूजल आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली व्यापक चळवळ आहे. याच जलसंधारणाच्या विचाराला दूरदृष्टी देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या जलसंधारणाविषयक कार्याची आठवण आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांची जलदृष्टी, पाणी अडवा पाणी जिरवा या विचारांचं महत्व आणि आजच्या काळातील जलसंधारणाची गरज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर सर. चला तर मग जाणून घेऊया स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांच्या जलदृष्टीचा वारसा आणि आजच्या जलसंधारण दिनामागची भूमिका. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, एक अत्यंत महत्वाचा विभाग आणि अत्यंत महत्वाचा दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाचे विविध उपक्रम सुरू आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत मोलाचं असा मंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर आत्ताही तो आपल्याला उपयोगी पडतोय. आपण बघतोय हवामान बदलतंय, पाणी टंचाई होते, तर काय सांगाल सर सुरुवातीला या बाबतीत?
1: सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिला त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु ह्या जलसंधारणाचं जे काही महत्व जर काही आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूलमंत्र सुधाकर नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट, पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक काही ठिकाणी पाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस

0: पडत नाही. उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे, हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.
1: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
0: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपुरी पूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो, त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये सुरुवात झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2 लाख एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्यात पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होतो म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जे काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधी गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्यांच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता
0: बघत तोच एक आता ह्या निमित्तानं आम्ही जनजागृती करण्याचं मेनच काम आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. या 21 तारखेच्या निमित्तानं आम्ही 2 प्रोग्राम घेतो आहोत. तो एक म्हणजे वॉक फॉर वॉटर आणि दुसरं आहे की

0: रील चॅलेंज स्पर्धा. वॉक फॉर वॉटरमध्ये आम्ही म्हणतोय की तुम्ही पाण्यासाठी चला, पाण्यासाठी चला हा मूलमंत्र, जसा पाणी अडवा पाणी जरवा सुधाकर नाईक साहेबांनी दिलेला मूलमंत्र होता, तसा पाण्यासाठी तुम्ही जर का सोबत चाललात तर तुम्हाला सोबत पाणी सोबत तुम्हाला घेऊन जाईल, असा असा त्याच्यामागचा इतिहास आहे, असे त्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे आज जर का आपण आपलं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर पाण्यासाठी आपल्याला चलावं लागेल. म्हणूनच आजच्या आमचा जो ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते तेच आहे की सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो.
1: 21 ऑगस्ट आपण जलसंधारण दिन साजरा करतोय, 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करतो आहोत, आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी संपूर्ण जलसंधारण अभियान, असे वेगळे वेगळे उपक्रम, भव्य दिव्य उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतायत, आम्हीही बघतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून. तर एकूणच हे कार्यक्रम नेमके जर विस्तृत प्रेक्षकांना सांगायचे झाले तर नेमकी जनजागृती नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल सर?
0: आम्ही एक पहिल्यांदा तर 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमच्या लोगोचं अनावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं, आणि लोगोचं अनावरण करून एक शपथ पण आम्ही त्या दिवशी जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिली. तोच प्रोग्राम आता पुन्हा आपण 21 ऑगस्टला पण आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये हा थोडासा त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करतो आहोत, आणि एक आपण वॉक 3 किलोमीटरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे. त्याची आपण त्याला बक्षिसांची पण व्यवस्था ही जिल्हास्तरावरती करण्याच्यासाठीचं नियोजन करण्यात येत आहे. हा एक प्रोग्राम होणार आहे. त्या दिवशीच्या प्रोग्रामचं साधारणतः नियोजन असं असणार आहे की त्या दिवशी सकाळी 5:30 सगळ्या लोकांनी एकत्र जमणे ग्राउंडवरती, त्याच्यासाठी त्यानंतर 6 ते 7:45 पर्यंत त्यांचा एक योगाचा आम्ही तिथे क्लास त्यांचा ठेवलेला आहे, आणि 7:45 एक पाण्याची आपली एक जलसंधारणाची शपथ दिल्या जाणार आहे, आणि 7:00 तुमची जलसंधारणाचं वॉक सुरू होईल. 3 किलोमीटरचा साधारणतः वॉक झाला की मग त्या ठिकाणी आलेल्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचं बक्षिसाचं वितरण वगैरे करून हा कार्यक्रम वॉकॅथॉनचा त्या ठिकाणी संपणार आहे. दुसरा जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंजमध्ये फक्त आम्ही युवकांना युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. 15 ते 30 वयोगटातील त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार, आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल, आणि म्हणून आम्ही ही रील्सची स्पर्धा आणि त्यानिमित्ताने युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात, आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व बाबी ह्या रील फॉर चॅलेंजच्या माध्यमातून पुढे येतील, आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार आणि प्रसार होईल. अशा आम्ही या 2 योजना ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेले चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेला पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्त्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे, हा ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्ताने होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीठ नावाचं एक छोटासा एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे पडलेलं पावसाचं पाणी त्याच्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटंसं स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 360,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही जिल्ह्या राज्यासाठी ठेवतोय, जेणेकरून प्रत्येक गावागावापर्यंत जलसंधारणाची सगळी कामं पोहोचवता येतील, आणि खऱ्या अर्थाने लोकांना महत्त्व त्याचं पटलं की लोकांनी आपोआप मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
1: श्रोतेहो, स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांनी पाण्याचा प्रश्न केवळ शासनाचा विषय न मानता तो समाजाच्या सामूहिक सहभागातून सोडविण्याची दिशा दिली. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणं, स्थानिक जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवणं हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या भागात आपण त्यांच्या कार्याची आणि जलदृष्टीची माहिती घेतली.

पुढील भागात मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत उन्नती जगदाळेला निरोप द्या, ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. दोनशे 29° अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किटबॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल. नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
4: RBI सांगते
5: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियाँ भी नहीं है.
7: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
8: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
9: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
10: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
9: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
10: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
9: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
10: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
9: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
11: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
0: श्रोते हो, कधी हसवून जाती हळूच, कधी रडवून जाती खोल, कधी अबोल प्रीती सांगती, कधी विरहाचे बोल. आरशासम स्वच्छ या भावगीतांची भाषा प्रत्येकांच्या हृदयात आहे त्यांची एक परिभाषा. तेव्हा ऐकूयात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आजच्या भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुनीता रजनीश मुलकलवार यांच्या काही गीतरचना. मनमोहिनी मृगनयनी हे भावगीत गात होते जावेद अली.

स्नेहा राजपाल यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं सुनीता रजनीश मुलकलवार यांनी. श्रोते हो, आज आपण भावगीताच्या कार्यक्रमात ऐकत आहात उदय आणि अभिजित यांनी संगीतबद्ध केलेली काही भावगीतं.

नेहा राजपाल आणि मंदार आपटे यांच्या युगलस्वरातून हे भावगीत श्रोते हो आपण ऐकत होतात. आपण ऐकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. राष्ट्रीय रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि 1 महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रिस्तर

आशिया गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. आयएसएमआर ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती. या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचारविनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, दोन वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्तिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे.

0: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंगभवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगममध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक. आणि एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत हिंदी गझलांचा कार्यक्रम मेहराब.

श्रोते हो, आजच्या मेहराब या हिंदी गझलांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात गालिब यांच्या काही रचना. ह्या गझलेला संगीत होतं राजेश रेड्डी यांचं, तर गात होते तलत अजीज.

रूपकुमार राठोड यांनी गायलेली ही गझल संगीतबद्ध केली होती राजेश रेड्डी यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम. एक निवेदन, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी ठीक 9 वाजता रेकॉर्डिंग चालू होणार आहे, तरी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 या फोन नंबरवर फोन लावून नवजात शिशूंची घ्यावयाची काळजी याविषयी आपल्या शंका आणि प्रश्न आपण विचारू शकता. लक्षात ठेवा श्रोते हो, वेळ आजच सकाळी 9 ते 9:30.

गुलाम अली यांनी गायलेल्या या गझलेबरोबरच श्रोते हो आजचा मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आता इथेच संपन्न करत आहोत. या गझलेला संगीत होतं उस्ताद बरकत अली खा यांचं. श्रोते हो आजच्या मेहराब या हिंदी गझलांच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गालिब यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेल्या काही हिंदी गझल. 9 वाजतायत. लगेचच प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येतील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

0: कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी, तर शब्दांची गुंफण केली होती कातिल शिफाई यांनी नाराज या चित्रपटासाठी. श्रोते हो, आता ऐका एक निवेदन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग चालू आहे, तरी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 या फोन नंबरवर फोन लावून नवजात शिशूंची घ्यावयाची काळजी याविषयी आपल्या शंका आणि प्रश्न विचारू शकता. लक्षात ठेवा, वेळ आहे 9:30 पर्यंतचाच, तेव्हा लगेचच फोन लावा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम कैदी या चित्रपटातील गीत.

एस पी बालसुब्रमण्यम आणि साधना सरगम यांच्या युगुलस्वरातून प्रेम कैदी या चित्रपटातील गाण्यांचा आनंद श्रोते हो आपण घेत होतात. गीतकार समीर यांच्या रचनेला संगीताचे तार छेडले होते आनंद मिलिंद यांनी.

0: श्रोते हो, या गाण्यासाठी शब्दबेल विणला होता समीर यांनी, तर संगीताचे साज चढवले होते प्रीतम यांनी नकाब या चित्रपटासाठी. हे गीत गात होते अलिशा चिनाय आणि कृष्णा. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा लखलक चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
6: मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.
0: श्रोते हो, एक निवेदन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी शेवटचे 2 मिनिटं राहिली आहेत. रेकॉर्डिंग चालू आहे तेव्हा 220-890 या फोन नंबरवर फोन लावून नवजात शिशूंची घ्यावयाची काळजी याविषयी आपल्या शंका आणि प्रश्न विचारू शकता. निवेदन संपलं. 9:35 होत आहेत. लगेचच दैनंदिन उर्दूतून कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

वैशाली सामंत यांनी गायलेलं आणि अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूयात बालगीत, त्यात ही प्रार्थना.

डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील यांनी लिहिलेलं आहे. हे बालगीत आपण ऐकत होतात. संगीत दिलं होतं धनंजय दीक्षित यांनी. गात होत्या प्रीती तेजस, दिशा हटकर आणि ताल दीक्षित. श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात नाट्यपद.

तील नाट्यबद्ध श्रोते हो आपण ऐकत होतात विद्याधर गोखले यांच्या रचनेला संगीत होतं निळकंठ अभ्यंकर यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात इथेच विसावा घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावर तुमची अशीच राहू द्यात आपुलकी तसंच प्रीत. आणि आता एका कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आज फूल और काटे या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

अनुराधा पोडवाल आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरातून फूल और काटे या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलं. या चित्रपटातील गाण्यांसाठी शब्दवेल विणला आहे समीर यांनी.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरातील गीत आत्ताच्या श्रोते हो आपण ऐकलात. फूल और काटे या चित्रपटासाठी संगीताचे तार छेडले आहेत नदीम श्रवण यांनी.

कुमार सानू यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज या कार्यक्रमात फूल और काटे या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेतलात. शब्दांची मांडणी केली होती समीर यांनी तर संगीताची आखणी केली होती नदीम श्रवण यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

219 kHz अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून दररोज आपण नानाविध दालनं उघडत असतो आणि प्रत्येक दालनाच्या आत मनोरंजन, गाणी, गप्पा, माहिती यांची सुखद अनुभूती मिळते. चला तर मग आजही आपण एक दालन उघडूयात आणि बघूयात आज आपल्यासाठी त्यात काय दडलंय ते. तेव्हा शब्द विणू, ताल धरू, संगीताच्या सुरेल चालीवर मनोरंजन करू.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या साऱ्यांचं मनस्वी स्वागत करते आहे. श्रोते हो, आज ज्या दालनात आपण पदार्पण करणार आहोत त्याचं नाव आहे कहाणी किंवा कथा किंवा गोष्ट म्हणूयात. आजच्या कार्यक्रमात आपण अशी गाणी ऐकणार आहोत की ज्यात कुठली तरी गोष्ट दडलेली आहे. कसं आहे ना श्रोते हो, आपण सारेच म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण गोष्टी वेल्हाळ असतो. गोष्ट ही माणसाची सांस्कृतिक भूक आहे, गरज आहे. अनुभवांना कल्पकतेची, सुयोग्य शब्दांची आणि रसाळवाणीची जोड मिळाली की गोष्ट तयार होते. भारतात कथांना, कहाण्यांना फार मोठी परंपरा लाभलेली आहे. तसं पाहिलं तर आपली आणि गोष्टीची भेट लहान बालपणातच झालेली असते. अगदी तहानं असताना अंगाई गीत आणि त्यानंतर बोलणं यायला लागलं की गोष्टी, कहाण्या सुरू होतात. वयामानानुसार त्याचं रूप बदलत जातं. इतकंच, चिवकाऊ किंवा उंदीरमाऊ यांच्या किंवा चांदोबाच्या तालकथा ऐकतच बाळ वाढत असतो. गोष्ट बाळाला हसवते, खेळवते, रिझवते, ती बाळाबरोबरच बाळ होते. म्हणून बाळाला गोष्ट आवडत असते. बाळ मोठा होतो तशी त्याची गोष्टही मोठी होते. म्हणजेच काय, बाळाचं विश्व आणि त्या गोष्टीचंही भावविश्व बदलत जातं. चला तर मग आपलं आणि गोष्टीचं भावविश्व बदलण्याआधी लहानपणीची ही एक सुंदर गोष्ट ऐकूयात, ज्यात एक छानसा संदेश सुद्धा लपला आहे.
1: मुलांना कधी कधी लहान लहान जीव सुद्धा मोठ्या मोठ्या कामाला येतात. कसं ते ऐका हं.

या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस. चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे? चल चलता इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?

काय श्रोते हो, बालपण आठवलं ना? चला आता थोडंसं पुढे जाऊया आणि थोडंसं मोठेपण आठवूया. श्रोते हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलं मोठे झाले की गोष्टीचं भावविश्वसुद्धा बदलतं. मग त्यात छोट्या प्राण्यांबरोबर पक्ष्यांबरोबरच अनेक गोष्टी येतात. जसं की राजा राणीच्या, निळ्या घोड्यावरच्या राजकुमाराच्या, फुलपरी, देवदूत, राक्षस, म्हातारी, चेटकीन, जादूगार, योगी जोगी, शूरवीर, योद्धा अशी मानवी आणि काल्पनिक अमानवी मंडळी प्रवेश करतात. संत, साधू, सेवक, महात्मे, धर्मवीर, कर्मवीर, कलावंत, शास्त्रज्ञ यांच्याशीही आणखीन थोडं मोठं झाल्यावर आपल्याला ओळख निर्माण करायला भाग पाडतात त्या ह्या गोष्टी. त्यांच्या गोष्टीतून अद्भुत कुतूहलाबरोबरच सत्य असत्य, भलाई बुराई, सज्जनता दुर्जनता, शौर्य भीरुता, स्वातंत्र्य गुलामी, स्वाभिमानी लाचारी, त्याग स्वार्थ, न्याय अन्याय, नीती अनिती, ज्ञान अज्ञान, धर्म अधर्म अशा अनेक गुणांशी आणि अवगुणांशी आपला परिचय येत असतो. नकळत संस्काराची, भलाईची वाट मोकळी होत असते. त्या गोष्टीतून काहीतरी बोधही घ्यायचा असतो. जसं या गाण्यात अगदी साध्या सोप्या शब्दातून जीवनाचा सार सांगितला आहे. गीतकार म्हणतात, ये मत सोचो कल क्या होगा, जो भी होगा अच्छा होगा. ही खूनगाठ आपण मनाशी बांधून ठेवायला हवी आणि हेच या गाण्यातून आपल्याला शिकवलं आहे, तीही एक छानशी गोष्ट सांगत.

श्रोते हो, कळीचं फूल व्हावं तसं आणि इतक्या सहज नैसर्गिक पद्धतीनं ह्या गोष्टी बालमनापर्यंत जाऊन भिडत असतात. मुलांच्या आवडत्या गोष्टी मुलांना उत्कृष्ट स्वरूपात कशा सांगता येतील याचा विचार गोष्ट सांगणाऱ्यांनी करायला हवा. गोष्टींची आणि मुलांची भेट तीन माध्यमांद्वारे होत असते. एक श्रवण, दुसरं दर्शन आणि तिसरं वाचन. या तिन्हीच्या माध्यमातून मुलांचं भावविश्व अनेक पटींनी श्रीमंत समृद्ध होत असतं. गोष्ट सांगणारा हसवणारा असेल तर एक दोन नाही तर अख्खी मुलांची गँग त्याच्या मागे पुढेच वावरत असते. मुलांच्या चित्तवृत्ती जाग्या करणाऱ्या, त्यांच्या आनंदी प्रवृत्तीत भल घालणाऱ्या कथा त्यांना सांगायलाच उशीर, रोजच नाद लावणार. गोष्ट सांगाना, गोष्ट सांगाना, एक तरी गोष्ट सांगाना.

श्रोते हो, साहित्याचा गोडवा जितका चाखावा तितकाच कमी असतो. धकाधकीच्या जीवनात थोडा मोकळा वेळ मिळाला की आवडत्या लेखकाचा एखादा छानसा कथासंग्रह हाती घ्यावा आणि वाचन करावं हा चोखंदळ वाचकाचा आवडतीचा छंद. कथा म्हटलं की आधी आठवतात त्या परिकथा, पंचतंत्रातील कथा, अकबर बिरबलाच्या गोष्टी, भारतीय परंपरेविषयी सांगणाऱ्या गुरुशिष्यांच्या गोष्टी, साने गुरुजींच्या संस्कारक्षम गोष्टी, ची वी जोशींच्या, पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील पात्रांच्या गोष्टी, चांदोबाच्या गोष्टी, अशा कितीतरी गोष्टींनी आपलं आयुष्य समृद्ध बनवलं आहे. काल्पनिक जीवन ते वास्तविक जीवनपर्यंतचा प्रवास हा फक्त कथेच्या माध्यमातून घडू शकतो. श्रोतेहो, मधल्या काळात एक चित्रपट आला होता, त्यात वास्तविक आयुष्य आणि काल्पनिक आयुष्य यांची सांगड घालत एक छानसं कथानक तयार केलं होतं. आता त्या चित्रपटातील कथानक काय होतं यावर जास्त भर न देता आपल्या आजच्या विषयाला अनुसरून त्या चित्रपटातील गाणं ऐकूयात की ज्यात एक कहाणी सांगितली आहे.

श्रोते हो, काही गोष्टींमध्ये कथांमध्ये शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, विभत्स, अद्भुत आणि शांत अशा नवरसांचा अनुभव येतो. जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांचं, भावनिक छटांचं उत्कट प्रगटीकरण या कथेतून केलं जातं. या कथा कधी कल्पनेच्या पलीकडच्या विश्वात घेऊन जातात, तर कधी नात्यांचे भावबंध जपायला शिकवतात, तर कधी काही थरारक, रोमांचक, अंगावर काटा आणणारे असतात, ज्यातून खूप आनंद, थोडीशी भीती आणि फार प्रमाणात उत्सुकता निर्माण होते. श्रोते हो, वास्तविक जीवनापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव ह्या कथा देऊन जातात. कथेतील शृंगार रस म्हणजेच रोमॅन्टिक गोष्टी तर तरुणाईला मोहून टाकतात. काही काही कथा थेट काळजाला भिडतात, जणू सर्वांगावरून मोरपीस फिरवल्याचा आभास होतो. जब जब फूल खिले या चित्रपटात नावाडी असणारा राजा आणि श्रीमंत पर्यटक असलेली रीता यांच्या प्रेमाची कहाणी, तो नावाडी ज्याचं नाव राजा आहे, तो गुल आणि बुलबुल यांचा आधार घेऊन त्यांची गोष्ट सांगून इतक्या काही खुबीनं स्वतःचं प्रेम आणि वास्तवता यांची सांगड घालून देतो ना, की खूप बघणाऱ्याला आनंद मिळतो. आजूबाजूला काश्मीरचं नयनरम्य सौंदर्य आणि हे छानसं गाणं. श्रोते हो, हे गाणं जितकंच श्रवणीय आहे ना, तितकंच देखणं आहे बरं का. तेव्हा ऐकूयात या गाण्यातून ही गोष्ट.

श्रोतेहो कल्पकता, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य यासारख्या गोष्टी कथेच्या माध्यमातून शिकायला मिळतात. गोष्टी असो, चित्रपटाचं कथानक असो किंवा त्यातील गाणी असो, रसिक नेहमीच नवनवीन कथांची मेजवानी चाखायला उत्सुक असतो. जसं की पोवाडे ऐकताना किंवा सांगताना शाहीरसुद्धा शौर्याची कथा सांगतात, कीर्तनकार कीर्तनात आख्यान सांगतात. म्हणजेच काय, मी सुरुवातीला म्हटलं होतं ना की छोट्यांबरोबर मोठेसुद्धा गोष्टी वेल्हाळ असतात, ते काही खोटं नाही श्रोते हो. तेव्हा श्रोते हो, गोष्टींचा आरंभ, मध्य, शेवट हे गोष्टींचं शरीर असं म्हटलं तर ते जिवंत सुंदर देखणं हवंच, पण तिच्या या देखण्या शरीराला तिचा आत्मा त्याहून जिवंत सुंदर देखणा चैतन्यानं रसलसलेला हवा. अशा गोष्टी मुलांना प्रभावी रीतीनं सांगितल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सांगितल्या तरच मुलांनाही अधिक चांगल्या वाटतात, आवडतात आणि त्यांच्या चिमुकल्या मनात त्या घर करून राहतात. चला तर मग श्रोते हो, आता निरोपाचा क्षण. वेळेअभावी ही गोष्टही आपण पूर्ण ऐकू शकलो नाहीत. परत आपण भेटणार आहोत येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या आठवणी मनात साठवत उद्याच्या कार्यक्रमाची उत्सुकता जपत मला निरोप द्या. नमस्कार.

0: गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पूना गार्गी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोतेहो, रेडिओ श्रोता दिवसानिमित्त परभणीच्या समस्त रेडिओ श्रोता संघांना आणि इतरही समस्त श्रोत्यांना या श्रोता दिवसाच्या हार्दिक शुभकामना. आता वेळ झाली आहे राग एक रंग अनेक या कार्यक्रमाची. आज यात देस या रागावर आधारित काही चित्रपट गीतं ऐकूयात आणि त्यांची माहिती ऐकूयात. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा.
4: राग एक रंग अनेक. श्रोते हो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण देस या रागावर आधारित चित्रपट गीत ऐकणार आहोत. चला तर मग श्रोते सुरुवातीला ऐकूयात एक छानसं गीत.

श्रोते हो, या गीतानंतर आता आपण वळूया देशरागाच्या माहितीकडे. देश हा राग खमास थाटातून निर्माण होतो. हा राग हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत मधुर, लोकप्रिय तसेच भावनिक अनुभव देणारा राग आहे. हा राग प्रामुख्याने रात्रीच्या पहिल्या प्रहरात गायला जातो. देश या रागामध्ये दोन्ही निषादांचा वापर होतो. आरोहामध्ये शुद्ध तर अवरोहामध्ये कोमल निषाद वापरतात. या रागाच्या आरोहामध्ये गांधार आणि धैवत हे दोन स्वर वर्ज्य असून अवरोह संपूर्ण असल्यामुळं या रागाची जाती अवडो संपूर्ण होते. हा राग अतिशय चंचल, ऊर्जस्वित आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करतो. या रागामध्ये देशभक्तीपर आणि रोमॅन्टिक भावना सुंदरपणे व्यक्त होतात. श्रोते हो, 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत म्हणजेच प्यार हुआ चुपके से हे गीत देखील देस या रागावरच आधारित आहे.

श्रोतेहो, मराठी संगीतसृष्टीमध्ये आणि नाट्यसंगीतात देसरागाचा वापर खूप प्रभावीपणे झाला आहे. ऐकूयात श्रोतेहो एक भक्तिगीत.

श्रोते हो, आनंदमठ या चित्रपटातील वंदे मातरम हे गीत देखील देस या रागावरच आधारित आहे. श्रोते हो, आता ऐकूयात देस रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

0: असा आहे देसा राग. आणि श्रोतेहो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज यात देस या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकलीत. सहभाग होता वैशाली जोशी यांचा.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, समर्थ IVF सेंटर आणि जिजाऊ हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजचा विषय आहे गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मोनिका किरडे पवार यांच्याशी सीमंतिनी कुंडीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकूयात.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत IVF स्पेशालिस्ट आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका पवार किरडे यांचे, जिजाऊ हॉस्पिटल आणि समर्थ IVF सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजचा विषय आपला आहे गरोदरपणामध्ये जे 3-3 महिने असतात, या 3-3 महिन्यांमध्ये जे त्रास होतात मातेला, तर या त्रासांबद्दल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. या 9 महिन्यामध्ये मातेने काय काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आज आपण उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलेलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मोनिका किरडे पवार मॅडम यांना. मॅडम, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे.
6: धन्यवाद मॅडम.
5: पालकत्वाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे समर्थ IVF सेंटर. होय, IVF ही आधुनिक तंत्रज्ञान असणारी प्रक्रिया आपल्या परभणी शहरामध्ये उपलब्ध. यासोबतच गरोदर महिलांसाठी उपचार आणि विविध प्रकारच्या रक्त आणि युरिन तपासण्या, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, वारंवार होणारे गर्भपात, अनियमित मासिक पाळी आणि

0: मेनोपॉज या महिलांच्या समस्यांविषयी केले जाणारे उपचार IVF स्पेशालिस्ट आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका पवार किर्डे यांच्या जिजाऊ हॉस्पिटल आणि समर्थ IVF सेंटर मध्ये सर्व उपचार उपलब्ध. कॉन्टॅक्ट 72 19 04 82 43 आणि 94 27 35 91. पहिलाच फोन येतोय, आपण बघूयात फोन कोणाचा आहे. नमस्कार.
1: हॅलो.
0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलताय?
1: मी परभणीवरून स्वदेशमुख बोलते.
0: स्वागत आहे ताई आपलं. आजचा विषय आहे गर्भावस्थेतील 9 महिने.
1: अच्छा,
0: तर आपल्याला या विषयीचा कोणता प्रश्न आहे आपला?
1: माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीचे काळजीचे महिने म्हणजे नेमके कोणत्या महिन्यांचा यामध्ये समावेश होतो? गर्भावस्था म्हटल्यानंतर तर 9 महिने काळजी घ्यावीच लागते, पण सुरुवातीचे अवघड महिने नेमके कोणते असतात की ज्यामध्ये जास्त जपावं लागतं?
0: बर, आपल्या सोबत आहे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका किर्डे पवार. मॅडम, डॉक्टर काय सांगाल आपण, काळजीचे कोणते महिने आहेत असं विचारतायत ताई.
2: नमस्ते देशमुख ताई. ॲक्च्युली काळजीचे 9 महिने असं नाही आहे, तर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून ते तुमची डिलिव्हरी झाल्यानंतरचे त्यानंतरही 40 ते 42 दिवसापर्यंत हा पिरियड असतो. आपण डिलिव्हरी झाली किंवा आता संपलं की बाबा झाली आहे डिलिव्हरी असं नाही आहे, तर त्याचे जे प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते त्यानंतरही 42 दिवसापर्यंत काउंट होतात. म्हणून आपण असं पर्टिक्युलरली नाही सांगू शकत की तुम्हाला ह्याच 3 महिन्यामध्ये काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 9 महिने आणि 9 महिन्यानंतरचे पुन्हा डिलिव्हरीनंतरचे 40 दिवसही काळजी घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे कोणाला काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, कोणाला खूप दिवसानंतर प्रेग्नन्सी राहिलेली आहे, आधीचे काही रिकरंट ॲबॉर्शन झालेले आहेत, त्यांना पहिले 3 महिन्यापर्यंत म्हणजे बाळ 3 ते 4 महिन्याचं होईपर्यंत त्यांना बेड रेस्ट किंवा काही हार्मोनल सपोर्ट दिलेला असतो. काही महिलांमध्ये ब्लिडिंग होते त्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली असते. काही महिलांचं असं असतं की त्यांच्या आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये PV लिकिंग झालेलं असतं किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची हिस्ट्री असते. कधी कधी कोणाच्या पिशवीचं तोंड मोठं असतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आधीच्या डिलिव्हरीच्या कॉम्प्लिकेशन्सला आपण विचारात घेऊन त्यांना तेवढ्या पिरियडपुरता आपण जपायला सांगतो. आता ह्याच्यामध्ये असं फिक्स क्रायटेरिया नाही आहे, प्रत्येक व्यक्तीनुसार आणि त्यांच्या त्या त्या प्रेग्नन्सीच्या जर्नीनुसार आपण त्यांना सांगतो की बाबा तुम्हाला हे 2-3 महिने किंवा हे 15 दिवस तुम्हाला बेड रेस्ट घ्यायचा आहे किंवा काळजी घ्यायची आहे.
1: अच्छा अच्छा. सुरुवातीच्या काळात असं म्हणायचं की म्हणजे त्या बायका सगळ्या 9 महिने सगळे काम करायचं सगळं करायचं, पण आता बरेचदा ह्या गोष्टी शक्य होत नाहीत.
2: ऍक्च्युली आधीच्या महिलांच्या कम्पॅरिझनमध्ये आपलं आजच्या महिलांचा फिटनेस कमी आहे. आपलं जे डाएट आहे ते डाएटमध्ये पण खूप चेंजेस झालेले आहेत. आपलं गहू ज्वारी तांदूळ ह्या सगळ्यामध्ये संकरित गोष्टी आलेल्या आहेत, जमिनीमध्ये फर्टिलायझर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अल्टिमेट इफेक्ट आपल्या फिटनेसवर होतो आणि आपलं फिटनेस कमी असल्यामुळे आपल्याला आधीच्या महिलांच्या कम्पॅरिझनमध्ये काम होत नाही किंवा आपले कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत.
1: अच्छा
0: देशमुख ताई, प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला नक्कीच.
1: हो हो नक्की नक्की, धन्यवाद.
0: वा, खूप खूप धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
3: हा हॅलो.
0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलताय?
3: मी, माझं नाव आहे रेवता रामचंद्र डुकरे, शिरूळहून बोलते.
0: नमस्कार ताई, आज गर्भवतीचे 9 महिने, या 9 महिन्यामध्ये गर्भवतीला जे काही त्रास होतात त्याच्यामध्ये आपण उपचार काय घ्यायला हवेत, काळजी काय घ्यायला हवी, हा विषय आहे आजचा.
3: गरोदरपणातील मुख्य तपासण्या कोणत्या व कधी कराव्यात?
0: बर, तुमचा हा प्रश्न आहे आणि यासाठी आपल्याकडे आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका किर्डे पवार. मॅडम, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, त्या उत्तर देतील आपल्या प्रश्नाचं. डॉक्टर काय सांगाल?
2: नमस्ते रेवताताई.
3: नमस्कार मॅडम.
2: आपल्याला रक्त लघवी ह्या तपासण्या कराव्या लागतात, तसेच सोनोग्राफीच्या काही तपासण्या असतात. सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुमचा पाळी चुकते तेव्हा तुम्हाला एक युरिन प्रेग्नन्सी टेस्ट असते, एक छोटी किट असते, त्याच्यावर लघवीची तपासणी होते. त्याच्यावर जेव्हा 2 रेषा येतात तेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असते, पण ती कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला एक सोनोग्राफी करावी लागते. ठीक आहे, ह्यामध्ये प्रेग्नन्सी कन्फर्म होते की बाबा गर्भाशयामध्ये प्रेग्नन्सी आहे की नळीमध्ये आहे. त्यानंतर बाळाचे ठोके वगैरे कसे आहेत एक्सेट्रा गोष्टी आपल्याला समजून जातात. त्याच्यानंतरचा जो येतो ते बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात तुम्हाला रक्त आणि लघवीचे. त्यामध्ये CBC, LFT, KFT, ब्लड ग्रुप HIV HBSAG VDRL आणि ब्लड शुगर थायरॉइडचं टेस्ट ह्या तपासण्यात

0: तुम्हाला बेसलाईन करून घ्यायच्या असतात. त्यानंतर युरिनची रुटीन मायक्रोस्कोपी, म्हणजे युरिनमध्ये काही इन्फेक्शन आहे का, पस सेल्स आहेत किंवा प्रोटीन वगैरे जात आहेत का, जे की प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढल्याचं इंडिकेशन असू शकतं. ह्या तपासण्या झाल्यानंतर ज्या पुढच्या सोनोग्राफी असतात, तर सोनोग्राफी ह्या मिनिमम तुम्हाला 4 ते 5 सोनोग्राफी कराव्या लागतात. पहिली सोनोग्राफी तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरची, दुसरी जी सोनोग्राफी आहे ती एन्टी स्कॅन म्हणतात, ती 3 महिन्यामध्ये करतात, म्हणजे 12 वीक्सला, म्हणजे 12 आठवड्याच्या वेळेस. त्यानंतरची सोनोग्राफी असते ती आपण जे बोली भाषेमध्ये म्हणतो ना कलरची सोनोग्राफी, मोठी सोनोग्राफी, ते असते अॅनॉमली स्कॅन, म्हणजे बाळाचे सगळे अवयव व्यवस्थित बनले आहेत का किंवा काही त्यामध्ये व्यंग आहे का हे बघण्याची सोनोग्राफी असते. त्याच्यानंतरची सोनोग्राफी असते 7 महिना ते 8 महिन्याच्या दरम्यानची. त्याच्यामध्ये आपण बाळाचं वजन, पाणी आणि बाळाच्या नाळेची पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आणि सगळ्या शेवटची जी सोनोग्राफी आहे ते 36 वीक्सला, 36 आठवडे जेव्हा कम्प्लीट होतात तेव्हा बाळाचं फायनल वजन, बाळाचं खालच्या साईडला डोकं आहे की पाय आहेत, बाळाचं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी सोनोग्राफी असते.
1: ठीक आहे मॅडम. मॅडम आणखी एक प्रश्न आहे माझा, 7, 7, 9 या महिन्यात झोपताना बसताना काय काळजी घ्यावी?
0: 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बाळ बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं, त्यामुळे बाळाचं जे वजन आहे ते तुमच्या रक्तवाहिन्यांवर येऊन खालचं रक्त जे वर हृदयाकडे जायचं ते ब्लॉक होऊ शकतं. म्हणून एका साईडवर झोपायचं, एका कुशीवर, डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे किंवा उजव्या कुशीवर. आणि दुसरं उठताना बसताना एवढंच आहे की एकदम पोटावर तुमचं वजन येईल किंवा पोटावरला ताण पडेल असं न उठता एका साईडला होऊन मग उठायला पाहिजे हातांचा आधार घेऊन.
1: ठीक आहे.
2: तर तुम्ही प्रश्न विचारले, तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला नक्की मिळालं असेल मॅडम कडून, नाही का?
1: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद ताई, धन्यवाद फोन केला त्याबद्दल. फोन येतोय तो फोन घेऊयात आपण. हॅलो.
3: हॅलो.
2: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम.
3: हॅलो, परळी नानू जगदंडी बोलायले.
2: नमस्कार ताई, बोला.
3: ते माझे प्रश्न आहेत.
2: हा हा.
3: बाळ जन्माच्या अगोदर गरोदरपणात मातेचा आहार कसा असावा व तिने कोणते पथ्य पाळावेत, तसेच बाळ जन्मल्यावर बाळाचा आहार व ती निरोगी राहण्यासाठी मातेने कोणती काळजी घ्यावी?
2: आपल्या सोबत आहेत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका पवार. मॅम, मॅम काय सांगाल आपण या प्रश्नाचं उत्तर?
0: प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला जे जेवण करायचं आहे ते ताजं करायचं आहे, जे रेग्युलर जेवण आहे ते एकदाच भरपूर जेवण्यापेक्षा स्मॉल पोर्शन, म्हणजे थोडं थोडं जेवण तुम्हाला फ्रिक्वेंटली घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं पोट पूर्ण रिकामा पण नसायला पाहिजे आणि पूर्ण भरलेलं पण नसायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या जेवणामध्ये फ्रूट्स हवेत, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पाणी जास्त पिऊ शकत नाही आहे तर लिक्विड पेय तुमच्या, म्हणजे पेय तुमच्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये जास्त हवेत. लिंबू सरबत घेऊ शकता, ताक. त्यानंतर तुम्ही ज्या भाज्या आहेत ते रस्सा भाजी करून खाऊ शकता. डिलिव्हरीनंतर, म्हणजे बाळ जन्मल्यानंतर तुम्ही जे नॉर्मली आधी तुमचा डाएट होता तसाच डाएट हवा, फक्त तुमचा डाएट हलका हवा. आणि बाळाला तर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट मिल्कच द्यायचं आहे, म्हणजे आईचं दूधच द्यायचं आहे, वरचं पाणी किंवा वरचं गाईचं दूध, म्हशीचं दूध असं काही नाही, किंवा कोणी कोणी मध वगैरे साठवायचा प्रयत्न करतो असं काहीही करायचं नाही, फक्त आईचं दूध द्यायचं आहे.
3: बरोबर.
2: धन्यवाद ताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल, नाही का?
3: हो.
2: खूप खूप धन्यवाद फोन केलात त्याबद्दल. सोशल मीडियाचे काही चॅनल आहेत, सोशल मीडियावरून आपण हा प्रोमो, ही माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवली होती, तर काही प्रश्न आले आहेत मॅम. पहिला प्रश्न आहे अंजली पवार यांचा, त्या म्हणतात की अचानक 7व्या महिन्यामध्ये पोटातलं पाणी कमी होण्याचं कारण काय आहे, आणि त्या कारणामुळे बऱ्याचदा डॉक्टर प्री मॅच्युअर डिलिव्हरी पण आपल्याला करावी लागते, तर असं होऊ नये यासाठी सुरुवातीपासून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
0: प्रश्न खूप छान आहे. ॲक्च्युली असं आहे की तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमचा पाणी जास्त प्यायला हवं. तुम्ही डायरेक्ट पाणी नाही पिऊ शकत तर त्याला तुम्ही अल्टरनेटिव्ह काढा, ताक घ्या, लिंबू सरबत घ्या, कोकम सरबत घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्या रेग्युलर भाज्या खाताय त्या थोड्याशा रस्सा भाजी करून खाणे. तुमचं पाण्याचं, तुमचं स्वतःचं प्रमाण कमी असेल पिण्याचं तर तेच पाणी गर्भामध्ये पण कमी होतं, आणि जे आईच्या शरीरामधून जे रक्त आहे त्याच्यातूनच फिल्ट्रेशन होऊन बाळाचं पाणी वाढत असतं. त्या दरम्यान जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालं असेल, ताप आली असेल, व्हायरल फीवर असेल, किंवा तुमचं एक्झर्शन झालेलं असेल, तुम्ही कुठे फंक्शन अटेंड्स केले असतील, तुमच्या जेव्हा आपण बाहेर असतो काही कार्यक्रमांमध्ये असतो तेव्हा आपल्या लक्षात नाही येत की आपण पाणी पित नाही. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की स्ट्रेसमध्ये ह्या

0: सगळे आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे, फिजिकल स्ट्रेस असो किंवा मेंटल स्ट्रेस असो, आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की बाळाचं पाणी कमी होतं. त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही 4 ते 5 लिटर पाणी हे डेली घेतलंच पाहिजे. तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही 5 बॉटल पाणी भरून ठेवा, आणि हे लक्षात ठेवा की आपल्याला 24 तासामध्ये तेवढं पाणी प्यायचंच आहे.
1: बरं.
0: आणि जर पाणी कमी झालेलं असेल तर बऱ्याचदा असं होतं की त्याचे दुसरं एक कारण असं असू शकतं की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं असेल आणि पीव्ही लिकिंग झालेली असेल, म्हणजे जे गर्भाचं पाणी आहे ते लीक होत असेल. ॲम्निओटिक सॅक जर का पंक्चर झाली असेल आणि पाणी कमी होत असेल तर तिथे मात्र तुम्हाला सलाईन लावून किंवा बाकीचे औषध उपचार करून पाणी वाढणार नाही. तिथे मग तुम्हाला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागते. आणि जर अशी कुठलीच केस नाही आहे, फक्त पाणी कमी झालंय, तर तुम्ही सलाईन लावून वगैरे पाणी वाढवू शकता. आणि दुसरी काळजी आहे की घरामध्ये कोणाला व्हायरल फीवर आहे किंवा तुम्ही बाहेर जाताय तर तेवढी काळजी घ्या की तुम्हाला इन्फेक्शन होऊ नये. आणि इन्फेक्शन झालं, आपल्याला असं वाटतं की आता ताप आली आहे आपल्याला, तर ते वाट बघत बसू नका की ते कमी होईल आपोआप किंवा एखादी गोळी घेतली असं करू नका. डॉक्टरला भेटा, प्रॉपर आय व्ही फ्लुइड्स वगैरे तुम्ही लावून घ्या, जेणेकरून की शरीरामध्ये जे पाणी सुकत आहे ते सलाईनच्या द्वारे ते पूर्ण मॅचअप होऊन जाईल.
1: मॅम, बऱ्याचदा असं होतं की बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा बाळाच्या हालचाली खूप महत्त्वाच्या असतात, तर या हालचालींबद्दल काय सांगाल बरं? की ज्या पहिल्यांदा प्रेग्नंट असतात त्यांना बऱ्याचदा या गोष्टींची जाण नसते, तर ह्या किती महत्त्वाच्या आहेत हालचाली आणि त्या होणं किती महत्त्वाचं आहे, काय सांगाल?
0: बाळाच्या हालचालींवरूनच तुम्हाला तुमचं बाळ कसं आहे हे घरी बघायचं आहे. कारण तुम्ही जरी एखाद्या डॉक्टरकडे रजिस्टर्ड आहात, तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत आहे, पण तुम्ही बाळाचे ठोके फक्त डॉक्टरकडे गेल्यानंतर 5 मिनिटासाठी बघू शकता. सोनोग्राफी गेली तेवढ्यापुरते तुम्हाला ठोके कळत आहेत, ठीक आहे. तुम्ही 24 तास ठोके नाही बघू शकत. मग बाळाची कंडिशन ही फक्त बाळाच्या मुवमेंट्सवरून कळते. 4th महिन्यानंतर तुम्हाला परसेप्शन यायला सुरू होतात बाळाच्या मुवमेंट होत आहे त्याचे. जे पहिल्यांदा प्रेग्नेंट आहेत त्यांना ते लवकर लक्षात येत नाही, म्हणजे त्यांच्या गायनेकोलॉजिस्टला त्याला समजावून सांगावं लागतं की बाबा मुवमेंट कशा असतात बाळाच्या. बऱ्याचदा तर ते कन्फ्यूज असतात की असं काय होतंय, किंवा त्यांना नॉझिया वगैरे होतो बाळाच्या मुवमेंट्समुळे, त्याच्यामुळे ते कन्फ्यूज असतात. पण मग ते आमचं काम आहे डॉक्टरांचं की त्यांना ते समजावून सांगणं की मुवमेंट्स कशा असतात, कशा मोजायच्या. आणि पूर्ण 12 तासामधून मिनिमम 10 वेळेस बाळाची हालचाल झालेली पाहिजे. हे मेन असं आहे की जरी तुम्ही डॉक्टरकडे पूर्ण 9 महिन्यामध्ये तुमच्या 10 ते 12 आयडियल व्हिजिट्स असतात, त्या व्हिजिट्स व्यतिरिक्त आपल्या बाळावर लक्ष ठेवणं हे आईचं काम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मुवमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत.
1: आणि मला वाटतं म्हणूनच एक बाळाचं आणि आईचं नातं जे घट्ट नाळेसारखं बांधलेलं असतं
0: ते गर्भापासूनच सुरू झालेलं आहे.
1: अच्छा. पालकत्वाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे समर्थ IVF सेंटर. होय, IVF ही आधुनिक तंत्रज्ञान असणारी प्रक्रिया आपल्या परभणी शहरामध्ये उपलब्ध. यासोबतच गरोदर महिलांसाठी उपचार आणि विविध प्रकारच्या रक्त आणि युरिन तपासण्या, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, वारंवार होणारे गर्भपात, अनियमित मासिक पाळी आणि मेनोपॉज या महिलांच्या समस्यांविषयी केले जाणारे उपचार IVF स्पेशालिस्ट आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका पवार किर्डे यांच्या जिजाऊ हॉस्पिटल आणि समर्थ IVF सेंटर मध्ये सर्व उपचार उपलब्ध. कॉन्टॅक्ट 72 19 04 82 43 आणि 94 04 27 35 91. मॅडम, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की गर्भधारणा निश्चित झाल्यानंतर पहिलं काम त्या महिलेने काय करायला हवं?
0: सगळ्यात आधी मार्केटमध्ये जे युरिन प्रेग्नन्सी किट मिळतात, UPT किट, त्याच्यावर तुम्हाला युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे. जर ती पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला वेळ वाया न घालवता सोनोग्राफी करायची आहे. प्रॉब्लेम असा होतो बऱ्याचदा की हां, प्रेग्नन्सी किटवर पॉझिटिव्ह आले तर प्रेग्नन्सी आहे, ठीक आहे, मग आपण आत्ताच कशाला सोनोग्राफी करायची, आपण अजून 1.5 महिन्यांनी करू, ठीक आहे, असं म्हणून बऱ्याचदा महिला टाळतात एक सोनोग्राफी वाचवण्यासाठी. पण बऱ्याचदा ही गर्भधारणा गर्भपिशवीमध्ये न होता गर्भपिशवीच्या नळीमध्ये, म्हणजे फॉलोपियन ट्यूबमध्ये झालेली असते, त्याला इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात.
1: तर आपण याबद्दल आणखीन जाणून घेऊयात, तोपर्यंत एक फोन घेऊयात आपण. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलतंय?

0: हा नमस्कार ताई, मी वर्षा कुलकर्णी बोलत आहे परभणी इथून.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमात.
0: हा धन्यवाद ताई. माझा एक प्रश्न आहे मॅडमसाठी.
1: हा हा.
0: माझी एक बहीण आहे, तिला आता सध्या 5वा महिना चालू आहे.
1: बर.
0: तर ते तिला फार बीपीचा त्रास होत आहे.
1: बर.
0: थोडं जरी चालली, घरातल्या घरात जरी चालली तरी फार दम लागत आहे. तर मार्गदर्शन करावं मॅडम, ही माझी विनंती आहे.
1: नक्कीच. आपल्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. डॉक्टर काय सांगाल, 5वा महिना सुरू आहे यांच्या बहिणीला, तर काय सांगाल आपण?
2: नमस्कार वर्षाताई, तुमच्या बहिणीचं वय किती आहे?
0: 32 आहे.
2: आणि ही पहिली प्रेग्नन्सी आहे?
0: नाही, दुसरी आहे.
2: आधीच्या प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम होता?
0: नाही नाही, आधीच्या प्रेग्नन्सी मध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता.
2: काहीच बीपी वगैरे वाढलेलं नव्हतं?
0: नाही नाही, एकदम नॉर्मल. सगळे रिपोर्ट सगळं नॉर्मल होता. आणि आधीची प्रेग्नन्सी पण नॉर्मल डिलिव्हरी होती.
2: नॉर्मल डिलिव्हरी होती, ठीक आहे. आत्ता त्यांचं जे वय आहे 32 आहे, तर जेव्हा महिलांचं 30 क्रॉस करतं, 30 नंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते, तेव्हा बऱ्याचदा बीपीचा त्रास होतो. आणि त्यासाठी तुम्हाला काळजी ह्याची घ्यायची आहे की पायावर स्वेलिंग आहे का, स्वेलिंग वाढत आहे का, किंवा स्वेलिंग कमी जास्त होत आहे का, ह्या गोष्टी बघायच्या आहेत. तुम्हाला बीपी मॉनिटरिंग करायची आहे. तुम्ही एक बीपी ॲपरेटस घरी आणू शकता, ते 1000 ते 1200 रुपयामध्ये मिळतं. बीपी मॉनिटरिंग याच्यासाठी, जरी तुम्हाला बीपीच्या टॅबलेट्स वगैरे डॉक्टरांनी दिलेले असतील, तरी त्याचा डोस कमी जास्त करावा लागतो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये बीपी आहे तर म्हणजे त्याला इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच स्त्रियांना बीपी होतो, त्याचं कारण असं आहे की प्लासेंटा लेवलला काही चेंजेस होतात, त्यामुळे बीपी होऊ शकतो, बीपी वाढू शकतो, आणि डिलिव्हरीनंतर तो कमी पण होऊन जाईल. पण तोपर्यंत फक्त आपलं एम काय आहे, तर पेशंटला म्हणजे महिलेला आणि बाळाला दोघांना काही त्रास नाही झाला पाहिजे. याच्यामध्ये बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का हे बघण्यासाठी कलर डॉपलरची एक सोनोग्राफी करून घेणे, ठीक आहे. त्यानंतर युरिनची एक टेस्ट करून घेणे, त्याच्यामध्ये प्रोटीन किती जात आहेत, शुगर जाते का, ह्या गोष्टी बघणे, आणि त्याच्यानुसार टॅबलेट्स ॲड करणे, आणि घरी बीपी मॉनिटरिंग करणे. त्या व्यतिरिक्त बीपीचा धोका असा असतो की बऱ्याचदा पेशंटला झटके येऊ शकतात, त्याला आपण इक्लेम्शिया म्हणतो. तर त्याचे काही वॉर्निंग साइन्स असतात, म्हणजे बीपी आहे वाढलेला आहे याचा अर्थ असा नाही की डायरेक्ट झटके येतात, तसं नाही होत. बीपी वाढल्यानंतर आणि झटके येण्याच्या आधी काही धोक्याची लक्षणं असतात. धोक्याची लक्षणं अशी असतात की पेशंटला अंधुक दिसायला लागणं, चक्कर येणं, डबल व्हिजन म्हणजे दोन दोन गोष्टी दिसणे, त्याच्यानंतर नॉझिया, ओमिटिंग, मळमळ होऊन उलटी होणे, डोकं दुखणे, अशा काही धोक्याची लक्षणं आहेत जे की तुम्ही इग्नोर करू नका. बऱ्याचदा असं होतं की प्रेग्नन्सी आहे तर त्याच्यामध्ये उलटी आणि मळमळ हे कॉमन आहे, पण जर बीपीची हिस्ट्री आहे, बीपी वाढलेला आहे, तर ते कदाचित तुमचं जे झटके येण्याचे आधीचे सिम्पटम पण असू शकतात. तर एवढीच फक्त तुम्हाला मेन काळजी घ्यायची की बाबा काही लक्षणं आपले वॉर्निंग साइन्स दिसत आहेत का, आणि बीपी मॉनिटरिंग करणे. तुम्ही दोन वेळेस, आता तुम्ही बीपी ऍपरेटस घरी ठेवले तर तुम्ही 3-4 वेळेस घेऊ शकता. मिनिमम 2 वेळेस तरी, मॉर्निंग आणि नाईटला, असं 2 वेळेस तरी बीपी घ्यायला
0: पाहिजे. जास्त काळजी का बरं वाटते, कारण फक्त 5 महिने सुरू आहे सध्या, त्यामुळे जास्त काळजी वाटायची. शेवटी शेवटी असेल तेवढं काही वाटलं नसतं.
2: नाही, त्याला काही हरकत नाहीये. बीपीची एक गोळी, त्याच्यानंतर रक्त पातळ होण्याची गोळी डॉक्टरांनी ऍड केलेली असेल, आणि फक्त तुम्हाला मेन आहे बाळाच्या हालचालकडे लक्ष देणे आणि रुग्णाचा बीपी बघणे. त्याला असं वेगळा स्ट्रेस घेण्याची काही गरज नाही.
1: ठीक आहे,
0: धन्यवाद मॅडम.
2: थँक्यू.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल.
0: हो मॅडम, हो.
1: खूप खूप धन्यवाद कॉल केला त्याबद्दल. तर आपण बोलत होतो मॅम, जेव्हा गर्भधारणा निश्चित झालेली आहे तेव्हा त्या मातेने पहिल्यांदा काय करायला हवं?
2: सगळ्यात आधी सोनोग्राफी करून कन्फर्म करणे की इंट्रायुटराईन आहे की एक्स्ट्रायुटराईन आहे, म्हणजे गर्भ हा गर्भाशयातच आहे का. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं आहेत बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन्स. तुम्हाला रक्ताच्या आणि लघवीच्या बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन्स करायच्यात. बऱ्याचदा असं होतं की 3-4 महिने रक्ताच्या तपासण्याच केलेल्या नसतात, आणि महिलेचं रक्त कमी असतं, हिमोग्लोबिन कमी असतं, 7-8 वगैरे असतं, तर तिचंच हिमोग्लोबिन कमी आहे, तर बाळाला त्या प्रमाणामध्ये पोषण मिळणार नाही. आणि ह्या एकदा तुम्हाला बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन कळालं की डॉक्टरांना मदत होते पुढची ट्रीटमेंट देण्यासाठी.
1: मनात एक प्रश्न येतोय की बऱ्याचदा एक आपण कॉल आलाय तो कॉल घेऊयात, तो प्रश्न नंतर विचारते. हॅलो डॉक्टर कार्यक्रम, नमस्कार.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार, मी अनिता पारडेकर बोलतेय.
1: स्वागत आहे आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये.
3: माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये

0: काळजी काय घ्यावी।
1: अच्छा, आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार मॅडम। डॉक्टर या विचारत आहेत की सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये काय काळजी घ्यायला हवी।
2: सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जे डॉक्टरांनी मेडिकेशन्स दिलेले आहेत ते वेळेवर घेणे, व्यवस्थित झोप घेणे, जर तुम्हाला मळमळ होत असेल, उलट्या होत असतील, त्यामुळे जर तुमचं जेवण कमी होत असेल तर त्यानुसार

0: गोष्टी जर कमी जास्त झाल्या तर मग नॉर्मल डिलिव्हरीलाही प्रॉब्लेम होतो. म्हणजे एक हे आहे की तुम्हाला त्या स्त्रीला आनंदी ठेवायचं आहे कमीत कमी 9 महिने तरी. आणि गर्भसंस्कार हा जो प्रकार आहे त्या काळामध्ये घरामध्ये चांगलं बोलणे, चांगलं म्युझिक, चांगली पुस्तकं वाचणे आणि ओव्हरऑल मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवणे.
1: कुटुंबियांनी अशी साथ द्यायला पाहिजे.
0: 9 महिने 9 दिवस आणि डिलिव्हरी नंतरचे 3 ते 6 महिने त्या स्त्रीची मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवायलाच हवी. बऱ्याचदा डिलिव्हरी नंतर ती सायकोसिस मध्ये पण जाऊ शकते, डिप्रेशन मध्ये जातात फिमेल्स हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे. तेव्हा ते का चिडचिड करतायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्नांना विचारता त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
1: आणखीन एक थोडासा प्रश्न निर्माण झालाय मॅम, कारण आपण बघतो आहोत की हल्ली लग्नाचं वय वाढलेलं आहे. बरोबर आहे. तर लग्नाचं वय वाढल्यामुळं साहजिकच त्यानंतर तरुण मंडळी जे आहेत ते प्लॅनिंग करतात आणि मातृत्वाचं वय देखील पुढे जातं. मग तर काय सांगाल, तिशी नंतरचं मातृत्व आणि तिशी पूर्वीचं मातृत्व कोणतं आरोग्याच्या दृष्टीने सुखरूप आहे, आनंदी आहे, काय सांगाल याबद्दल?
0: वयाचं मॅटर खूप आहे. 30 वर्षाच्या आत प्रेग्नन्सी झालेली बरी असते, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आईचं वय वाढल्यानंतर तिचं पूर्ण 9 महिन्यामध्ये बीपी वाढणे, ब्लिडिंग होणे, वेळेच्या आधी डिलिव्हरी होणे, बऱ्याचदा म्हणजे आयसीयू ॲडमिशनपर्यंत जातात. ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुमचं जे वय आहे ते 25 ते 30 च्या मध्ये प्रेग्नन्सी राहिलेली बरी असते, कारण त्या वयामध्ये ते आयडियल एज आहे प्रेग्नन्सीसाठी.
1: वा, खूपच छान.
0: त्यामुळे योग्य वयामध्ये गर्भधारणा राहिलेली बरी आहे. जसं वय वाढेल तसं एकची क्वालिटी पण कमी होणार आहे, एकचा नंबर कमी होणार आहे. त्यामुळे जेव्हा तुमची क्वालिटी चांगली आहे एक्सची त्या काळामध्ये गर्भधारणा झालेली बरी असते, कारण नंतरचा जो मनस्ताप आहे तिशी नंतर ते प्रेग्नन्सी झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहण्यासाठीचे प्रयत्न, राहिल्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा जो मनस्ताप आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे करिअर सोबतच महिलांना हे पण हँडल करणं आवश्यक आहे. मातृत्व त्यांनी म्हणजे त्याला एक साईड लाईन करायला नाही पाहिजे करिअरसाठी, दोन्ही गोष्टी सोबत सोबत करून घ्यायला पाहिजे.
1: खूपच छान मॅम. मला वाटतं हा खूप आयांचा पण प्रश्न असणार आहे, कारण आयांना वाटतं की आपल्या मुला मुलींचे लग्न लवकर व्हावेत आणि लवकर एखादं छान बाळ व्हावं. पालकत्वाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे समर्थ IVF सेंटर. होय, IVF ही आधुनिक तंत्रज्ञान असणारी प्रक्रिया आपल्या परभणी शहरामध्ये उपलब्ध. यासोबतच गरोदर महिलांसाठी उपचार आणि विविध प्रकारच्या रक्त आणि युरिन तपासण्या, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, वारंवार होणारे गर्भपात, अनियमित मासिक पाळी आणि मेनोपॉज या महिलांच्या समस्यांविषयी केले जाणारे उपचार IVF स्पेशालिस्ट आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका पवार किर्डे यांच्या जिजाऊ हॉस्पिटल आणि समर्थ IVF सेंटर मध्ये सर्व उपचार उपलब्ध. कॉन्टॅक्ट 72 19 04 82 43 आणि 94 27 35 91. जाता जाता आपण एक काय संदेश द्याल की ज्या महिला सध्या गरोदर आहेत आणि ज्यांना इच्छा आहे गर्भधारणेची, तर अशा महिलांना जाता जाता आपण काय सल्ला द्याल की ते गर्भधारणा ही योग्य वेळेत सुरक्षित आरोग्यदायी व्हावी यासाठी एक छानसा संदेश आपण जाता जाता द्यावा?
0: हो, सगळ्यात आधी काहीतरी वेगळं करतोय असं नाही आहे. तुमच्या डोक्यातून त्या पूर्ण 9 महिन्याची भीती काढून टाकायला पाहिजे. दुसरी भीती अशी आहे की नॉर्मल होईल की सिझेरियन, ती भीती काढून टाकायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आई आणि बाळ सुरक्षित असणं. त्यानंतर तुमचा जे सगळ्यात महत्त्वाचे मॉडॅलिटीज आहेत की तुमचं डाएट, स्लीप आणि तुमचं लाईफस्टाईल, हे तुम्ही हेल्दी ठेवा. जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते तर तुमच्या डॉक्टरांकडे तुम्ही गेल्यानंतर ते तुम्हाला समजावून सांगतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगले विचार ऐका आणि स्ट्रेसपासून दूर राहा. आयुष्यभर तर आपण स्ट्रेस हँडल करतोच, फक्त हे 9 महिने आणि त्याच्यानंतरचे डिलिव्हरीनंतरचे 40 दिवस तुम्ही फक्त स्वतःसाठी आणि तुमच्या बाळासाठी द्या. त्यानंतर हे जर तुम्ही करत असाल तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतील.
1: वा, खूपच छान मॅम. मला वाटतं की आजचा हा जो आपला गर्भधारणेचा विषय होता हा नक्कीच अनेक श्रोत्यांना, महिला श्रोत्यांना, कुटुंबियांना दिलासा देणारा, अधिक माहिती देणारा, मार्गदर्शन करणारा असाच ठरेल.

0: असेल अशी आशा करूयात. आपण वेळात वेळ काढून आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप छान मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रश्नांची खूप समर्पकपणे उत्तरं दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आपले.
1: धन्यवाद मॅडम.
0: तयारीत रहा पुढच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. आता वसीवंतिनीला निरोप द्या. टेक केअर अँड बाय बाय. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते IVF स्पेशालिस्ट आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका पवार किर्डे यांचे जिजाऊ हॉस्पिटल आणि समर्थ IVF सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, विष्णूनगर, वसमत रोड, परभणी.
1: समर्थ IVF सेंटर आणि जिजाऊ हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज यात गर्भधारणेचे 9 महिने आणि काळजीचे 3 टप्पे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मोनिका किर्डे पवार यांच्याशी सीमंतिनी कुंडीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो 12 वाजतायत, लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि बरं का श्रोतेहो, आमच्या FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छानच असणार आहे, कारण सध्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे. तेव्हा श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा. मैत्रिणींनो आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये नेहमी छान छान विषय घेऊन येत असतो, वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत असतो. आजचा आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मरणशक्ती सुधारणं. बरेचदा आपल्याला वयानुसार किंवा काही गोष्टींमुळं लक्षात राहणं कमी होतं, विसराळूपणा वाढायला लागतो, किंवा मुलांमध्येही हल्ली आपण एकाग्रतेची कमी बघतो, तेव्हा काही गोष्टी लवकर विसरून जाणं, लक्षात न राहणं आणि त्याचा परिणाम आपल्या कामांवर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये याच विषयी म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून. चला तर
1: मैत्रिणींनो, स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा वापर यात ही मेमरी कशी इम्प्रूव्ह करता येईल या महत्वाच्या विषयावर आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बालरोगतज्ञ आणि बालमानसशास्त्रतज्ञ डॉक्टर जयश्री शिवलकर. भरपूर वर्षाचा अनुभव मॅडमचा या क्षेत्रातला आहे, तर आजचा विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, त्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर.
2: नमस्कार.
1: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: प्रत्येकाला वाटतं आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला हवी आणि मेमरी सुद्धा, तर बुद्धी आणि मेमरी याचा काय संबंध आहे, काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारला. माणसाने जी उत्क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये माणसाची बुद्धिमत्ता हा एक खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि या बुद्धिमत्तेमधला एक खूप महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आहे आपली स्मरणशक्ती, किंवा आपण ज्याला पॉप्युलरली मेमरी असं म्हणत असतो. तर आपल्या बुद्धिमत्तेचं हे खूप महत्वाचं लक्षण आहे, कारण आपल्याला जर मेमरी नसती तर आपण आपल्या ज्ञानाची पुढची पायरी घेऊ शकलो नसतो, कारण आपण तिथेच अडकलेलो राहिलो असतो. आणि जितकी तुम्ही ही मेमरी तुमची चांगली राहणार आहे, जितकी ती स्ट्रॉंग राहणार आहे, तितकं तुमची बुद्धिमत्ता उत्तम राहणार आहे.

0: जितके तुमचे विचार डेव्हलप होणार आहे तितकं तुमची जाणीव डेव्हलप होणार आहे आणि एकूणच म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी म्हटलं किंवा आपण जनरलीही असं म्हटलं या सगळ्यांच्याच आयुष्यात स्मरण शक्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
1: बरोबर, भविष्याचा हा पुढचा पायाच म्हणायला हरकत नाही. जर स्मरणशक्ती आपली नीट असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकू. जे विचार आपण मनामध्ये ठेवतो, जे ध्येय गाठतो, ते अगदी इझिली आपण ते मिळवू शकू.
0: आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की पूर्वीच्या काळी जेव्हा लिखित गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा लोकांनी पाठांतराने अनेक गोष्टी लक्षात ठेवलेल्या होत्या आणि हे पाठांतर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. तसंच आता जर आपण ह्या बुद्धिमत्तेतला हा जो आपला मेमरीचा एक स्किल आहे ते वापरणं जर हळूहळू कमी केलं, कारण आता सगळ्या गोष्टी डिजिटली आपल्याला उपलब्ध आहे, तर कुठेतरी ही मेमरीची आपली स्किल कमी होणार का काय, ही पण एक शंका आता तज्ञांच्या मनात येत आहे.
1: हो, पण त्यावरही कारण आपण आपली शोधू शकतो.
0: नक्कीच.
1: बरं, आता स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
0: हो, स्मरणशक्ती म्हणजे आपल्या संवेदनात ना, म्हणजे आपण जे बघतो किंवा आपण जे ऐकतो किंवा जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्यातनं जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्या मेंदूला पोहोचते ती मेंदू एका विशिष्ट पद्धतीने कोडिंग करून ती आपल्या ब्रेनमध्ये ठेवत असतो.
1: बरं,
0: परंतु प्रत्येकच माहिती ठेवल्या गेलीच पाहिजे असं नसतं. त्यामुळे काय की मेमरी जी आहे ही दोन ह्याच्यात विभागली गेलेली आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी.
1: बरं,
0: जसं आता एखादी कारचा प्रकार आहे तो लॉंग टर्म मेमरीत माझ्या आलेला आहे की ह्या कारच्या प्रकाराला असं म्हणतात, तर माझ्या बाजूनी जेव्हा ती कार जाईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की ही कार माझ्या बाजूनी गेली, पण ती कार माझ्या बाजूनी गेली ही तशी नगण्य गोष्ट आहे, अशा अनेक गोष्टी माझ्या बाजूनी जात असतात. म्हणून ती गोष्ट ती घटना मेंदू रजिस्टर नाही करणार.
1: बरं,
0: ती फक्त शॉर्ट टर्म मेमरी मध्ये की ती कार मला दिसली, मी ओळखते त्या कारला, पण ती लॉंग टर्म ह्याच्यामध्ये जाणार नाही की माझ्या बाजूनी ही कार गेली. पण एखादी अशी अद्भुत कार माझ्या बाजूनी गेली की मी जी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, तर माझा मेंदू ती कार रजिस्टर पण करेल आहे आणि ती माझ्या आठवणीत पण ती लॉंग टर्म मध्ये जाईल. आणि जर मी ती घटना अजून दोन तीन जणांना सांगितली की आज मी तसं पाहिलं, तर ती घटना हळूहळू माझ्या मेंदूमध्ये पक्की बसून जाईल.
1: बरं,
0: कदाचित 5 वर्षांनी मला आठवलं, अरे तिथून जाताना मी ती अशी गाडी बघितलेली होती.
1: हो,
0: तर हे मेंदूचं हे जे अजब रसायन आहे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपला मेंदू रजिस्टर करतो, पण ती गोष्ट लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
1: बरोबर,
0: आणि ते जो बॅलन्स आहे तो आपला मेंदू साधत असतो, सातत्याने ते कार्य तो करत असतो.
1: जसं तुम्ही ते कारचं उदाहरण घेतलं, कदाचित काही विद्यार्थी किंवा काही मुलं घरी जाऊन त्या विषयाचा अभ्यासही करत असतील, थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या मेंदूला चालना
0: मिळाली आणि मग ती गोष्ट त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर झाली.
1: हो,
0: आणि मग तो 10 वर्षांनी पण सांगेल आहे की असं असं झालं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं असं वाचन केलं होतं.
1: बरं,
0: पण अशा असंख्य गाड्या आपल्या बाजूने जातात, आपला मेंदू ते लक्षात नाही ठेवत.
1: म्हणजे खरं इंटरेस्टिंग आहे जाणून घेण्यासाठी.
0: अतिशय.
1: तर या मेमरी बद्दल अशा इंटरेस्टिंग गोष्टी काही सांगता येतील का?
0: हो, म्हणजे जसं आता तुम्हाला 10 आकडी फोन नंबर दिला तर तुमच्या मेंदूला ते रजिस्टर होतं की हा फोन नंबर आहे आणि हा मला लक्षात ठेवायचा आहे. तुमचा मेंदू ताबडतोब त्या नंबरला ऑर्गनाईज करतो, 3, 3, 4 किंवा 5, 5 नंबर किंवा हे 2 नंबर माझ्या फोनची मॅचिंग आहे. सो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम तुमचा मेंदू त्या नंबरला अनालाइज करतो आणि तो स्वतः तो नंबर कसा लक्षात ठेवायचा हा विचार करून मग तो नंबर आपला डोक्यामध्ये रजिस्टर होतो.
1: बरं,
0: पण एखादा 10 आकडी असाच रॅन्डम नंबर तुम्ही पाहिला आणि म्हटलं की आता मला तो आठवून दाखव, तर आपण तो आठवू नाही शकणार कदाचित.
1: बरं,
0: पण जेव्हा आपल्या मेंदूला ती इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे किंवा ती जाणीव झाली की हा मला लक्षात ठेवायचा आहे, आपला मेंदू त्याला क्लासिफाय करतो आणि ही पद्धत आपला मेंदू सतत वापरत असतो. तर हा पण एक मेमरीचा भाग आहे. किंवा जसं आता आपण अभ्यासाचं म्हटलं की अभ्यास हा एक मेमरीच्या माध्यमातून होत असतो, पण आपण ज्या कला शिकतो किंवा आपण जे स्किल शिकतो जसं सायकल चालवणं आहे किंवा स्वयंपाक करणं आहे, हे पण आपल्या मेंदूमध्ये एका पर्टिक्युलर ज्याला परफॉर्मन्स मेमरी आपण म्हणत असतो त्याद्वारे आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे तुम्ही सायकल लहानपणी शिकला असलात तरी सुद्धा मोठेपणी तुम्ही 10 वर्षाच्या गॅप नंतर सायकल चालवू शकता. हां, अजून खूप मोठी गॅप गेली तर तुम्हाला कदाचित थोडी प्रॅक्टिस लागेल आहे, पण तुम्ही ते करू शकता.
1: हो, आणि अशा काही घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात पण आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो.
0: हो,
1: पण त्या घटनांचे पडसाद कुठेतरी दैनंदिन जीवनात उमटतात, कुठेतरी आपली ती बॉडी रिएक्शन तशी व्हायला लागते.
0: हो,
1: तर याचं काय कारण?

0: ह्याचं कारण म्हणजे जसं आता एखादी घटना घडली तर ती आपल्या जसं अजाणतेपणात घडली, म्हणजे जेव्हा आपल्याला तेवढी जाणीव नव्हती त्या घटनेची की घरी काही घटना घडली, मला कुत्रा चावला किंवा काही पण, पण 5 वर्षाच्या आधीच्या या घटना कदाचित आपल्याला नाही आठवणार, पण त्या घटना काही विशिष्ट भावना म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातात आणि मग त्याची भावना जी आहे ती आपल्याला येते. म्हणजे ज्या घटना आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या त्याची जाणीव नाही आपल्याला घटनांची, पण त्या घटनांच्या सोबत जी भावना आहे ती मात्र बरेचदा राहते.
1: बरं.
0: हा, आणि काही घटना आपण प्रयत्नपूर्वक विसरायचा प्रयत्न करतो की बॉ ती नकोशी आठवण आहे, मला नाही आठवण काढायची आहे त्या गोष्टीची, असं करत काही काही हळूहळू त्या फरगेटमध्ये चालल्या जातात.
1: बरं.
0: किंवा जसं एखादी मी भाषा शिकली आहे, जसं 10वीमध्ये 4 होत्या, संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यातली संस्कृत चांगली भाषा यायची किंवा पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले असतील तेव्हा, पण त्याच्यानंतर मी ती नाही वापरली आहे तर आज मला ती भाषा येत नाही आहे, परंतु मराठी आणि इंग्लिश भाषा मी तेव्हापासून वापरत आलेली आहे तर माझी त्या भाषेमध्ये प्रगती होऊन राहिलेली आहे.
1: हो.
0: तर काही गोष्टी आपण काही नाही वापरलं तर हळूहळू फॉरगेटमध्ये चाललं जातं.
1: बरं.
0: हा,
1: तर आता मुलांच्या बाबतीत आपण अर्थात सगळ्याच वयानुसार आपण यावर प्रकाश टाकणार आहोत, खास करून विद्यार्थी दशेतल्या मुलांना त्यांची मेमरी कशा पद्धतीने ते वाढवू शकतात, स्ट्रॉंग बनवू शकतात, काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन आहे की विद्यार्थ्यांसाठी मेमरी हे खूप मोठं टूल आहे आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचं, किंवा आपला जो एक अभ्यास आहे त्याच्यामधला आपला कौशल्य वाढवण्याचं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मेमरी स्किल्स जे आहे ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे ते प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तर आता ह्याचे काही टेक्निक्स असतात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पहिल्या 10 वर्षांमध्ये आपला मेंदू सुद्धा डेव्हलप होत आहे, तर तुम्ही जशी जशी तुमची मेमरी वाढते किंवा जसं जसं तुम्ही ज्ञान ग्रहण करता तेव्हा आपला मेंदू विकसित होत जातो. एक छोटस उदाहरण देईन मी की जसं आता मराठी मीडियममध्ये शिकलेला व्यक्ती टेबल्स मराठीमध्ये शिकला असेल आणि पुढे त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असेल, पण टेबल्स म्हणताना कदाचित तो मराठीमध्येच म्हणेल आहे, किंवा लहानपणच्या बऱ्याच गोष्टी, श्लोक असतील, आरत्या असतील, ह्या आपल्याला अगदी खूप नंतरपर्यंत आठवत राहतात, कारण त्या म्हणजे ऍक्च्युअली आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स वाढलेले आहे, सायनॅप्टिक कनेक्शन्स आपण त्याला म्हणत असतो, ते प्रत्येक तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी सोबत वाढत असतात, हे बालपणीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून लहानपणी जितकं मुलं वाचतील, जितकं ज्याला आपण रिसायटेशन म्हणतो, पाठांतर म्हणतो, जितकं पाठांतर करतील आहे किंवा त्यांना मिळालेलं ज्ञान ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करतील आहे, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाचा उपयोग ते बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, अधिक ज्ञान घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष करून बघण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी जर ते वापरत गेले तर त्यांची स्मरणशक्ती लहानपणी खूप जास्त विकसित होते. हो. त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
1: बरोबर. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, पण अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते, मी तर भरपूर वाचलं, मी तर खूप अभ्यास केला पण वाचलेलं आठवतच नाहीये.
0: हो.
1: असं का होतं?
0: असं याच्यासाठी होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते, आणि ह्याची एक प्रोसेस असते. प्रत्येक गोष्ट आपण शॉर्ट टर्मची लॉंग टर्म मध्ये नाही टाकत. आपला मेंदू ते जज करतो की खरंच हे महत्वाचं आहे का, तर त्या विद्यार्थ्यांनी ते महत्व त्या कंटेंटला देणं आवश्यक आहे. विद्यार्थी जर लिहितो आहे सिम्पल, जसं आता स्पेलिंग आपण म्हटलं की तो स्पेलिंग लिहितो आहे पण त्याचं लक्ष समोर टीव्हीकडे आहे, किंवा तो प्रश्नोत्तर लिहितोय पण लक्ष त्याचं टीव्हीकडे आहे, तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही, पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं त्या कंटेंटकडे आणि सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो.
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार

0: प्रश्नोत्तर लिहितोय पण लक्ष द्यायचं टीव्हीकडे. तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही. पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं त्या कंटेंटकडे सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो.
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार ऐकली तरी सुद्धा तो लक्षात ठेवू शकतो. पण जसं जसं विद्यार्थी मोठा होतो तसं तसं त्याला हे कोणी वारंवार ऐकवत नाही जसं लहानपणी ऐकतो.
1: हो.
0: मग त्याला ते स्वतःच प्रयत्न करायला लागतात. तर आता विद्यार्थ्यांमध्ये काय समस्या येते की ते जर अभ्यासाला बसले असताना त्यांनी जर त्या अभ्यासाला प्रक्रियेला तेवढं महत्वच दिलं नाही की मला हे काबर करायचं किंवा त्यांना हे नाही कळलं की मला आज वाचलेलं 8 दिवसांनी परीक्षा आहे किंवा 10 दिवसांनी आहे किंवा महिनाभरांनी आहे लक्षात ठेवायचंय, हे जर नाही सांगितलं तर मेंदू ते कदाचित लक्षात ठेवणार नाही. आणि एक जी साधारण पद्धत आहे की तुम्ही आज जसं शिक्षकांनी शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन वाचलं, 4 दिवसांनी तुम्ही ते तो लेसन पुन्हा थोडा रिवाईज केला, पुन्हा 4 दिवसांनी तुम्ही तो पुन्हा थोडा रिवाईज केला तर ते तुमचे जे कंटेंट आहे ते तुमच्या ब्रेनमध्ये पक्क जाणार.
1: हो.
0: आणि मग तुम्ही जेव्हा परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते खात्रीनी असेल.
1: बरं.
0: पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करीन.
1: हा.
0: इतका सारा कंटेंट
1: एका दिवसात
0: जर तुम्ही आधी काहीच वाचलेलं नाही तर ते होणार नाही. मग भलेही ते जागरण करो तेव्हा का दिवसभर अभ्यास करो, तर मेमरीमध्ये गोष्टी जाण्यासाठी ही एक पद्धत असते.
1: हो. मग आता या विद्यार्थ्यांनी एक्झाम पिरियडच्या दरम्यान कशी काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती वाढेल?
0: हा. तर एक्झामच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मी विद्यार्थ्यांना हे सांगते की तुमच्यासाठी एक्झाम हे काही सरप्राईज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की एवढा कोर्स झाल्यानंतर युनिट टेस्ट होते, एवढा कोर्स झाल्यानंतर दुसरी युनिट टेस्ट होते, मग तिमाही मग वार्षिक, त्यामुळे आपल्याला हे सरप्राईज नाही आहे. मग तुम्ही आज जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमचा तो थॉट प्रोसेस जो आहे ती तशीच राहिली पाहिजे की मला हे आठवायचं आहे, मी आता अभ्यास करतोय कारण टीचर रागवतील किंवा आई तिथे बघते तर मी आपलं पुस्तक घेऊन बसलाय. अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते होणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं सिलेबस जे आहे त्याचा पण त्यांना अंदाज असतो. साधारण 4थी-5वीपासून मुलांना ती आयडिया येऊन जाते की युनिट टेस्ट असेल तर 3 लेसनची किंवा ही असेल तर 6 लेसनची किंवा 9वी-10वीच्या मुलांना पूर्ण पुस्तक कदाचित कोर्सला असेल आहे. तर हे एवढं कंटेंट, एवढा पिरियड आणि मग परीक्षा, हे ज्याला समजतं तो बरोबर पहिल्या दिवशीपासून आपल्या ब्रेनला तशा इन्स्ट्रक्शन देतो.
1: बरोबर. इथे डॉक्टर एकाग्रतेचं खूप महत्व आहे.
0: एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे कारण आपला मेंदू काही गोष्टी जेव्हा रजिस्टर करतो आहे किंवा त्याचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आहे, त्याचं कोडिंग होत असतं आपल्या ब्रेनमध्ये, तर अशा वेळेस तुमच्या कानावर खूप आवाज पडले आहे, तुमच्या मनात काहीतरी दुसरंच आहे, समोर टीव्ही सुरू आहे, तर मग तुमचं ते कोडिंग बरोबर होणार नाही आणि ते लॉंग टर्म मेमरीत जाणार नाही. तसंच तुमच्या भावनांचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो. आपण खूप रागात आहो, आपण खूप दुःखी आहो किंवा इव्हन आपण खूप आनंदात आहो, अशा वेळेस सुद्धा जर मुलांनी ते अभ्यास करायचा आणि ही एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनमध्ये टाकायची असं म्हटलं तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा अभ्यास करताना शांत राहणं, आपल्या अभ्यासाला महत्व देणं आणि त्या व्यतिरिक्त काही जसं तुम्ही मेमरी टेक्निक्स विचारताय तर असे पुष्कळसे टेक्निक्स असतात की ज्याद्वारे आपण त्या गोष्टी रजिस्टर करत असतो आपल्या ब्रेनमध्ये.
1: बरं.
0: तर तुमचा ब्रेनच तुम्हाला सांगत असतो, फक्त तुम्ही ते वापरलं पाहिजे. जसं आता एखादा चॅप्टरचं सुरुवात दिसली आणि त्यांना दिसलं की अरे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग शिकवत आहे, तर आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एका साईडला लिव्हिंग एका साईडला नॉन लिव्हिंगचा विचार करतो. मग तुम्ही जर लिहून पाहिलं हे असे असे, मग लिव्हिंगचं काय 1, 2, 3, मग नॉन लिव्हिंगचं काय 1, 2, 3, म्हणजे तुमचा ब्रेन त्याला एक स्कीम देत आहे किंवा एक चार्ट देत आहे आणि त्याच्याने तुम्ही अच्छा हे असे असे हे असे असे त्या गोष्टी ज्या आहे त्या तुमच्या ब्रेनमध्ये पक्क्या राहतात.
1: बरोबर.
0: किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने विचार केला की मला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहे तर मी ते लाल पेनने लिहितो किंवा हिरव्या पेनने लिहितो, तर तुमचा ब्रेन ते पण रजिस्टर करेल की ही गोष्ट हिरव्या पेनने लिहिलेली होती, मग परीक्षेत कदाचित अरे हे ग्रीन पेनने लिहिलेलं होतं मी.
1: बरं.
0: कारण त्या ब्रेननी ते कशाशी तरी असोसिएट केलं, कारण त्या विद्यार्थ्यांनी एफर्ट घेतला ना.
1: बरोबर.
0: त्यांनी त्याच्या ब्रेनला सांगितलं की हे महत्वाचं आहे, मी निळा पेन ठेवून मी हिरवा घेतोय आणि मी हे लिहितो आहे, मी ह्याला स्क्वेअर मध्ये लिहिलेलं आहे. तुमचा मेंदू ते रजिस्टर करतो.
1: विचारांना चालना देणं किती
0: गरजेचं आहे,
1: आणायला पाहिजे.
0: हो. ते आणायला पाहिजे.
1: म्हणजे एकाग्रता ही हे स्मरणशक्ती वाढवण्याचं हे पहिलं पाऊल आहे.

0: आता सोशल मीडिया इतका वाढत चाललेला आहे, तर कसं ह्या मुलांनी त्या सोशल मीडियाचा कसा वापर करायला हवा, कारण अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचं ठरतं आणि थोडे घातक परिणामही दिसून येतात, तर कसं मुलांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं?
1: याच्यासाठी पुन्हा मी तो एक शब्द वापरीन की आपला ब्रेन जेव्हा गोष्टी मेमोराईज करतो किंवा स्मरणशक्तीत टाकतो, विशेषतः अभ्यास जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो काहीतरी विशिष्ट कोडिंग करत असतो ब्रेनमध्ये, ते होत असतं. आता मुलांनी जर विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्क्रीनच्या माध्यमातून मी ऐकतो आहे बॉ, किंवा कोणीतरी मला समजवत आहे बॉ, तर तुमचा ब्रेन ती कोडिंगची प्रोसेसच करणार नाही आणि मग असं वाटेल की मी तर शिकतोय पण मला काही लक्षातच येत नाही. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा स्क्रीन टाइम वाढलेला असतो, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, काही पण असेल, तर त्यांनी काय होतं की तुमच्या ब्रेनमध्ये असं होतं की हे मला थोडीच लक्षात ठेवायचं आहे, मी इतकं कंटेंट पाहतो की सगळं मला लक्षात नाही ठेवायचंय, तर मेंदू हळूहळू गोष्टी रजिस्टर करणंच विसरून जातो किंवा त्याच रजिस्टर करेल ज्या मला खूप आवडल्यात, आणि मग त्याच्यामध्ये जर अभ्यास बसत नसेल तर अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
0: बरं बरं डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न, विसरणं आणि लक्षात ठेवणं याचा काय संबंध आहे?
1: खूप जास्त आहे, कारण जसं आपण काही गोष्टी म्हटलं लक्षात ठेवतो, तर काही गोष्टी आपण लक्षात नाही पण ठेवत, त्याला आपण दोन तीन टर्म्स वापरल्या जातात. एक आपण म्हणतो अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे एक पद्धत मी शिकली आहे, आता त्याच्यावर मला दुसरी पद्धत शिकायची आहे, तर ही मला विसरायची आहे. तर हे अनलर्निंग आपलं एक तर वेळेनी होतं, जर आपण ती गोष्ट वापरली नाही तर हळूहळू ती अनलर्न होते, किंवा आपल्याला ती दुसरी शिकावी लागते. जसं आता आपण कॉम्प्युटर वापरतो तर त्या कॉम्प्युटरमध्ये फास्ट डेव्हलपमेंट होत असते, तर तुम्ही जी पद्धत आधी शिकले असता ती तुम्हाला अनलर्न करावी लागते. जसं पूर्वी तो माऊस वापरायची तर ती सवय होऊन गेलेली असते, मग त्याचं ते वेगळं आलं, मग आपल्याला तो माऊस वापरण्याची पद्धत अनलर्न करून दुसऱ्या पद्धतीने स्क्रोल करण्याची पद्धत शिकावी लागली, असे अनेक गोष्टी आपल्या रोजच्या ह्याच्यात होत असतात. तर हे अनलर्निंग होतं कारण आपल्याला नवीन शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे आपण ज्या गोष्टी आधी लक्षात ठेवलेल्या होत्या त्या मला आता आठवत नाही आहेत.
0: बरं.
1: मग त्या वेळेनुसार असतील, त्या मी पर्पजफुली गेलं असेल, किंवा कदाचित मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल, तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो आहेत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण त्या 15 जेव्हा आपण शिकलो, त्या कविता जरी नाही आठवल्या पण त्या शिकण्यामुळे ब्रेनची जी डेव्हलपमेंट झाली ती राहते.
0: बरोबर.
1: म्हणून तुम्ही नवीन शिकू शकता.
0: म्हणून सतत नवीन शिकत राहायला
1: पाहिजे.
0: मेंदू आपला ऍक्टिव्ह राहणार.
1: बरोबर आहे.
0: आता विसरणं हे वयानुसार होत जातं का?
1: याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की काही लहान मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमताच कमी असते.
0: बरं.
1: ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल कदाचित त्याची बुद्धिमत्ताच कमी असेल आहे, तर हा एक ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम म्हणतो, विकासात्मक समस्या आहे की त्या मेंदूची क्षमताच कमी आहे. मग या मुलांना शिक्षणात प्रॉब्लेम येतात आणि असे 10-15% मुलं आपण बघत असतो. हे झालं मुलांमधलं. मग जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं की अरे काही गोष्टी आपण विसरतोय किंवा काही चेहरे आपण विसरतो आहे. तर हे एक ती वयानुरूप प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
0: बरं.
1: कधी कधी ताणतणाव असतो. कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप ओव्हर थिंकिंग करत असतो, एका याचं की आपण दुसऱ्या गोष्टी आयुष्यातल्या विसरूनच जातो. तर असे अनेक कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कधी नाही आठवत.
0: बरं. विसरायला तो नको. मग वयाचा कुठलाही टप्पा असो, तर अशांनी आपला मेंदू सक्षम राहायला हवा, कार्यान्वित राहायला हवा, सतत मेंदूला चालना देण्यासाठी, मेमरी इम्प्रूव्हमेंट थोडक्यात ती वाढवण्यासाठी काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे?
1: तर एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, ती जर बॅलन्स्ड लाईफस्टाईल असेल,

0: तर ऑटोमॅटिकली आपली मेमरी चांगली राहते. म्हणजे आपला आहार जो आहे पुरेशी झोप घेणं हा खूप महत्वाचा आहे. किंवा खूप जास्त थकवा आला असेल तरी मग आपला मेंदू तेवढा कार्यक्षम राहत नाही. किंवा आपण भावनिकरित्या खूप टोकाच्या भावनांमध्ये जास्त गुंतलो आहे तरी सुद्धा तुमची हे कमी होते. व्यायाम जर नसेल, कारण व्यायामाने सुद्धा आपली ओव्हरऑल बॉडी सिस्टम चांगल्या रीतीने काम करत असते, मेमरीवर पण होते. आणि सामाजिकरण म्हणजे समाजात जाणं, लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, ह्या गोष्टींचा सुद्धा मेमरीवर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
1: हो,
0: त्याच्यामुळे योग्य जीवनशैली जर ठेवली तरी सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.
1: बरोबर.
0: पण एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण आपल्या मेंदूला चालना नाही दिली तर जे एजिंगनी जे कमी होणार असते ते जरा लवकर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आजकाल त्याला न्यूरोबायोलॉजिक्स म्हणतात. किंवा 50 नंतर 60 नंतर तुम्ही चेस खेळा, तुम्ही काय
1: कोडो सोडवा,
0: कोडो सोडवा,
1: संवाद साधणं,
0: संवाद साधणं, ते सामाजिकरणाचा भाग आहे की तुम्ही बोलत राहा, ऐकत राहा कानावर चांगल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची मेमरी अजून चांगली कार्यान्वित राहते.
1: आणि सकारात्मक विचार,
0: कारण नकारात्मक विचार आले की त्या भावनांचं प्रमाण वाढतं, निगेटिव्ह भावनांचं. त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू.
1: बरं.
0: आणि एक एफर्ट्स की बा मला आता हे वाचन कंटिन्यू ठेवलं, रोजचा पेपर मी वाचला पाहिजे, काय घटना झाली तर मग माणूस विचार करतो, मग त्यांनी तुमची मेमरी वाढायला मदत होते.
1: बरोबर. आता ही मेमरी वाढवण्यासाठी व्यायामाची जोड कितपत योग्य ठरेल, किती महत्वाची ठरेल?
0: व्यायामाची जोड म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला काही ना काही स्टिम्युलेशन आपण ज्याला म्हणतो तसं मिळत असतं. त्यांनी तुमचं ओव्हरऑल सर्क्युलेशन वाढत असतं, तुमचं मेटाबॉलिझम त्याच्यामुळे हे होत असतं, त्याचा ब्रेनवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो. तुम्हाला एक चांगलं गुड फिलिंग येतं, ती तुमची गुड डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेमरीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
1: एक 60 नंतरच्या वयाच्या टप्प्यातील व्यक्ती म्हणतात की मला मधल्या काळातलं आठवतं, आताचं आठवतच नाही, किंवा मी एक क्रिया करायला जातो आणि नेमकं काय काम करायला आलो तेच विसरलो. सामान्य विसर्भोयपणा किंवा गंभीर आजार, जसं उदाहरणार्थ डिमेन्शिया आपण म्हणतो, अशा आजारांमधला फरक कसा ओळखायला हवा?
0: एकतर जेव्हा तुम्हाला असं अचानक एखादी गोष्ट आठवत नाही, तर मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या असतात कारण आपण त्या कधी वापरल्या नाही.
1: हो,
0: गाणे म्हणणं किंवा आता ते गाणं मला नाही आठवत आहे, पूर्वी मी म्हणायचो, तर हे कसं आहे, तुमचं यूज न केल्यामुळे ती मेमरी गेलेली आहे. पण मी आत्ता केलेली घटना मला आठवत नाही, मी आंघोळ करून आलो की मला हे आठवत नाही.
1: हो,
0: असं जेव्हा रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की अरे मला हे नाही आठवत आहे किंवा आठवायला मला त्रास व्हायला लागलेला आहे, तेव्हा मला असं वाटतं थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे जे इतर कारण तुम्ही आता म्हटले की खूप भावनात्मक झालेलं आहे का, किंवा तुमचा आहार व्यायाम योग्य नाही आहे का, सोशली तुम्ही खूप
1: इन्वॉल्व्ह नाही,
0: जोडलेले नाही आहे का, तर हे कारण जर नसतील तरी सुद्धा तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं तज्ञांचं, तुमचे जे फिजिशियन असतात त्यांना सांगणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा असं होऊ शकतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ती ओव्हरऑल आपली एक तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आता आहार, झोप याचा कसा स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि ती सायकल व्यवस्थित त्या व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे, काय सांगाल?
0: झोपेचा आणि याचा खूप संबंध आहे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो, म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं, कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे, म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं, सकाळी उठून तुम्ही त्याला आठव पण शकता.
1: हो.
0: पण तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही किंवा खूप झोपेत असताना तुम्ही अभ्यास केला किंवा खूप थकलेला आहात तुम्ही, तर अशा वेळेस मात्र आपला मेंदू तेवढा सक्रिय राहत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं हे मेंदूचं कार्य आहे.
1: बरोबर.
0: तर बाकीच्या कार्यांमुळे जर तो मेंदू थकला असेल तर मात्र तुमची मेमरी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक
1: होऊ शकते. तर जाता जाता सगळ्याच व्यक्तींना, सगळ्यांनाच तुम्ही आपली मेमरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय मंत्र सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की तुम्ही एक तर विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला हे सांगायचं आहे की हा माझा मेमरीच्या दृष्टीने खूप महत्वाचा पिरियड आहे. तसंच पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने लहानपण हे खूप महत्वाचं आहे, त्यांचं जे शैक्षणिक आपण वय म्हणतो, आणि तेव्हा तुम्ही हर तऱ्हेने मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, लिहून आठवून लिहून पाहिलं पाहिजे. वेगवेगळे न्यूमोनिक्स असतात, वेगवेगळं चार्टिंग असतं, माइंड मॅपिंग असतं, टेक्निक्सचा वापर करून

0: आपण मुलांची बुद्धिमत्ता आणि मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे थोडेसे मोठे आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाचन करत राहिलं पाहिजे, चर्चा करत राहिली पाहिजे, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे, आजूबाजूला घटणाऱ्या घटनांवर विचार केला पाहिजे, सामाजिकरण केलं पाहिजे, तर तुमची सुद्धा मेमरी तेवढी स्ट्रॉंग राहील, मेंदू तुमचा फ्रेश राहील आणि आपले जे रोजचे व्यवहार आहे ते करण्यासाठी म्हणा किंवा एक पुढे आपल्याला विकासात्मक पाऊल घेण्यासाठी सुद्धा मेमरी हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर. मेंदू हा आठवणींचा खजिना आहे, फक्त त्या खजिन्याची दारं उघडण्याची योग्य किल्ली आपल्याला सापडायला हवी. आणि मग अशी मी आठवणींचा विषय काढला होता, अनेक अशा आठवणी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. कदाचित जुनंही आपल्याला आठवायला लागेल किंवा मी विसरायला लागली आहे, आता मला आठवतच नाही, ही जी भावना सतत अनेक महिलांना त्रास देत असते ती भावना कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तर हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून राहील.
0: नक्कीच.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर आपण इथे आलात आणि मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी सविस्तर माहिती दिलीत. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: आणि डॉक्टर, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: एक नाम सिनेमामध्ये एक चिठ्ठी आई है असं गाणं आहे, खूप फेमस गाणं आहे ते. तर त्या चिठ्ठीसोबत ती नुसती चिठ्ठी नाही, तो नुसता संदेश नाही, तर तो एक भावनांचा आठवणीचा पेटारा आहे असं ते गाणं आहे.
1: बरोबर.
0: तर तुम्ही ते वाजवू शकता.
1: नक्की ऐकूया.

0: आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट प्रीती राजंदेकर यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये अतिशय छान विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे व्यवसायातील ताळेबंद. एखादा व्यवसाय, एखादी कंपनी चालवायची म्हणजेच आर्थिक उलाढाल ही आलीच, त्यात त्या कंपनीची बॅलन्स शीट ही खूप महत्वाची असते. त्या बॅलन्स शीटवरच कंपनीचा नफा तोटा, वर्षाची आर्थिक उलाढाल ही अवलंबून असते. पण बरेचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे व्यवसायातील ताळेबंद आणि यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या प्रीती राजंदेकर यांना. तर प्रीती राजंदेकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रीतीताई. आपल्या आजच्या विषयानुसार व्यावसायिक ताळेबंद म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं?
1: व्यावसायिक ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, जसं नॉर्मल इन्व्हेस्टर असेल आहे, जसं आपण कंपनी म्हणू तर कंपनी काही शेअर्स इश्यू करते, त्याच्यासाठी शेअर होल्डर्सनी त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्याची बॅलन्स शीटची परिस्थिती

0: परिस्थिती कशी आहे म्हणजे त्याच्यावरून ती किती हेल्दी बॅलन्स शीट आहे हे बघतात. तसंच जसं इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे आपण स्वतःच व्यवसाय करतो आहे तर त्याच्यामध्ये पण आपण काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो, आपले देणे किती आहे, येणे किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ताळेबंद पूर्ण जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते, ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा विवरण. तर नफा तोटा विवरण आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपण पहिले जाणून घेऊया.
1: अगदी.
0: नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर सगळ्यात पहिले हे महत्वाचं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वेळा बनवता येतो. तर तसं पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एक महिन्याचाही बनवू शकतो. हा एक असा पिरियड दाखवतो म्हणजे जसं 1 एप्रिल ते 31 मार्च, जसं आपलं जे आर्थिक वर्ष असतं, भारतात जे आर्थिक वर्ष फॉलो केलं जातं हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च 2027 ला संपतं. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे किंवा असे छोटे पण व्यावसायिक जे आहे हा आपला प्रॉफिट जो आहे 1 महिना 2 महिना असे त्यांची जी काही ठरलेली त्यांच्या ऑफिसमध्ये ठरलेली सिस्टीम आहे त्याच्यानुसार ते काढतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की जसं आपण ठरवलं की 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा विवरण बनवायचं, तर आपल्याला जेव्हा आपण 3 महिन्याचं बघतो तर आपण आधी काहीतरी ठरवलं होतं की जसं आपले सेल्स 3 महिन्यात 10 लाख रुपये व्हायला पाहिजे, पण नाही झाले. मग का नाही झाले याचे कारण आपल्याला शोधता येतात.
1: बरोबर.
0: आता नफा तोटा जसं नावच त्याचा नफा तोटा आहे, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला याच्यातनं काय बघायला मिळेल.
1: प्रीतीताई, आताच तुम्ही म्हणाल्या की नफा तोटा यावर सुद्धा व्यावसायिक ताळेबंद जे आहे ते अवलंबून असतं, तर नफा तोटा म्हणजे नेमकं काय?
0: नफा तोटा म्हणजे एक असं विवरण आहे जसं नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की आपण जो पण काही बिझनेस करतोय त्याच्यात आपल्याला नफा होतोय का, म्हणजे प्रॉफिट होतोय का की लॉस होतोय. आता ऍक्च्युली कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण चालू करतो तर त्याचा मागचा जो उद्देश असतो हा प्रॉफिट होणं हाच महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: पण त्याचं वेळोवेळी कम्पॅरिझन करून काय होतंय याचं अनालिसिसही आपल्याला याच्यातनं करता येतं. तर या विवरणाच्या 2 बाजू असतात. याच्या उजवीकडे असतो रिव्हेन्यू म्हणजे सेल्स. जसं मी एखादी वस्तू बनवली आणि विकली तर सेल्सची जी फिगर असेल ती येते. तसंच जर का मी वस्तू मॅन्युफॅक्चर करून विकत आहे किंवा मी वस्तू विकत घेते आणि विकत आहे तर अशा वेळेस त्या काही वस्तू राहून जातात. जसं मी आता 200 वस्तू आणल्या तर सगळ्या 200 वस्तू विकल्या जातील असं नाही होत. म्हणजे ज्या काही वस्तू विकल्या त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो आपण सेल्सच्या खालोखाल क्लोजिंग स्टॉक येतो. ही झाली आपली नफा तोटा विवरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूला काय येतील? तर आपण जे काही सेल्स केले किंवा आपण जे काही बनवलं किंवा विकत घेतलं त्याची पण आपल्याला पैसे द्यावे लागले. मग ते जे एक्सपेन्स असतात तर याच्यामध्ये मुख्यतः 2 एक्सपेन्सेस डिवाइड होतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की मी एक नारळाचं तेल काढायचा माझा व्यवसाय आहे, तर मग नारळाचा तेलाचा जो व्यवसाय आहे तर मला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय लागेल तर नारळ लागतील. मग आता त्या नारळाच्या याच्यासाठी मला वर्कर पण लागतील काही, मग त्या वर्करला मी पैसे दिले, मग जे नारळ मी आणले ते मी गाडीत आणले, ट्रान्सपोर्टनी मागवले, तर त्याचं पण एक भाडं येईल आहे. तर ते सगळे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस.
1: अच्छा.
0: याच्यामध्ये अजून एक आहे की जसं इकडे क्लोजिंग स्टॉक आहे असं मागच्या वर्षीचं पण काहीतरी उरलं असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पहिले आपल्याला ओपनिंग स्टॉक दिसतो, मग आपले परचेसेस, मग आपण लेबरला काही काही पेमेंट केले. म्हणजे त्या गोष्टी की जर का आपण त्या गोष्टी आपण पे केल्या नाही तर ते कामच पुढे सरकणार नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्स.
1: अच्छा.
0: मग आता आपण वस्तू बनवली, आता आपण नारळाचं तेल बनवलं, पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं मला विकायचंय, मग मला सेल्स लोक लागतील, मग याचं मला अकाउंटिंग पण करायचं आहे, मग मला अकाउंटिंगवाले लोक लागतील, मला एक थोडी ऑफिसची जागा लागेल आहे. आता कसं आहे की या लोकांना मी सगळ्यांना पैसा देते, ऑफिस भाड्याने घेतलं किंवा विकत घेतलं, आपण समजू की आपण ऑफिसची जागा भाड्याने घेतली, मग अशा वेळेस काय होईल, हे जे एक्सपेन्सेस आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. कारण एका बाटलीवर मी किती नारळ युज केले हे मी सांगू शकते, पण एका बाटलीवर म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे की जर का मी नाही केलं प्रोडक्शन पण मला यांचे पैसे ते द्यायचेच आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स तुम्हाला नाही होणार पण इनडायरेक्ट एक्सपेन्स तर तुम्हाला होतीलच. मग डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. मग आता प्रश्न येतो मशिनरीचा. मी आता काही मशीन घेतली आहे विकत, पण जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपण एक कार घेतली ती पहिल्या वर्षी जितकी छान असते ती दुसऱ्या वर्षी नाही राहत, ती तिसऱ्या वर्षी पण नाही राहत. मग याला आपण काय म्हणतो की ही डिप्रिशिएट होते आहे, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो घसारा. मग अशा जवळपास जे पण व्यावसायिक आहे जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत तुम्हाला बघायला मिळेल की ते बरोबर डिप्रिसिएशन लावतात. आता डिप्रिशिएशन म्हणजे कसं की आपण डायरेक्ट एक्सपेन्स दिसतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण पे करतो, पण डिप्रिसिएशन आपण पे नाही करत. तर आपण काय करतो की तो नफ्याचा जो काही भाग आहे तो आपण वेगळा काढून ठेवून देतो.
1: अच्छा.
0: असं मग पुढे आपल्याला जेव्हा दुसरी मशीनरी

0: का घ्यायची असेल तेव्हा तो आपल्याला कामात येतो.
1: खरंच म्हणजे नफा आणि तोट्याची बॅलन्स शीट पण अशीच तयार होते.
0: आता पुढे काय होतं की हा जो नफा आला आता आपण बॅलन्स शीट कडे म्हणजे ताळेबंदाकडे वळूया. ताळेबंदाच्या पण दोन बाजू आहे, उजवी आणि डावी. तर डाव्यामध्ये असेट्स येतात म्हणजे मालमत्ता. तर हा जो प्रॉफिट अँड लॉस मधून जो प्रॉफिट आला हा आता पुढे ताळेबंद पत्रकात जातो.
1: अच्छा, तर त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे प्रामुख्यानं?
0: जसं आता आपण पहिल्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये दोन बाजू होत्या, अशा बॅलन्स शीटच्या पण दोन बाजू आहेत. तर एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. तर याच्या उजव्या बाजूला काय येतं हे आपण पहिले जाणून घेऊया. याच्यात सगळ्यात पहिले तर दायित्व आणि भांडवल बाजू म्हणजे लायबिलिटीज आणि कॅपिटल. जसं आता एखादा व्यक्ती स्वतःच बिझनेस करतो आहे तर आपण काय म्हणू की यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केलंय आपल्या व्यवसायात. पण मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये कसं असतं की जसं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू होतो तर लोक शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे मला काही द्यायचं आहे. जसं मी लोन घेतलंय, आता मी तर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण माझ्या 1 लाखामध्ये तर मशीन नाही आलं ना, मग मी लोन घेईलय. मग ते जे असतात ते लायबिलिटीज या सेक्शनच्या खाली येतात. तर लायबिलिटीज पण दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये असतात लॉंग टर्म लायबिलिटीज ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन दायित्व. तर हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कशावरनं ठरतं तर याचा अगदी सोपा उपाय म्हणजे जर का मी एखादं लोन घेतलं आहे आणि ते मला लोनचा जो परतावा परत करायचा आहे हे मला 1 वर्षानंतर जर का करायचं असेल तर त्याला आपण म्हणू लॉंग टर्म डेट्स.
1: अच्छा,
0: जसे लॉंग टर्म डेट्स तसं शॉर्ट टर्म डेट्स असतात. त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा चालू दायित्व. जसं मी आता लेबरला पेमेंट करते आहे हे नेहमीच आहे. नंतर माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आता कधी कधी असं होतं की माझी तर बॅलन्स शीट बनून जाते आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं नंतर येतं. तर हे मला द्यायची आहे. असं जर का आपण पाहिलं की मी ज्यांच्याकडनं काही माल खरेदी केला आहे, जसं नारळाचा पण एक्झाम्पल घेतलं, पण नारळ घेतले तर मला त्यांना पैसे द्यायचे, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो म्हणजे धनको, मराठी भाषेत धनको म्हणतो. तर त्यांना आपण पैसे देणार हे सगळे जे आहे करंट लायबिलिटीज.
1: अच्छा,
0: जसं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल तर अजून पे करायचं आहे पण येऊन तर गेलंय ना, मग ती आपली करंट लायबिलिटी आपल्याला पे करायचीच आहे. म्हणजे पुढे जाऊन हे नफा तोटामध्ये चाललं जाईल. तर असे थकीत बिल जे आपण नाही दिलेले आहे खूप दिवस झाले किंवा क्रेडिटर्स आहे जे हे आहे. आता जसं मी म्हटलं करंट लायबिलिटीज, जसं आपण पाहिलं लॉंग टर्म हे 1 वर्षाच्या नंतर असं करंट लायबिलिटीचा अर्थ असा असतो की ते आपल्याला 1 वर्षाच्या आत देऊन द्यायचे आहे, त्याचं पेमेंट करून टाकायचं आहे. हे आहे करंट लायबिलिटी.
1: अच्छा,
0: आणि आपण जसं वरती पाहिलं होतं की कॅपिटल किंवा इक्विटी किंवा भांडवल आपण जे म्हणतो तो जो नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जो प्रॉफिट आला होता तो याच्यामध्ये ऍड होतो, भांडवलामध्ये तो ऍड होतो.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आपण एक बॅलन्स शीट तयार करतो.
0: आणि थोडस कंपनीमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो म्हणजे तर थोडस आपण काय म्हणू त्याला प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणतो.
1: बरोबर,
0: बॅलन्स शीटची एक बाजू सांगितली जी होती लायबिलिटीज आणि कॅपिटल. अशी त्याची दुसरी बाजू आहे असेट्स. तर असेट्स मध्ये पहिली जी येते ती येते फिक्स असेट्स म्हणजे स्थिर मालमत्ता. जसं मी म्हटलं की आपण मशीन घेतली ही स्थिर आहे, कारण आपण ती मशीन एका जागेवर बसवून देऊ, फिक्स करून टाकू आणि मग आपण आपलं प्रोडक्शन म्हणजे जे पण काही उत्पादन आहे ते करणार, म्हणून ती फिक्स आहेत. तर फिक्स असेट म्हणजे जसं मशीनरी आहे, लँड अँड म्हणजे जागा आणि आपली जी बिल्डिंग आहे ह्या सगळ्या फिक्स असेट्स मध्ये. त्याच्यानंतर येते करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे जसं अगदी आपल्या हातात आज किती आहे कॅश आहे, करंट असेट आहे. नंतर मी कोणाला तरी माल विकला, जसं आपण कोणाकडनं घेतला तर ते क्रेडिटर्स होते, आपण माल ज्यांना विकतो आहे ते आपले डेटर्स आहे. मला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे, त्यांनी पैसे नाही दिले आहे तर ते आहेत डेटर्स. हे पण करंट असेट मध्ये येतात. आणि आपल्या बँकेत आता किती पैसे आहेत हे असंच क्लोजिंग स्टॉक म्हणजे आता जसं 200 वस्तू बनवल्या पण माझ्याकडे अजून 20 वस्तू शिल्लक आहे तर तो क्लोजिंग स्टॉक मला त्याच्यात दिसतो. हे सगळं जे येतं हे करंट असेट्स मध्ये. म्हणजे थोडक्यातच असं सांगायचं, जसं करंट लायबिलिटी 1 वर्षाचं लिमिट असतं तसं करंट असेट्स 1 वर्षाचं हे राहतं की विदिन 1 वर्षामध्ये आपण काय काय घेतो त्याचा.
1: अच्छा,
0: आणि अदृश्य मालमत्ता हा एक तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे. अदृश्य म्हणजे इनटँजिबल असेट म्हणजे आपल्याला दिसत नाही, जसं कॅश दिसते, मशीनरी दिसते असं तर ते आपल्याला दिसत नाही. मग हे काय असतं तर आपण ज्याला म्हणतो गुडविल किंवा एक ब्रँड नाव आहे. जसं एखादं कोल्ड्रिंकचं ब्रँड नाव असतं किंवा आपण की आता आपण खूप ऐकतो की एखाद्या औषधाचं पेटंट करतो आपण, तर हे जे आहे हे त्यांची इंटेंजिबल असेट आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे. जर का त्यांनी ते पेटंट विकायचं ठरवलं तर त्यांना खूप पैसे येतात असं एक एस्टिमेशन असतं, ते त्यांच्या हिशोबानी असतं आणि येतात ते, तर त्याला आपण म्हणतो इंटेंजिबल असेट.
1: प्रीतीताई, व्यवसायातील अॅन्युअल शीट कशी तयार करायची किंवा बॅलन्स शीट कशी तयार करायची?
0: जसं मी आता तुम्हाला क्रम सांगितला की जनरली

0: आपल्या देशामध्ये काही फॉर्मॅट ठरलेले आहे, तर त्याच्यामध्ये हा जो मी जनरल फॉर्मॅट सांगितलं की पहिले तुम्हाला लायबिलिटी साईड म्हणजे जी दायित्वची जी हे आहे डावी बाजू जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली पहिला याच्यावर कॅपिटल भांडवल दिसेल तुमचं, प्रॉफिट जो आता आपण प्रॉफिट अँड लॉस मधनं घेतला तो दिसेल, मग तुमचे लॉंग टर्म जे काही लायबिलिटीज तुम्हाला द्यायच्या आहेत त्या दिसतील, आणि नंतर सगळ्यात शेवटी करंट लायबिलिटी दिसतील. असं असेटला सुद्धा पहिले फिक्स असेट दिसतात, मग नंतर करंट असेट्स म्हणजे चालू जे काही येते, आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की इंटेंजिबल असेट जर का त्यांनी दाखवले असेल तर ते दिसतात. आता हे शेवटी कसं आहे की हा एक जनरल हे आहे म्हणजे हा सर्व ठिकाणी जवळपास वापरला जातो, पण याच्यामध्ये काही काही कंपनीज अशा आहेत जसं बँक्स आहेत यांचा थोडासा फॉर्मॅट वेगळा असतो. जसं आपल्यासाठी कॅश करंट असेट आहे, पण त्यांच्यासाठी कॅश ही सगळ्यात वरची असते, कारण बँकांचं कामच पैसे देणं.
1: बरोबर.
0: तर बँकांची जी बॅलन्स शीट बनते ही त्यांच्या जो ऍक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बनत असते.
1: अच्छा.
0: आणि आपल्याकडे इन्कम टॅक्स मध्ये किंवा याच्यामध्ये हा जो मी फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की फिक्स असेट करंट असेट अशा प्रकारे ती बनत असते, म्हणजे जनरली हा फॉर्मॅट फॉलो होतो.
1: बरोबर. तर जास्तीत जास्त नफा होण्यासाठी व्यावसायिकाने काय करायला हवं किंवा आपल्या नफ्या तोट्याचं गणित कसं मांडायला हवं?
0: आपण एक शब्द ऐकतो नेहमी कॉस्ट कटिंग, हा आपण एक शब्द ऐकतो. कधी कधी आपल्याला एक नवीन कार जेव्हा बाजारात येते तेव्हा ती अशी खूप मोठी वाटते, आणि मग नंतर तुम्ही बघाल की त्याचं थोडस वर्षाने ते आपल्याला छोटं वाटायला लागतं. तर आपण याला कॉस्ट कटिंग म्हणतो, म्हणजे जसं काय पर्याय उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की एखादी जर का खूप चांगली विक्री होणारी वस्तू असेल आहे तर कॉस्ट कटिंग करताना तिची क्वालिटी आपण खराब नको होऊ द्यायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपण आपलं सेल्स वाढवायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आपण सेल्स वाढवायला पाहिजे जेणेकरून आपलं टर्नओव्हर वाढेल, तर मग आपला जो रेव्हेन्यू पण आहे तो पण चांगला होईल.
1: बरोबर. तर प्रीतीताई, आपण आपल्या या कार्यक्रमात थोडं थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: परिणीता चित्रपटातलं कैसी ये पहेली है, हे वालं गाणं आवडतं.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती राजंदेकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रीतीताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रीतीताई, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद या दोन्ही विवरण पत्रांमध्ये काही फरक आहे का?
1: नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदी जे विवरण असतं याच्यामध्ये फरक हा आहे की जसं नफा तोटा पत्रक जे आहे एका पिरियड साठी म्हणतात, म्हणजे एका काळासाठी म्हणतात, जसं एक महिना दोन महिने. पण आपण जे म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर, तर जेव्हा आपण इन्कम टॅक्स मध्ये फायलिंग वगैरे करतो तेव्हा ते संपूर्ण वर्षाचं एक वर्षाचं असतं. पण जनरली जसं आपला परफॉर्मन्स काय आहे हे बघण्यासाठी मोठ्या कंपनी किंवा नॉर्मल व्यावसायिक पण एक महिना दोन महिने किंवा तीन महिने अशा यांनी ते बघत असतात. पण तसं नॉर्मली आपण एका वर्षाचा प्रॉफिट पाहतो. बाकी पण मग बरेच एक्सेप्शन असतात, जसं अचानक एखादी पार्टनरशिप आहे ते बंद करायची वेळ आली, तर मग अशा वेळेस तो जो काही पिरियड तीन महिने चार महिन्यांनी ते जर का करत आहे तर त्याचा पण होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा मुख्य उद्देश जो असतो ते आपल्याला नफा, म्हणजे आपलं केंद्र जे असतं की आपल्याला किती नफा होतो हे जास्ती महत्वाचं.
0: बरोबर. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे,
1: म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वर्षभर किंवा महिनाभर हे असं. पण बॅलन्स शीटचं काय आहे, बॅलन्स शीट ही त्या दिवशीची असते. म्हणजे जसं प्रॉफिट तर वर्षभर झालं पण बॅलन्स शीट ही त्या दिवशी दिसेल. तसं आता आपण फायनान्शियल इयर जर काय घेतले 1/4/26 ते 31/3/27, तर 1/4/26 ते 31/3/27 पर्यंतचा प्रॉफिट झाला म्हणून आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड असं आपण म्हणतो. आणि बॅलन्स शीटला काय म्हणतो, बॅलन्स शीट ऍज ऑन डेट 31 मार्च असं आपण म्हणतो. तर ही त्या दिवशीची बॅलन्स शीट असते, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे किती असेट्स आहे आणि त्या असेट्स मधनं मी किती लोकांना देणं लागते, त्याच्यात माझी कॅपिटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये असतात.
0: अच्छा. प्रीतीताई, ताळेबंदातील गुणोत्तर विश्लेषण म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं करायला हवं?
1: मी जसं काही व्यवसाय करते आहे तर माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली का, मागच्या वर्षी बक्षीस चांगला झाला का किंवा काय झालं हे बघणं पण माझंच काम आहे. तर मी अशा वेळेस काय करते, दोन गोष्टी आपण यांनी कम्पेअर करू शकतो. एक असतो तुलनात्मक ताळेबंद, म्हणजे कम्पेरेटिव्ह बॅलन्स शीट बनवणं. कम्पेरेटिव्ह म्हणजे मी या वर्षीचं ऋण घेईल आहे आणि त्याच्या बाजूला मी मागच्या वर्षीचे पण आकडे दिले, तर मग मला कळले की माझे असेट्स वाढले का, मग माझा यावर्षीचा नफा किती होता जो मी आता ऍड करून टाकलाय कॅपिटल मध्ये, नंतर मला आता किती लोकांना पैसे द्यायचे आहे. ही तुलनात्मक बॅलन्स शीट असते. याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याला आपण मागच्या वर्षीपेक्षा कमी केलंय का जास्ती केलंय, जास्ती चांगला प्रॉफिट झालाय, किंवा आपली आर्थिक आरोग्य जे म्हणतो ते चांगलं आहे की नाही बॅलन्स शीटचं हे पण आपण बघू शकतो. आणि दुसरा जो एक असतो की आपल्याला क्विक, जसं जनरली हे जे मी रेशिओ सांगते हे कंपनीज मध्ये खूप फॉलो केल्या जातात आणि नॉर्मली पण ज्या ज्या लोकांना माहित असतं, जसं मी आता एखाद्याला पैसे देते त्याच्या पैशात इन्व्हेस्ट करते तर त्याच्यासाठी फॉलो केले जातात. तर याला आपण म्हणतो रेशिओ अनालिसिस म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे महत्वाचे तीन आहे मी तुम्हाला सांगते, ते एक आहे वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे पहिले आपण थोडं समजून घेऊया. मगाशी म्हटलं की असेट्सच्या साईडला करंट असेट्स असतात, असंच लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी असतात. तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज, म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कधी पण आपल्या लायबिलिटीज कमी राहिला पाहिजे, म्हणजे तो बरोबर राहील ना, नाही तर माझी निगेटिव्ह मध्ये चालली जाईल आणि मग ते काही उपयोगाचं नाही राहणार. हे सगळ्यात पहिले आपण पाहतो. दुसरं पाहतो आपण करंट रेशिओ. करंट रेशिओ म्हणजे जसं मी तुम्हाला करंट असेट जे असतात त्याला आपण लायबिलिटीने डिवाइड करतो, म्हणजे परत तेच आलं की माझा करंट रेशिओ हा कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे जर का मला 100 असेट आहे तर मला 100 लायबिलिटीज येतात पण मला 110 लायबिलिटी नाही चालणार.
0: बरोबर.
1: तर मग मिनिमम तो एक पाहिजे,
0: थोडं बॅलन्स करावं लागतं.
1: हा, नाही तर मग तुम्हाला तुमच्या असेट्स मग एक पेक्षा जास्ती असेल तर चालेल पण कमी नको.
0: खरंच खरंच.
1: असा तिसरा शेवटचा रेशिओ होतो तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ. म्हणजे जसं आपण आपलं तर भांडवल गुंतवलंय पण आता नाही होते त्यांनी तर आपण पैसे घेतले, मग आपण ते जे पण काही लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि आपलं भांडवल याचा जो रेशिओ असतो त्याला आपण डेट टू इक्विटी रेशिओ म्हणतो. याच्यात देखील आपलं भांडवल जास्ती पाहिजे.
0: अच्छा.
1: जर का आपण घेतलेले पैसे जास्ती आहे तर आपण याला हेल्दी बॅलन्स शीट नाही म्हणत, कारण काय त्या गोष्टीचं आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं आणि त्याचं म्हणजे देणं जास्त होऊन जातं ना. म्हणजे तो रेशिओ हे डिनोट करतो की आपण बाहेरून खूप जास्ती पैसे घेतले आहे, सो इट इज रॉंग, असं नको व्हायला.
0: बरोबर.
1: तर हे मीन

0: तीन आपण बॅलन्स शीटसाठी रेशिओ अनालिसिस करतो, या तीन बाकी पण खूप सारे रेशिओ असतात, पण हे मेन आपण पाहतो की किती यांचं वर्किंग कॅपिटल तरी यांच्या याच्यामध्ये होत आहे का, यांच्या याच्यात नंतर करंट रेशिओ मध्ये म्हणजे लायबिलिटीज कमी आहे की नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी रेशिओ अनालिसिस मध्ये आपण बघतो.
1: बरोबर.
0: आणि तसं ते कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट पण मी तुम्हाला म्हटलं तो पण एक चांगला हे असतो की तो म्हणजे त्याच्यात आपल्याला ग्रोथ बघता येते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय झालं, ग्रोथ झाली का, मग आपण जे काही डिसाइड केलं तेवढं झालं की नाही झालं, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं.
1: खरंच प्रीतीताई, एखाद्या कंपनीने आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा कशी मेंटेन करावी तर काही उदाहरणं सांगता येतील का?
0: जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जे बेसिक मिनिमम रेशिओ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी, म्हणजे जसे आपले असेट्स जे आहे हे चांगले, म्हणजे लायबिलिटीजच्या हिशोबाने आपले असेट्स नेहमी चांगले असले पाहिजे, असंच आपलं वर्किंग कॅपिटल म्हणजे आपण म्हणतो की हातात खेळता पैसा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लोन घेतलं आहे तर आपण लोन तितकं घ्यायला पाहिजे जितकं आपण आपल्या व्यवसायातनं आलेल्या इन्कम मधनं प्रॉफिट राखून त्याचं इंटरेस्ट आणि EMI वगैरे भरू शकतो इतकं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक असं असतं की खूपशा ठिकाणी आपल्याला असे फ्रॉड वगैरे ऐकू येतात की असं, तर असं का होतं मी एक सिम्पल एक्झाम्पल देते की आपण लोन घेतो, जसं एखाद्या कंपनीनी लोन घेतलं की मला मशिनरी परचेस करायची, पण ते मशिनरी परचेस करायच्याऐवजी त्या पैशांनी फिरायला चालल्या जातात बाहेर.
1: अच्छा.
0: म्हणजे काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन घेतलं हे त्या लोनला अप्रोप्रिएट नाही झालं, मग जर का तुम्ही ती मशीनच घेतली नाही तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आणि तुम्ही ते लोन कसं फेडणार.
1: तर
0: या अशा गोष्टी ज्या आहे या आपण नको करायला, पण ज्या गोष्टीसाठी लोन घेतोय किंवा जसं आता हे सेबी आहे आपण पाहतो कोणती शेअर्स इश्यू होण्याच्या आधी त्यांचे ते सगळे पर्पज त्यांचं एक प्रॉस्पेक्टस निघतं, म्हणजे एक पुस्तक निघतं त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं असतं की आम्ही लोकांना शेअर्स विकतोय आणि ते जे फंड्स येतील आपल्याला त्याचं आम्ही कसं अप्लिकेशन करणार आहे. तर हे पण खूप आवश्यक असतं की म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे घेताय त्या गोष्टीसाठी वापरा. आणि जसं आता तुम्ही एक्झाम्पल घेतलं की आपण लोन घेतलं आणि आपल्याला कमी पैसे लागले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, आपण ते जास्तीचं लोन आपण परत करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं असतं कोणत्याही बिझनेसमध्ये नेहमी एकदम खूप मोठी ग्रोथ होते, कधी कधी असं बघायला मिळतं की मोठी ग्रोथ होते आणि तितकेच पटकन ते खाली येतात. तर अशाऐवजी आपण आपली ग्रोथ कशी कॉन्सिस्टंट होत राहील आहे आणि स्टेडी राहील आहे हे बघायला पाहिजे, कारण कोणती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाल ना तर मग तुम्हाला त्याच्यात चांगलं यश पण मिळतं आणि तरी ग्रोथ पण चांगली राहते.
1: खरंच. जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार?
0: मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आता इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत, याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो की कमी जोखीमवाले जसं आपल्याला मिळतं की फिक्स्ड डिपॉझिट आहे किंवा रिकरिंग डिपॉझिट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण कमी मिळतं. आता जसं आपण कंपनीजची गोष्ट करतो आहे तर आता कधी कधी काय होतं की कंपनीचे शेअर्स एक शेअर 6,000-7,000 असा पण असतो, मग आपण ते नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आता पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर माझ्या मैत्रिणींना मी अगदी सांगू इच्छिते की जेव्हा पण त्या कुठे पैसे इन्व्हेस्ट करत असतील आहे तर मी जसे तुम्हाला वेगवेगळे रेशिओ अनालिसिस सांगितले आणि अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून एक प्लॅन असतो, तो पण खूप चांगला असतो, म्हणजे एकदम खूप सारी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत, तर मग दर महिन्यात आपण RD सारखे 2,000-3,000 जसं आपल्याला जमतं तसं आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुम्हाला म्हणतो जसं आपल्या इथे नागपूरमध्ये मागे केव्हा तरी झालं होतं की तुम्हाला 10 दिवसात डबल पैसे करून मिळतील वगैरे, हे सगळं खोटं असतं. म्हणजे तो तुम्हाला दिलं आहे पहिल्या व्यक्तीने ते पैसे मिळतात मग नंतर मिळत नाही, याचं कारण आहे जर का मार्केटमध्येच रेट ऑफ रिटर्न 8% असेल आहे तर तुम्हाला डबल देऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तर नेहमी सतर्क राहा, म्हणजे आर्थिक साक्षरता जितकी जरुरी आहे तेवढी आर्थिक सतर्कता पण जरुरी आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आपण आपल्या मालिकेचं नाव ठेवलंय की जागर आर्थिक साक्षरतेचा. तर प्रीती राजंदेकर, आपण या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

पाटण असणाऱ्या प्रीती राजंदेकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आपल्या देशात सणांना फार महत्व आहे आणि श्रावण आला की वेगवेगळे सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरू होतात, अनेकांना उपवास असतात. याच उपवासाला काही हटके आणि पारंपरिक पदार्थ आपण बघूया. तर एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, रताळ्याचे थालीपीठ. त्याला लागणारं साहित्य असं आहे, 2 रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचा कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरतं तूप. तर रताळ्याचे थालीपीठ तयार करताना वरईचे तांदूळ 3 तास आधी भिजत ठेवायचे. रताळी उकळून घ्यायची, वरईचे भिजवलेले तांदूळ चांगले भाजून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे. मग या पिठात रताळी किसून घालायची. नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्यांचा गोळा तयार करायचा. तव्याला छान तूप लावून थालीपीठ तयार करून तव्यावर तूप घालून खमंग असे भाजून घ्यायचे आणि चटणीबरोबर गरम गरम खायला द्यायचे. तेव्हा मैत्रिणींनो, हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे मैत्रिणींनो. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानंतर मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

कार्यक्रमात यानंतर निळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल निघालेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: उमस पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आत्तापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्य साधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
2: हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया

0: इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा।
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे. या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालयं, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग

0: मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून एका ट्रकमधून गांजा भरून मुंबईच्या दिशेनं नेला जात असताना पोलिसांनी रात्री गस्त घालत साकोलीजवळ ट्रकमध्ये 200 किलो गांजा पकडला. त्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. भंडारा नगर परिषदेत सभा सुरू असताना तांत्रिक अभियंता वंजारी यांना काँग्रेसच्या नगरसेविकेनं काही प्रश्न विचारले, मात्र सभा संपून देखील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्यानं काँग्रेसचे 4ही नगरसेवक नगर परिषदेत आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. अखेर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. भंडारा शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि नगर परिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत भंडारा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता लाडे यांनी शहरात खड्डे नसल्याचं सांगितलं. यानंतर पडोळे यांनी थेट भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची भेट घेतली आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा सांगत प्रशासनाला धारेवर धरलं. देशात वारंवार पेपर फुटीच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून या कारवाईत 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 53 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीचं औचित्य साधून भंडारा शहरासह जिल्ह्यात विठूनामाचा गजर पाहायला मिळाला. विविध मंदिरं धार्मिक संस्था आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शहरातील 2000 विद्यार्थ्यांनी वारी काढली तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातले. गोंदिया शहरात प्रथमच किन्नर समाजाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय संमेलन उत्साहात पार पडलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी गोंदियात दाखल झाले होते. राष्ट्रीय प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सामाजिक एकात्मता शिक्षण स्वाभिमान आणि समाजातील सकारात्मक सहभागाबाबत मार्गदर्शन केलं. समारोपाच्या दिवशी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निशा नायक यांनी कन्या मौसी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलनाचं आयोजन केलं होतं.

0: गोंदिया जिल्ह्यात चालकाला मारहाण करून झाडाला बांधत 30 टन 765 किलो तांदळानं भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीनं पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 दिवसात कोहका इथल्या संजय कुमार दमाहे याला ताब्यात घेतलं. 18,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजकुमार बडोली यांच्या पुढाकारातून सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी इथं सेवा सप्ताहाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हृदयविकारासह विविध तपासण्या करण्यात आल्या. राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत काटंगी इथं पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदळ रेल्वे स्टेशन परिसरातील घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेनं 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. सुमारे 5,86,000 रुपयांच्या मुद्देमालासह 53 वर्षीय अनिता मोहनकर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फुलचूर येथील जलाराम लॉनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आलं. आतापर्यंतच्या 3 समाधान शिबिरात 16,000 नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र जैन यांनी दिली. सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी आणि अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या निर्णयाला आयएमए, मार्ड आणि आसामी संघटनेनं विरोध केला. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली. आयएमएच्या 227 डॉक्टरांनी संपाला पाठिंबा दिला असून सकाळच्या सत्रात ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेटवर कर्तव्यावर असलेल्या वनपाल शामू शरणागत यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडीपार जंगलात रानडुकराची बेकायदेशीर शिकार करून 20 किलो मांस तयार करून मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा वन विभागानं पर्दाफाश केला. मुख्य आरोपी राजेश कुंभरेसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण होतं. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करून आदिवासी बांधवांना पुलाव वितरित केला. आताच आपण ऐकलं भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला अहिंसा तिरपुडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूया.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। श्रावणातल्या कहाणीचा शेवट नेहमीच ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण अशी असते। अर्थाअर्थी या वाक्याचा कहाणीशी संबंध नसतो, पण कहाणी टेकते मात्र या वाक्यावर। तसेच अर्थाअर्थी नाही तरी आजच्या भागात काल अपूर्ण राहिलेली सदानंद रेगेंची कविता आधी साठा उत्तरी पूर्ण करते। आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि उंजळीमधून, निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरंचकाने, उन कोवळे दाटले केशराच्या रानोराने। आता धरतील फेर, आता धरतील फेर कवडशांची डाळिंब, वर्षातील नभातून शाश्वताची निळी टिंबे। आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलानी, आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी। श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागाची पूजा केली जाते। नागपंचमीच्या सणाची उत्पत्ती कशी झाली असावी यासंबंधी थेट कथा फारशी सापडत नसली तरी हा सण भारतात बहुतेक भागात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल अशा सर्व ठिकाणी पाळतात। श्रीकृष्णांना कालिया नावाच्या नागाचा पराजय करून तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे वर आला, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता। त्यावरून नागपूरच्या प्रचारात आली असावी असा एक मतप्रवाह आहे। ऋग्वेदात नाग किंवा सर्पाचा विशेष उल्लेख नाही, पण यजुर्वेदात आहे। नंतरच्या पुराणातून आणि महाभारतात नाग आणि मनुष्य यांचा निकटचा संबंध आहे।

0: नागकन्या उलुपी हिच्या सौंदर्याला भुलून अर्जुनाने तिच्याशी विवाह केला होता, त्यामुळे सर्प ही एखादी मनुष्य जात असावी याविषयी संशय राहतो। पण ते असो, आला श्रावण, शहरांपेक्षा गावातलं हे चित्र कदाचित काही वर्षापूर्वीचं असेल। आषाढधारांच्या सपाट्याच्या पाऊस माऱ्यांनी झुकलेल्या झाडांच्या रुंद फांद्यांना हिंदोळे बांधावेत आणि त्यावर पोरींनी मनसोक्त झोके घ्यावेत। माहेरवाशिणींनी माहेरी यावं, माहेरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी बंधुराज नागाची पूजा करावी, त्याच्यासाठी उपास करावा। नागपंचमीच्या दिवशी घरादारात अगदी पहाटेपासून धांदल उडावी, भिंती सारवून घ्याव्यात, तिच्यावर हळदीने पिवळा नागोबा काढावा, गंधाना नऊ नागकुळं काढून घ्यावीत, सुन्याच्या आणि काजळ्याच्या टिकल्यांनी त्यात सजवावं, मातीचा नाग करून घ्यावा, त्यांची पूजा करावी। नागपंचमीला नागाच्या रूपानं वाडवडील घरात येतात आणि घराचं रक्षण करतात अशी आख्यायिका आहे। त्या दिवशी भाजी चिरत नाही, कोणताही पदार्थ तळत नाहीत, शेतकरी जमीन नांगरित नाहीत, कोणीही फावड्यानं जमीन खणत नाहीत, सर्पांपासून कुटुंबातल्या कोणालाही इजा पोचू नये या हेतूने नागपूजा केली जाते। पक्वान्न म्हणून पुरणाची दिंड करावी, जेवणानंतर तिन्ही सांजेला मुली बाळी बायकांचा खेळ सुरू व्हावा। फुगडी व फुगड्यांचे प्रकार खेळताना घेतले जाणारे उखाणेही मजेदार असत। लाईबाई लाही मक्याची लाही, लाईबाई लाही मक्याची लाही, मुक्यानी फुगडी शोभत नाही। तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, आपण दोघी मैत्रिणी फायनल पास। तुझी माझी फुगडी बनात ग, तुझी माझी फुगडी बनात ग, हजाराची कुडी माझ्या कानात ग। व्रत वैकल्य सणांच्या मुळाशी विचार जसा निसर्ग पूजनाचा, तसाच निसर्ग व माणूस यामधील परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचा। जसा शंकर हा देव ऋग्वेदकालीन केवळ रुद्र म्हणजे भयकारी होता आणि म्हणून त्याची स्तुती होत होती, तसेच ज्या प्राण्यांपासून माणसाला कृषीप्रधान संस्कृतीत शेतकऱ्याला भीती असेल त्या प्राण्याच्या पूजेची प्रथा नागपंचमी सणात रूपांतरित झाली असावी। मात्र त्याभोवतीने धरला आहे तो आनंदाचा फेर नागाला भाऊ मानण्याचा। कालौघात या कल्पना कालबाह्य होणं साहजिकच आहे, पण तरी हेतूचं महत्त्व उरतंच। आला श्रावण, उद्या पुन्हा एक नवा श्रावण दारी घेऊन येते।
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला। आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात वांगी मिरची टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षण याविषयीची माहिती ऐकूया।
3: श्रोते हो, मिरचीच्या पिकावर बोकड्या किंवा चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो। या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे आणि कोळी पांढरी माशी यांच्यामुळे होतो। किडे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं सुरकुततात आणि पानांची वाढ खुंटते। काही ठिकाणी विषाणूंपासूनही हा रोग संभवतो। यावर उपाय म्हणून डायमेथोइड 30% प्रवाही 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पुनर्लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं। फुलकिडीच्या नियंत्रणासाठी गोमूत्र 10% आणि ॲझॅडिरिक्टिन 10,000 ppm 3 मिली प्रति लिटर पाण्यातून आलटून पालटून लागवडीनंतर 7 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापासून 3.5 महिन्यापर्यंत फवारण्या कराव्यात। त्याचप्रमाणे ब्ल्यू ट्रॅप वापरावेत। टोमॅटो वांगी आणि मिरची या पिकांवर रोपांची मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो। यासाठी पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी। पेरणीपूर्वी थायरम किंवा कॅप्टॉन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे बियाण्यास चोळावं। वांगी आणि टोमॅटोच्या पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो। वांग्याच्या पानांवर तपकिरी आणि काळपट रंगाचे ठिपके दिसतात, तर टोमॅटोच्या पानांवर तपकिरी एककेंद्री अनियमित आकाराचे करपल्यासारखे ठिपके पडतात। यासाठी मॅनकोझेप या बुरशीनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। जमिनी लगतची रोगट पानं काढून टाकावीत। मॅनकोझेप किंवा झायनेप या औषधांची फवारणी करावी। पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम प्रति किलो 2.5 ग्रॅम चोळावं। शक्यतो टोमॅटोची लागवड नोव्हेंबरच्या 1-15 करावी। काही वेळेला वांगी आणि टोमॅटो या पिकांची पानं लहान राहतात। या रोगाचा प्रसार हिशिमोनास या किडीमुळे होतो, त्यामुळे पानं लहान

0: राहतात, फुलं व्यवस्थित येत नाहीत आणि फलधारणा सुद्धा होत नाही. यासाठी रोगग्रस्त झाडं त्वरित काढावीत. पुनर्लागवड करताना रोपांची मुळं 0.3% डायमेथोएट आणि 0.5% ॲक्रोमायसिन या मिश्रणात बुडवावीत. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.3% डायमेथोएट फवारावं. वांगी, टोमॅटो आणि मिरची या पिकांवर जीवाणूजन्य मर रोगाची देखील लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं पुनर्लागवडीनंतर साधारणपणे 30 दिवसांनी दिसून येतात. रोगाची तीव्रता पीक फुलोऱ्यात असताना जास्त असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. टोमॅटोची सोनाली, मलई 66, अर्का, आलोक, कोकण विजय, तर वांग्याची अर्का नीलकंठ, अर्का निधी, अर्का केशव, स्वर्ण प्रतिभा, कोकण प्रभा यांची निवड करावी. सातत्याने मर रोग येणाऱ्या शेतात फेरपालटणी करावी. 3 वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिकं एकाच शेतात लावू नयेत. वांगी, टोमॅटो आणि मिरचीच्या पिकामध्ये सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव होतो. यामुळे पानं पिवळी होतात आणि झाडांची वाढ खुंटते. झाडं सुकतात आणि मुळांवर वेड्या वाकड्या गाठी येतात. त्याकरता जमीन खोल नांगरून 5 ते 6 दिवस उन्हात तापवावी. लागवडीकरता निरोगी रोपं घ्यावीत. वांगी आणि टोमॅटो पिकाला निमेगॉन हे औषध लागवडीनंतर 15 दिवसांनी जमिनीत द्यावं. कडुनिंब पेंडीचा उपयोग केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. पिकांची फेरपालट करावी. शेतात अधूनमधून झेंडूची किंवा मक्याची लागवड करावी. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. वांग्याच्या पिकावर पानांवरील भुंगेरे सुद्धा आढळून येतात. ही कीड पानं खाऊन टाकते. त्याकरता मेलेथियॉनची फवारणी करावी. कीडग्रस्त पानं खुडून नष्ट करावीत.
1: वांगी, मिरची, टोमॅटो पिकांचं रोग किडीपासून संरक्षणाविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. तो वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हॅनिमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात, तर होमिओ

0: पण हे गोष्टी मान्य होत्या आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या साह्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघताय आणि काहींना त्या गोष्टींचं कळतंय आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आत्ताचा पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शविला आहे व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. MC मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका

भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ चा भाट आहे की वी शुड गेट की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्यायव्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे. ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PILG जनहित याची काही

0: करून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे. ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याची काही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे. त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सौम्या कंटक यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केलेली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत आओ सखी बात कीजे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे बोल आहेत सखीरी मोरी ना समझत समझ दे रे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सौम्या कंटक यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सौम्या कंटक यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकला. तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
2: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतले

0: ला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे, ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
1: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गूज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीजन या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले

0: सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात एफआयआर दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातूनही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: नमस्कार, शुभसंध्या. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी परवानगी दिली. त्यामुळे यंदा POP उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा. या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत असंही ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन राग आहे मारवा. विलंबित गत 11 मातरेकी सवारी आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सिप्ते हसन यांचं सितारवादन आपण ऐकलं. राग होता मारवा, त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस. सद्भावना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकता, बंधुभाव, शांतता असे मोठे मोठे शब्द येतात. पण कधी कधी सद्भावना आपल्या अगदी जवळच्या नात्यातही दिसते. चला अशीच एक गोष्ट ऐकूया. पुण्यातल्या एका छोट्याशा घरात अमोल आणि मीरा राहत होते. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अमोल शांत, व्यवहारी, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारा, आणि मीरा, तिला वाटायचं आयुष्य आधी जगायचं, गणित नंतर करायचं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण मतं ती अनेकदा दोन टोकांवर असायची. त्या संध्याकाळी अमोल कागद घेऊन बसला होता. मीरा, मीरा मी काय म्हणतो, आपण नवीन टी व्ही नको घेऊया, पैसे वाचवूया, पुढच्या वर्षी घरासाठी लोन घ्यायचं आहे ग. मीरा त्याच्याकडे पाहत म्हणाली, अमोल आपण प्रत्येक गोष्ट पुढच्या वर्षासाठी ठेवत राहिलो ना तर हे आज कधी जगणार नाही. मी हे आपल्या भविष्यासाठी करतोय अगं, आणि वर्तमानासाठी काय करतोय. दोघेही शांत झाले. अमोलच्या मनात होतं तिला माझी काळजी समजत का नाहीये, आणि मीराच्या मनात याला माझं जगणं उधळपट्टी का वाटते. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर दोघं समोरासमोर होते, पण बोलत नव्हते. अमोलने तिच्या ताटात भाजी वाढली, मीराने त्याच्या ताटात पोळी वाढली. राग होता, पण काळजी अजूनही तिथेच होती. रात्री अमोल जागाच होता. मीराकडे पाहत त्याच्या मनात आलं, यार ही चुकीची नाहीये, तिला फक्त माझ्यासारखं भविष्य दिसत नाही. त्याचवेळी मीराही त्याच्याकडे पाहत विचार करत होती, हा वाईट नाहीये, याला फक्त माझ्यापेक्षा थोडी जास्त भीती वाटते. दोघांनी काहीच बोललं नाही, पण कदाचित एकमेकांना समजून घेण्याची सुरुवात झाली होती. सकाळी अमोलच्या डब्याजवळ एक छोटी चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, टी व्ही नको घेऊया, पण कधीतरी दोघांनी मिळून फिरायला जाऊया का. अमोल हसला आणि खाली लिहिलं, ठीक आहे, पण फिरण्यासाठी पैसे मी साठवतो. मीरा उठली, चिठ्ठी वाचली आणि हसत म्हणाली, तुम्ही सुद्धा ना, सुधारणार नाही. अमोल हसला, तूही ग. बरं, मतभेद संपले नव्हते, पण भांडण संपलं होतं. कारण त्यांना एक गोष्ट कळाली होती, ती म्हणजे एकमेकांशी सहमत होणं म्हणजे प्रेम नाही, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खरं प्रेम आहे. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्या समाजालाही लागू होते. आपली मतं वेगळी आहेत, विचार वेगळे आहेत, आवडी वेगळ्या आहेत, पण प्रत्येक वेळेला विरोध करायचा असेल तर आपण एकत्र कसे राहणार. सद्भावना म्हणजे मतभेद संपवणं नाही, तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. तर मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस, या दिवसाची सुरुवात मोठ्या व्यासपीठावरून होण्याची गरज नाही. ती होऊ शकते घरात, मैत्रीत, नात्यात, अरे कुठेही. आणि कदाचित आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या एखाद्या माणसाचं म्हणणं एकदा शांतपणे ऐकताना. कारण शेवटी नाती टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सारखी असण्याची गरज नसते, फक्त एकमेकांसाठी मनात थोडीशी जागा असावी लागते हो. समजलं मित्रांनो? तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची आता रजा घेतो, आणि आता आपण वळूयात आपल्या मालिकांकडे. मित्रांनो, आता आपण ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोवरकर हिच्यासोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या मालेत तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संध्याकाळची ही वेळ अशी असते ना, दिवसभराची पळापळ संपलेली असते. सूर्याची केशरी किरण आकाशात रंगांची उधळण करत असतात, आणि नकळत आपला हात चहाच्या कपाकडे जातो. अशा या निवांत क्षणी मन भूतकाळात रमून जातं किंवा भविष्याच्या विचारात गुंतत. म्हणूनच आजच्या सांजवेळमध्ये आपण एक अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, आपला वेळ, आपली प्रायोरिटीज आणि नात्यांची गुंफण. आठवून बघा, शेवटचा आपण स्वतःसाठी किंवा आपल्या माणसांसाठी कधी निवांत वेळ काढला होता? संध्याकाळ झाली की पाखरं जशी आपल्या घरट्यांकडे परततात, तसं आपलं मनही आपल्या हक्काच्या माणसांकडे आणि घराकडे वळतं. पण आजकालची

0: आपली जीवनशैली पाहिली तर असं वाटतं की आपण वेळेच्या मागे धावतोय की वेळ आपल्या हातातून निसटून चाललाय. संध्याकाळची ही शांत वेळ मनाला एक प्रश्न विचारते, आयुष्याच्या या धावपळीत माणसं कुठे हरवतायत की गुंफतात. आपण नेहमी म्हणतो मला वेळच मिळत नाही, पण खरं सांगायचं तर वेळ कोणाकडेच कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकालाच दिवसाचे 24 तास मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण तो वेळ कुठे आणि कोणासाठी गुंतवतो. आजच्या डिजिटल युगात आय एम व्हेरी बिझी असं म्हणणं एक स्टेटस सिम्बॉल बनलंय. मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे फीड्स, ऑफिसचे मेल्स आणि डेडलाईन्स, या सगळ्याच्या नादात आपण एवढे व्यस्त झालो आहे ना की आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला किंवा स्वतःच्या मनाला विचारायला वेळच उरला नाहीये की तू कसा आहेस. आपण तासन तास चॅट करतो, पण मित्राला फोन करून 5 मिनिटं मोकळेपणाने बोलत नाही. सोशल मीडियावर शेकडो लाईक्स मिळतात, पण घरात संध्याकाळी एकत्र बसून चहा पिण्यात जो आनंद आहे ना, तो या डिजिटल लाईक्स मध्ये कुठे शोधणार. मोबाईलच्या स्क्रीनवर रंगांची दुनिया सजली, पण प्रत्यक्ष संवादाची तार मात्र तुटली. वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, फक्त संवादाची ती जुनी ओढ हरवली. मित्रांनो, वेळ नसतो असं कधीच नसतं, वेळ काढावा लागतो. आपण ज्या गोष्टीला किंवा ज्या माणसाला महत्व देतो ना, त्यासाठी आपोआप वेळ निघतो. विचार करा, जर उद्या आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा एखादा क्षण निघून गेला, तर आपल्याला काय आठवेल? आपण केलेल्या ऑफिसच्या ओव्हरटाईमच्या वेळा की आपल्या प्रिय माणसासोबत घालवलेली ते आनंदाचे क्षण. करिअर, यश, पैसा हे सर्व आयुष्यात खूप महत्वाचं आहे, त्यात काहीच शंका नाही. तरुण वयात स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचंच आहे, पण हा पाठलाग करताना जर पायाखालची जमीन आणि सोबत असणारी माणसं सुटली तर त्या यशाला काय अर्थ उरेल. असं म्हणतात, ध्येयाचा पाठलाग जरूर कर, पण पावले थकल्यावर उभं राहायला हक्काचं घर ठेव. जगात कितीही उंच उडलास तरी संध्याकाळी परतायला तेच आपलं अंगण ठेव. आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर 3 गोष्टींना वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे ध्येय आणि काम, ज्याने आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. आपली माणसं आणि नाती, जे आपल्याला भावनात्मक आधार देतात. स्वतःचा एकांत, जिथे आपण स्वतःशी संवाद साधतो. दररोज संध्याकाळी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईल बाजूला ठेवा, खिडकीत उभं राहून मावळणारा सूर्य पहा, थंड वाऱ्याची झुळूक अनुभवा आणि दिवसभरात काय केलं याचा जरा विचार करा. स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? आज मी स्वतःसाठी काही केलं का? मावळणाऱ्या सूर्याच्या या सोनेरी किरणांसोबत आणि चहाच्या एका गरम गरम कपासोबत आजची संध्याकाळ सुंदर घालवा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोवरकर हिच्यासोबत. आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, शिल्पकला ही केवळ एक कला नसून ती संयम आणि भावनांची सुरेख गुंफण असते. अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मित्रांनो, मौक्तिक काटे यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी पूर्ण केलेली असून नागपूरच्या शासकीय चित्र कला महाविद्यालयातून शिल्पकला या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. तसंच नागपूर आणि विदर्भाच्या कला क्षेत्रात मौक्तिक काटे अत्यंत प्रतिभावान, अभ्यासू आणि प्रयोगशील शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसंच शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मोजक्याच तरुणांमध्येही त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि आज असं प्रतिभावान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपली शिल्पकलेची पहिली ओळख कशी झाली आणि कधी झाली?
3: शिल्पकलेची पहिली ओळख म्हणायला गेलं तर मी ज्यावेळेस नागपूरमध्ये एका महाविद्यालयामध्ये होतो, शिक्षण घेत होतो, 2 वर्षाचा एक कोर्स होता. त्याच्यामध्ये शिकत असताना विविध माध्यमाची जेव्हा ओळख होत असते त्यावेळेस रंग असेल किंवा बाकी कागद असेल, वेगवेगळे माध्यम असतील, तर त्याच्यामध्ये आम्हाला मातीकामाची मला एक असाइनमेंट असायची. तर मातीकाम करत असताना ती असाइनमेंट जेव्हा आमची पूर्ण झाली

0: त्यावेळेस सरांनी जेव्हा ती पाहिली त्यावेळेस दोन चार लोकांना मोजकी जी होती ती सरांना खूप आवडली होती. आणि मलाही त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला पण काम करायला त्याच्यामध्ये खूप आवडलं, कारण की ते माध्यम त्याच्या अगोदर असं कधी माती काम असं करायला कधी संधी नव्हती किंवा ते केलं पण नव्हतं. तर जेव्हा एटीडी करत असताना ते माध्यमामध्ये विशेष ती अजून सुद्धा मी अजून सांभाळून ठेवलेली आहे. माझ्याकडे ते दोन जे असाइनमेंट होत्या त्या अजून सुद्धा माझ्या घरी मी अजून सांभाळून ठेवलेले आहेत. तर ती म्हणजे जर का म्हणायला गेलं की जी जिथून आवड निर्माण झाली ते जे ते स्तोत्र अजून सुद्धा माझ्याकडे बघून मला ते खूप चांगलं वाटतं की ते मी जे काम मला जे सरांना पण इतकं अप्रिशिएट केलं होतं मला जे खूप आवडलं होतं ते अजून सुद्धा माझ्या सोबत आहे. आणि तिथून आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो साक्षीदार आहे ते माझं काम की ते मला वाढत असताना बघतंय की यार ते मी जे नि घडलो म्हणजे मी ज्या हाताने घडलो तो आता अनेक शिल्प घडवतोय. तर मला आवडतं की ते काम प्रेरणा आहे माझ्यासाठी. आणि एटीडी मधून ते कामापासून आणि एटीडीला ती सुरुवात झाली की आपण आता पुढे शिल्पकलेची आपण वाटचाल केली पाहिजे आणि असाच तो प्रवास होता. आणि त्या दरम्यान मध्ये आम्ही ज्यावेळेस काही काही छोटे मोठे बाहेरचे कामं करायचो म्युरलचे वगैरे कामं करायचो तर तिथे पण सिरामिकचे वगैरे थोडीफार ओळख व्हायची, कारण की भिंतीमध्ये आम्ही सिरामिक्सचे कामं करायचो आम्ही दोन तीन मित्र मिळून. तर तिथे पण मातीचा थोडासा जे ओळख झाली तर ते एकूण तीच माझी माती कामाला किंवा हे आवडणारी जी ओळख होती ती तिथून माझ्या याच्यामध्ये रुजली असं म्हणायला हरकत नाही.
1: मग तुम्ही ज्या वेळेला शिल्प घडवता त्यावेळेला मनात नेमक्या कुठल्या भावना असतात आणि ते घडवण्याची ती जी सुरुवात असते तिथून ते पूर्ण रूपाला येईपर्यंत तो प्रवास कसा असतो आणि काय भावना असतात मनात हे सगळं काम करत असताना?
0: शिल्प घडवत असताना किंवा तिची प्रोसेस जी आहे ती थोडीशी अगोदरच सुरू होते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली शिल्प आपण जेव्हा घडवतो त्याच्या अगोदर कसं होतं की विषय कुठला जर का ते रिअलिस्टिक असेल किंवा फिगरेटिव्ह असेल किंवा अमूर्त असेल हे दोन वेगळे वेगळे विषय आहेत. तर जर का आपण ऍबस्ट्रॅक्ट जर का अमूर्त कला जर का आपण करतोय तर ती जी प्रोसेस आहे ना ती ऑनगोईंग प्रोसेस असते. म्हणजे येता जाता कधी पण काही गोष्टी बघून त्याचा संदर्भ लागतो. तर त्याचा संदर्भ लागल्यानंतर मी ते कसं काय दाखवेल माझ्या याच्यामध्ये आहे ती वस्तूला माझ्या कामामध्ये मी कसं आणण्याचा प्रयत्न करील तर ते तशीच्या तशी वाटली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझा दृष्टिकोन कलात्मक दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे इतर वेळी येता जाता आहे ना ते मध्ये कधी कधी ते फ्लॅश होत राहतं. तर एखाद्या वेळेस रात्री मग घरी कधीतरी ड्रॉइंग करून घेतलं त्याचं तर ड्रॉइंग केल्यानंतर सुद्धा क्लॅरिटी येऊन जाते की यार आपल्याला हे असं असं असेल. तर मग ती एक एक एक एक प्रोसेस ती अशी अशी पुढे जात जाते. मग ज्यावेळेस एखादं आपण स्टोन वगैरे वरती खरंच काम करायला घेतो त्यावेळेस त्याच्यावरती त्या दगडाचा आकार आणि हे बघून ते त्याच्यामध्ये बसताय का हे पण एक विचार करावा लागतो की त्याच्यामध्ये ते थोडस त्याच्यामध्ये कुठून आपल्याला कमी करायचं आहे किंवा कुठे वाढवायचं आहे, कारण की दगड तुमच्याप्रमाणे नसतो त्याच्यामुळे ते तसं थोडस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं. आणि जर का फिगरेटिव्ह ची स्कल्पचरची जर का गोष्ट केली तर त्याच्यामध्ये विषय कसा आहे मग त्याच्यामध्ये त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो की त्याची पार्श्वभूमी कशी असेल आणि किंवा समोरच्यांनी आपल्याला हा हा विषय दिलेला आहे आणि या विषयाबद्दलची अशी एक साधारणपणे पार्श्वभूमी असेल तर त्याला त्याला जोडून असलेले काही काही जे महत्वाचे घटक आहे किंवा ते कम्पोजिशन कसे असतील फिगर्स कसा असेल पेडिस्टल कसा असेल मग हे सगळ्या गोष्टींचं ड्रॉइंग वगैरे करून आपण त्याची पूर्ण एक साधारणपणे त्याची पूर्ण एक हे घेऊन घेतो अंदाज घेतो आणि मग आपण ते पुढे जातो. अशा ह्या दोन प्रकारच्या हे असतात रिअलिस्टिक आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्ट मध्ये साधारणपणे.
1: तर एक शिल्प पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागतो?
0: तसं पाहिलं तर डिपेंड करतं जर का त्याचा साईज काय आहे पण साधारणपणे जर का आपण आता जर का मी एक उदाहरण दिलं तर माझी एक हायकोर्टामध्ये जी आता न्यायदेवतेची एक पुतळा लागलाय तर तो पुतळा बनवायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागले होते. कारण की त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं होतं की हायकोर्टाने आता ते नवीन जे डायरेक्टिव्ह काढलेले की आता ती न्यायदेवता जी आहे ती आता पट्टी नसेल आहे आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते त्याच्यामध्ये मला त्यांच्यासोबत बोलून की नेमकं आपल्याला पाहिजे कसं आहे तिची तिचा पेहरावा कसा असेल तर ते सगळं बघता त्याच्यामुळे थोडंसं आहे ना ते थोडासा वेळ लागला त्याच्यामध्ये तरी 2.5-3 महिने साधारणपणे लागतातच. कारण की त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी 2.5-3 महिने लागतातच आणि मग त्याचे डिटेल्स वगैरे कसे आहेत मग ते क्लेवर करत असताना त्याची अनाटॉमी त्याच्या पेहरावाचे रेफरन्सेस हे सगळं बघून ते सगळं काम करायला कमीत कमी तेवढा वेळ लागतोच, आणि दगडाचं जर

0: बघायला गेलं तर जसं आम्ही नॉर्मली आम्ही कॅम्पमध्ये वगैरे जेव्हा ऑल इंडिया कॅम्प्समध्ये आम्हाला जेव्हा बोलवतात त्यावेळेस ते विशिष्ट प्रकारचे एक दगड ते लोक मागून ठेवतात. जर का मार्बल असेल, सँडस्टोन असेल,
1: दगडांचे पण वेगवेगळे प्रकार असतात का?
0: हा, दगडांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर दगडांची शिल्प घडवायचे असतील तर ते तसे तुम्हाला ते बायोडाटा मागून वगैरे किंवा त्यांचे ड्रॉइंग्स वगैरे असतील कधी तर ड्रॉइंग मागून ते सिलेक्शन करून मग ते तुम्हाला कॉल करतात.
1: मग कुठल्या मूर्तीला कुठला दगड वापरायचा हे कसं ठरवता तुम्ही?
0: तसं मूर्तीला कुठला दगड वापरायचा तसं म्हणजे जर की रिक्वायरमेंट जशी असेल समोरच्यांची तसं आपण त्याच्यामध्ये पण तशी घडवतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ब्लॅक मार्बल असेल आणि साधारणपणे आपल्या ह्या भागामध्ये विशेष तर दगडाची अवेलेबिलिटी नाही आहे कारण की आपल्या ह्या भागामध्ये बेसॉल्टच दगड आहे पण बेसॉल्ट दगडामध्ये मोठे मोठे ब्लॉक्स वगैरे आपल्याकडे साधारणपणे अवेलेबल नाही आहे आणि सँडस्टोन जो आहे तो त्याच्यामध्ये जे क्वारीज आहेत जे आपण त्याला आपण खदानी म्हणतो त्या आपल्याकडे पण लिमिटेडच आहे. त्याच्यामध्ये तेवढा मोठा दगड अवेलेबल नसतो तर आपण तो जो दगड जो आहे तो आयदर तिकडून वगैरे राजस्थानला मागवतो किंवा वेगळ्या वेगळ्या त्याच्या जसं साऊथमध्ये पण आहे काही दगड चांगला आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे काही गुजरातमध्ये आहे तर असे विशिष्ट प्रकारचे दगड सगळीकडे जिथे अवेलेबल असेल तिथून तो मागवला जातो.
1: नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांमुळे शिल्पकलेत कुठले बदल झालेत?
0: तसं आता नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याची जर का दखल जर का मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही बघितलं होतं की आमचे जे सर आहेत त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की CNC मशीन आलेली आहे की त्याच्यामध्ये दगड वगैरे ठेवून ती तशी CNC पूर्ण ती मशीननी कार्व होतं. तर म्हणजे 2008-09 गोष्ट करतोय तर ती टेक्नॉलॉजी तेव्हापासून आता खूप जास्ती म्हणजे ती ह्याला आलेली आहे म्हणजे नावरूपाला खूप चांगल्यापणे आलेली आहे आणि आता 3D प्रिंटर्स आलेले आहेत, रेझिन प्रिंटर्स आलेले आहेत आणि मेटल प्रिंटर्स पण आले आहेत. म्हणजे तुम्हाला मेटलचे जे आम्ही जे कास्टिंग वगैरे जे मेटल्सचे आम्ही जे करवायचो ते जे आहे ते सुद्धा आता पार्ट जे आहे ते आता मेटलची प्रिंटिंगची मशीन आलेली आहे. तर त्याची जी मशीन्सचा जे वापर जो आहे तो मला तरी वाटतं की आता आम्हाला हे म्हणून चालणार नाही की मी फक्त याच माध्यमामध्ये काम करतो किंवा मी फक्त मातीच काम करीन किंवा बाकी या तंत्रज्ञानाचा मला काही जर का उपयोग होणार नाही असं म्हणून चालणार नाही. ते पण त्याचं पण आम्हाला एक बेनिफिटच आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा समोर जातोय तर आपल्याला याचं सगळं कॅल्क्युलेशन घेऊनच चालावं लागेल. म्हणजे काही काही गोष्टी आहेत मी जसं आता जसं पुतळ्याला मला चष्मा वगैरे लावा लागतो तर पहिले कसं आहे की आम्ही ते ताराचं जे आम्ही ते वाकवून आणि हे ते पहिले चष्मा लावायचो तर आता आम्ही काय करतो की फोटोवरून आम्हाला जेवढा एक्झॅक्ट साईज पाहिजे असतो तेवढा तो चष्मा आम्ही ते CNC म्हणून तो लावतो. तर सोय हा म्हणजे सोय तर झालेली आहेच खूप प्रमाणात. म्हणजे आता म्हणजे त्यांचे वेगळे वेगळे प्रकारचे त्यांच्यामध्ये काही जर का आपल्याला ऍड करायचं असेल तर पहिले ते आपल्याला फ्रॉम द स्क्रॅच बनवावं लागायचं. पण आता आपल्याला त्यांनी जर का वेळ वाचत असेल आणि आपल्याला काही गोष्टी लवकर डिलिव्हर करायच्या असतील तर ते नक्कीच बेनिफिटेड आहे. आणि जसं 3D स्कॅनिंग वगैरे पण आलेलं आहे म्हणजे माणूस बसलेला आहे आणि त्याचे 3D स्कॅन करून तुम्ही त्याचा स्कॅनिंग मधून काढून त्याचा एक 3D प्रिंट पण काढू शकता. तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. पण असं वाटतं की शिल्पकार जे हाताने घडवतो त्याच्यामध्ये जे भाव टाकतो ते मला नाही वाटत की ती मशीन मध्ये ते येऊ शकतील कारण की ते शेवटी एक कुठे ना कुठे ती कमांड दिलेली असते. पण आपण ह्युमन ब्रेन जो आहे हा कमांडनी नाही तर भावनांनी घडवतो. तर मला तरी वाटतं की ते घडवलेल्या शिल्पामध्ये जी आत्मीयता आहे ती तो मशीन नाही आणू शकणार असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. मी आता हे विचारणारच होती पुढे की जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे तोटे सुद्धा असतात. तर मग तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसा त्याचा तोटा नेमका काय जाणवतो?
0: तोटा असं जाणवतो की
1: तर हे आहेच की भावना त्यात नसतातच, पण त्या व्यतिरिक्त काही आपल्याला वाटतं का?
0: त्या व्यतिरिक्त असं वाटतं की तोटा जर का असं बघायला गेलं तर पहिले कधी म्हणजे कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण टेक्निकल सपोर्टसाठी किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पण जी गोष्ट जी शिल्पकारच करू शकत होता ती त्याच्याकडे यायची. पण आता असं झालंय की जे ऍडव्हान्समेंटमुळे काय झालं की जे इंजिनियर्स आहेत की जे ज्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत तर त्यांना हे सगळे स्किल्स येतात की जे जसे झी ब्रश वगैरे आहेत ते झी ब्रश वगैरे शिकून त्याला शिल्पकला करायची काही गरज नाही. म्हणजे त्याला एवढी मोठी त्यांनी इतके वर्ष द्यायची त्याला गरज नाही. त्याला जर का त्याला झी ब्रश येत आहे किंवा वेगळे वेगळे टूल्स येत आहेत त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्याचं करिअर केलं तर त्याला ते येऊ शकतं. पण हा म्हणजे

0: ते शेवटी आयरनी अशी की त्याला जर का माती काम दिलं तर तो मे बी तो करू शकणार नाही, आणि मला मला ते करायचं असेल तर मला ते करता येणार नाही. किंवा दोघांचं असं आहे की पण जर का ठरवलं तर दोन्ही करू शकतात, पण ते शेवटी चूज केलंय त्या लोकांनी की की आपल्याला तो मार्ग निवडायचा आहे. आम्ही आम्ही कसं की ते समर्पण केलं इतक्या वर्षापासून आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. तर तोटा हाच आहे की काही काही गोष्टी आपल्याला नाही आहेत, काही काही गोष्टी तर ते त्यांच्यापाशी जातात. 3D प्रिंट्स करायला असतील तर ते मॉडेलिंग त्याच्यामध्ये करून घेतात. ते 3D प्रिंटचे मॉडेल, छोटे छोटे मॉडेल पहिले आम्ही माती काम करून त्याचं रबर डाय काढून करायचो, पण आता ते डायरेक्ट 3D प्रिंट्स मधून येतात आणि मग त्याचे डाय टाकून मल्टिपल प्रिंट्स काढले जातात. तर ह्या गोष्टी आहेत, पण तरी त्याला एक हाता म्हणजे हाताने फिनिशिंग म्हणा किंवा काही काही बारीक डिटेलिंग म्हणा, तर ते बारीक डिटेलिंग ते हाताने तुम्हाला करावे लागतातच. तो एक हे आहेत शेवटी म्हणजे टेक्निकल ह्याच्यासाठी शिल्पकाराचा जे ब्रेन आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो त्या एका त्या ह्याला येणं थोडस कठीण आहे असं मला वाटतं. कारण की त्याला त्याला ते ह्याच्यामध्ये घडवता येतं, त्याला ते PC वरती घडवता येईल, पण 3D मध्ये ऍक्च्युअल जे घडवणं असतं ते बहुतेक त्याला तेवढं
1: परफेक्शन नाही येणार.
0: आणि जर का आम्ही जर का ते सॉफ्टवेअर शिकलो तर उलट आम्ही नक्कीच ते खूप चांगलेपणे घडू. कारण की आम्हाला 3D आणि डायमेन्शन्स, लाईट्स, शेड्स हे सगळं इतका चांगला आम्हाला अभ्यास असतो की आम्ही ते करू शकतो. पण ते समावती लायकिंग नाही आहे की परत ते PC वरती बसून शिल्प घडवणे. आम्हाला कसं की स्वतः त्याच्यामध्ये उतरून मातीचा हाताला स्पर्श करून ते घडवणं एक आम्हाला जास्ती मोठे म्हणजे आम्हाला समाधानकारक वाटतं की त्या PC पेक्षा.
1: अगदी. या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेक नामवंत पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलंय, तर त्या सगळ्या पुरस्कारांविषयी काय सांगाल?
0: पुरस्कारांबद्दल तर असं आहे की जेव्हा नागपूरला साऊथ झोनचा म्हणजे एक हे होता, एक्झिबिशन होतं जेव्हा साऊथ सेंट्रल झोनचं 2008-09 तर त्याच्यामध्ये मी एंट्री पाठवली होती. तर माझ्या जीवनामध्ये तसं ते प्रोफेशनल लेवलवरचं ते एक अवॉर्ड होतं साऊथ झोनचं, आणि विद्यार्थी दशेमध्ये जर का महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी होते तर त्याच्यामध्ये सेकंड इयरला एक आम्ही एक मेटलची एक मूर्ती बनवली होती. तर त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा शिल्पकलेमधलं सगळ्यात पहिलं जे काही पुरस्कार होता तो महाराष्ट्र राज्य कलेचाच होता. ती त्यावेळेस औरंगाबादला त्याचं नाशिकला त्याचं त्यावेळेस प्रदर्शनी होतं 2007 गोष्ट आहे. ते पण अनुभव म्हणजे कसं की सगळे विद्यार्थी काम करतात आणि मग ते ती एंट्री पाठवावी लागते आणि मग ते जजेस पॅनल त्याला जज करून मग त्याच्यामधनं सिलेक्शन करतात. ते पण एक इंटरेस्टिंग होतं कारण की मी मेटलमध्ये पण कधी त्याच्या अगोदर कधी काम केलं नव्हतं. मी पहिल्यांदाच त्याच्या मेटलमध्ये काम केलं होतं.
1: अरे वा.
0: ते सुद्धा काम अजून ठेवलेलं आहे घरी, म्हणजे सगळे घरी आहेत. आणि त्याच्यानंतर जर का बघायला गेलं तर 2000 जसं मी मगाशी मेन्शन केलं की 2009 जे साऊथ झोनचं अवॉर्ड होतं त्याच्या पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीचा एक अवॉर्ड होता. आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा जवळपास 100 वर्ष म्हणजे जवळपास 100-125 वर्ष झालेली त्याला सुरू होईल बॉम्बे आर्ट सोसायटीला, म्हणजे खूप अगोदरची संस्था आहे, कार्यरत आहे ती. आणि त्याच्यानंतर 2012 मी आपल्या याचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरसाठी ज्युनियर फेलोशिपसाठी मी भरलं होतं.
1: अच्छा.
0: तर ती 2 वर्षासाठी अपकमिंग आर्टिस्ट लोकांना ती फेलोशिप देतात. तर मला ती 2012 मिळाली होती. 12 इंटरव्ह्यू देऊन दिला होता मी. दिल्लीला असतो त्याचा इंटरव्ह्यू. तर ती मला मिळाली होती. तर ती 13-14-15 काळामध्ये अशा 2 वर्षासाठी ती मिळाली होती. तर ती ते सगळ्यात मोठं असं मला वाटतं की ती मिळणं म्हणजे तुम्हाला रिकग्निशन जे भारत लेवलचं असतं ते समोर तुम्हाला कुठेतरी रिकग्निशन मिळालं. तर पासआउट झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर ते मी तिथे अटेम्प्ट केलं होतं आणि मी सगळे कामं वगैरे घेऊन गेलो होतो तिकडे.
1: अच्छा.
0: तर ते त्यांनी कामं बघून इंटरव्ह्यू घेऊन मग ते त्यांनी तो अवॉर्ड दिला होता. आणि मग त्याच्यानंतर एक प्रफुल्ल डहाणूकर एक अवॉर्ड आहे आणि तेलंगणा राज्य कलेचा एक अवॉर्ड होता हैदराबादला, तो पण एक मिळाला होता. आणि आयफॅक्स दिल्लीचा आहे, आयफॅक्सचा एक अवॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: तो पण एक मिळाला होता. तर हे सगळे मोजकेच अवॉर्ड आहेत, पण ते तुम्हाला जेव्हा असं रिकग्निशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतं की यार तुमचं कामाला कुठे ना कुठे म्हणजे मतलब वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून तुम्हाला पावती मिळाली आणि तुम्हाला कुठे ना कुठे एक ओळख मिळते तर ते बघून छान वाटतं असं. आणि
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश फक्त एवढाच असेल की या क्षेत्राकडे येण्याचे म्हणजे मी आवाहन करीन.

0: की, कारण की हा जो क्षेत्र जो आहे तो तुम्हाला म्हणजे नुसतंच बाह्य रूपही नाही पण तुम्हाला आत्मिक पण एक वेगळ्या प्रकाराने तुम्हाला एनरिच करतो आणि तुम्हाला एक शांती देते. आणि आजकालच्या जी जे धावपळीचं जीवन आहे ते मला तरी वाटतं समोर तुम्ही जर का कुठल्या कलेला जोडलेले असाल ना तर या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हालाच एक स्वतःचा एक खूप मोठा आधार आहे. तुम्हाला कोणाच्याकडे जायची अशी गरज पडणार नाही आणि ह्याला तुम्हाला समर्पण जसं आपण तुम्ही करता कुठल्या तरी क्षेत्राला तर ते क्षेत्र तुम्हाला कधी असं असं एकटं सोडत नाही. तर हे क्षेत्र
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की कधीही तुम्हाला असं एकटं नाही सोडत, तुम्हाला असं एकदम असं नेहमी इतकं चार्ज अप ठेवतं ना की काय की एक काम झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कामासाठी काय येईल कसं येईल त्याच्यासाठी ते नेहमी मेंटल एक प्रिपरेशन असतंच तुमचं नेहमीचं. तर हे क्षेत्र जास्तीत जास्त लोकांनी निवडावं. शिल्पकला पण आपल्या भारताचं जे जसं संस्कृती आहे ती ती आपण मंदिर परंपरा म्हणा किंवा बाकी जितके पण आहे गायन वादन हे जितके पण आपली संस्कृती आहे ती कलाकारांनीच समोर कुठे ना कुठे जपलेली आहे. तर मला तरी वाटतं
1: बरोबर.
0: की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आता खूप त्याला स्कोप पण खूप आहेत तर सगळ्यांनी ह्याला घ्यावं. त्याचे शिल्पकला म्हणा किंवा व्हिज्युअल आर्ट्स म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट किंवा ललित कलेची संबंधित असेल तर मी तर म्हणतो की त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली नसेलच.
1: नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, सद्भावना म्हणजे मतभेद टाळणं नाही तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. याच विचारासोबत आजच्या कार्यक्रमाची इथेच सांगता करतो. मी समर बोबडे आपला निरोप घेतो. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत माणसं जोडत राहा, मन जपत राहा. चला, नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जलसंधारण दिनानिमित्त उद्या राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमांचं आयोजन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात 30.6% पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळं राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गुंज कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी या कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP च्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती राज्यभरात उद्या जलसंधारण दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उद्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जलसंधारण जल आंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राचं जल सुरक्षित भविष्य घडवावं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्त्व रुजवण्यासह जलसंवर्धनाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात उद्या दिंडी निघणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आज सद्भावना दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या संदेशात करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी

0: वेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत महापौर कविता मुळे आणि मनपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेची शपथ देण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं 50 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.

0: सुविधेनुसार ऐकू शकता.
1: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं 50 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून आगामी कुंभमेळ्यामुळे इथं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या 400 खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ, उपकरणं आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कार्यरत कंत्राटी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत आज यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून त्यांच्या समावेशनाबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या समितीसमोर सादर करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्रमंडळ आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं बी रघुनाथ स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यानिमित्त दिला जाणारा बी रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश सोळंके यांच्या अरसड कादंबरीला जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीनं संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या 13 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल बोर्ड फॉर क्वालिटी प्रमोशन यांच्या सहकार्यानं NABL मान्यता जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रयोगशाळा, उद्योग तसंच विविध संस्थांमध्ये NABL मान्यता प्रक्रियेबाबत आणि गुणवत्ता मानकांबाबत जनजागृती निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात त्यांनी जपानच्या जोडीला 21-16, 21-12 असा पराभूत केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव रोडवरील एका दुकानात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. यात मसाले, चहा पावडर, कसुरी मेथी, मनुके तसंच खराब झालेले सुके खोबरं हे मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या दुकानात अस्वच्छता, अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणं आणि खाद्य तसंच अखाद्य वस्तू एकत्र साठवल्याचंही निदर्शनास आलं. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड तिरुपती मार्गावरील विशेष रेल्वेगाडीची सेवा सप्टेंबरमध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड तिरुचानूर ही विशेष रेल्वे 1 सप्टेंबरपासून दर मंगळवारी तर तिरुचानूर नांदेड विशेष रेल्वे 2 सप्टेंबरपासून दर बुधवारी धावणार आहे. सप्टेंबर महिन्यात या गाडीच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी 5 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी तिच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार आणि थांब्यावरच धावेल असं रेल्वे विभागानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जलसंधारण दिनानिमित्त उद्या राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर उपक्रमांचं आयोजन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. भारत जापान देशाभ्यां रक्षा सहभागितां दृढीकर्तुं सहमतिः प्रकटिता. उभावपि देशौ सामुद्रिक सुरक्षा सहयोगाय च व्यवस्था सम्मति पत्रे हस्ताक्षरं कृतवन्तौ. गृहमंत्री अमित शाहः अन्ताराज्यिक विवादान सुरक्षा विकास विषयान् च चर्चयितुं तमिलनाडु राज्यस्य कोवलम नगरे 31वें दक्षिण क्षेत्रीय परिषद उपवेशनस्य अध्यक्षताम् अकरोत्.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. रामदास बलांडे हे गेल्या 22 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत.
1: माझ्या कवितेची सुरुवात मी प्रथम भक्तिगीतेतून करतोय. भक्तिगीताचं शीर्षक आहे चल ग गंगू. चल ग गंगू हरिनामा तरंगू, आली ग गंगू आषाढीची वारी, दिंडी चालली पंढरपुरी, भगवा घेऊ न खांद्यावरी, करूया ग आषाढीची वारी. चल दिंडीचा आनंद घेऊ, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझा चैतन्य हा वारकरी, हरपुनी तहान भाकरी, टाळ मृदंगाच्या तालावरी, नाचतो विठ्ठल दरबारी. चल आपणही ठेका धरू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. या पायी दिंडी सोहळ्यात मुखी हरिनामाचा गजर, सायंकाळ दिंडी विसाव्यात नित्य हरिकीर्तनाचा जागर. चल हरिकीर्तनात रमू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माऊलीचा हा दिव्य सोहळा, झाली लाखो वारकरी गोळा, फुलला भक्तीचा मेळा, हरिनामाचा लागला लळा, काय पंढरीचा महिमा सांगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या पंढरीची दर्द वाट, बघा रमणीय तो दिव्य घाट, होतो स्वर्गी आल्याचा भास, असा हा आनंदी सोहळा खास, चल ह्या वारीचा आनंद लुटू, चल ग गंगू हरिनामा तरंगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझं बोचणारं सत्य. माझे सच्चे काटेरी शब्द तुम्हा जखमा करून जाते, कारण शब्दातील दडलेले सत्य तुम्हा अर्थहीन वाटते. खूपच जास्तीचं बोलतोय खरं तर मी मनापासून, स्वभाव माझा मन मोकळा यात्र शब्द येतापासून. असत्य पडते पचनी आज बोचती सत्य मना मनाला, कसं उलगडून दाखवू मी शब्दातील सत्य जनाजनाला. हल्ली माझ्या सत्य शब्दावर कुणी विश्वास करीत नाही, असत्य भारी खोट्यांची आरी, झाली ही समाजाती रीतच न्यारी. माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नाही कुणाचेही मन, माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नाही कुणाचेही मन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन.

माझ्या ह्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माळ रान. सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोसभर, पक्क्या रस्त्यातून घेतला नागमोडीचा आकार. नाल्याकाठी शेत माझं तिथं होतं जांभूळ बेट, विविध रान फुलांनी फुलतोय तिथे वसंत. नाल्याचा तो खळखळाट मिळतोय पाझर तलावात, पान कोंबड्याची पंढरी भरते ह्या जलतरणात. भिरभिरते रानपाखर येथील दर्द झाडावर, दिवसभर चरती गुर माझ्या रानमाळावर. श्रावणातील हिरवळ घालती डोळ्यांना भुरळ, असं सुपीक शेकत माझं सुंदर हे माळ रान, सुंदर हे माळ रान. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलियुग फिरलं. असं कसं झालं आता कलियुग फिरलं, असं कसं झालं आता कलियुग फिरलं, आई बापाला मुलं आज पारखं झालं. कोणी नाही आज कुणाचं ना उरली राती रक्ताला, कोर्टाच्या दारी नेतात अवलादी बापाला. संपत्तीच्या वारसासाठी अवलादीचा मार, वारसानंतर बापाला आश्रमाचे दार. नाही राहिली माणुसकी कोणी ना राखतो इमान, सक्का भाऊच झाला आज भावाला बेईमान. भाऊकीतील वाद हा चराट्यावर आला, इंचभर जागेसाठी कोर्ट दरबारी गेला. थोरा मोठ्यांना आज नाही उरला हो आदर, जो तो झाला स्वार्थी नाही कुणाची कदर. नम्रता ना सहनशीलता रस्त्यावरच रोज राडा, किरकोळ वादातून पडतोय रक्ताचा सडा. उच्च शिक्षित तरुणात आज विकृती शिरली, हाफ चड्डी घालून संस्कृती बिघडली, हाफ चड्डी घालून

संस्कृती बिघडली. माझ्या चौथ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा स्वाभिमानी दाता. काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, घाम गळूनी पिकतोय मला आईत देशाचा तो पोशिंदा, आईत देशाचा तो पोशिंदा. घाम गळत बाप शेतावरी कष्टो कष्टाची चाकरी, ह्या काळ्या आईच्या सेवेतून खातो स्वाभिमानाची भाकरी. माझ्या ह्या शेतकरी बापाला कधी शांत झोप नसते, नैसर्गिक आपत्तीची त्याला सतत काळजी लागून असते. त्यात माझ्या लग्नाची दिरंगाई सतवते आज माझ्या बापाला, हुंड्यापायी लग्न जुळेना औंदाच्या पायी सालाला. रात्रीचा दिवस करून बाप काढतोय पीक पाणी शेतावर, त्याची कधीच नसती नजर सरकारच्या पुरस्कारावर. शेतकरी वर्गाची सरकारनं कधीच घेतली नाही हो दखल, ह्या शेती निगडीत प्रश्नाचा कधीच झाला नाही उकल. रात्रंदिवस बाप शेतावर, त्याला कधीच नसते शासकीय सुट्टी, पाणी हा पावसातही असते त्याची शेतावर जागून दिवटी. माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली, माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो आली, नित्य घाम गाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली, नित्य घाम घाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली. माझ्या सहाव्या कवितेचं शीर्षक आहे अराजकता. भीती नावरली कुणाला नाही धाक कायद्याचा, भीती नावरली कुणाला नाही धाक कायद्याचा, नित्य अत्याचारी घटनेनं भरतोय घडा पापाचा. वाढला आहे दोष गाव गुंडांचा आम रस्त्यावरच रोजराडा, वाढला आहे दोष गाव गुंडाचा आम रस्त्यावरच रोजराडा, खंडणीसाठी पडतोय रक्त मासाचा सडा. नाही सुरक्षित आया बहिणी घातला कळस गाव गुंडांनी, गाजतोय सोशल मीडिया आज अत्याचारीच्या घटनांनी. भरलं ह्या गुन्हेगारीनी शहर आणि मोहल्ला, किरकोळ वादवतून घडतो तलवारीतून हल्ला. अतिरिक्त झाला आता गैरवर्तनाचा आज, हल्ली प्रत्येकाच्या अंगात संचरलाय माझ. वडीलधाऱ्यांचा कुणीच करीत नाही हो सन्मान, आवलदीकडूनच होतो जन्मदात्याचा अपमान. वाढली ही अराजकता, संस्कारहीन झालं वागणं, या निर्दयी समाजात झाले निरागस जगणं, झाले निरागस जगणं.

शीर्षक आहे हुतात्म्याची बलिदान. नको वेचू दुःख आई आली भूमातीची हाक कानी, नको वेचू दुःख आई आली भूमातीची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आलिंगन. नको वेचू दुःख आई आली भूमातीची हाक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आधी आलिंगन. हुतात्म्याचे हे बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान. ओवला हा देश संकटात दे आनंदाने तू होकार, ओवला देश हा संकटात दे आनंदाने तू होकार, करतो शत्रूचा पी नास घेतो स्वातंत्र्याची आन. हुतात्म्याचे ही बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान. सांग उद्या अभिमानानं माझ्या ह्या देश जनाला, सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, मी एका थोर हुतात्म्याला स्वातंत्र्यासाठी जन्म दिला. हुतात्म्याचे ही बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान, आहे श्रेष्ठ दानातून निदान. कवितेचं लेखन करता करता मी आता प्रेम काव्याकडे देखील मी काही लिखाण केलेलं आहे. त्यातली एक कविता आहे, त्याचं नाव आहे वीरह. तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, जागतोय ग त्या आठवणी तेव्हा दाटून येते डोळ्यात पाणी. तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तेव्हा त्या गोड क्षणाची मी आठवणी जागत असतो. तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तेव्हा तो ख्वालीचा रस्ता सुगंधमय वाटत होता. आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, ऐनवेळी साथ सोडूनी माझ्या काळजाला धक्का दिला. गेले ते आपले क्वालीचे दिवस, आता तू कधी भेटणार नाही.

च्या गॅदरिंगच्या प्रयोगासाठी कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही, कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही। माझ्या कवितेचं शीर्षक आहे जय पराजय। जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, या आयुष्याच्या वाटेवर असते आपले संग। विजय उत्सवाची लहर, विजय उत्सवाची लहर, मनाला आनंद देणारा क्षण, बदलत असते वेळ क्षणाक्षणाचा हा खेळ। नका खचू पराभवानं विजयासाठी पुन्हा लढावं, विजयाच्या शर्यतीसाठी आत्मविश्वासातून ठेवा। जीवन आहे छापा काटा दुःख सुखाच्या या वाटा, जीवन आहे छापा काटा दुःख सुखाच्या या वाटा, जय पराजयातून उजळती नव्या स्वप्नांच्या वाटा, नव्या स्वप्नांच्या वाटा। माझ्या कवितेचं शीर्षक आहे गगन। जिकडे तिकडे छतिये अनंत आहे का याचा काही अंत, जिकडे तिकडे छतिये अनंत आहे का याचा काही अंत, असा हा निळ्या रंगाचा मंडप जगल आहे दूर माप। अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, दिसते नभ हे क्षितिज समांतर, दिसते नभ हे क्षितिज समांतर, त्यावर खेळतोय जणू भास्कर, ह्या भास्करमुळे शोभा नभात उधळणे देतो जगी प्रभात, उधळणे देतो जगी प्रभात। आज फेटा हा दुर्मिळ झाला तरी फेटा आपला आत्मचरित्रातून काहीतरी सांगतोय आपल्याला, त्याची मी रचना केलेली आहे व्यथा फेट्याची। जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, सर्वांच्या डोईवर माझं भडक अस्तित्व दिसायचे, राजे महाराजे देखील मला आदरानं स्वीकारत, रोबदार व्यक्तिमत्वातून राज्य कारभार चालवत। खरे तर माझ्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, खरे तर माझ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, गावाचा पाटील म्हणून उर्वाप्तार मिळतंय, माझ्यामुळे तुम्हाला उर्वाप्तेचा मान ज्येष्ठतेतून मिळतंय, प्रामाणिकपणाची शान। आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर। माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाखरांनो तुम्हाला। पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, या घोर संसारातून तुमची कशी मुक्तता, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हा प्रपंच संसार हवे तुमचे जीवन मला। पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, तुम्ही ह्या थोर गगनात निर्भय जीवन जगती, नाही तुम्हाला शत्रू नाही कुणाशी वैर, खरं तुमच्या जीवनात नाही कसला घोर। पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, तुमच्या ह्या जीवनात नाही कुणाची बंधनं नाही थोर संकट, स्वातंत्र्य हे जीवन। पाखरांनो तुम्हाला आहे का कसले दुःख, कसे निरोगी शरीर किती चांगले सुख, नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा, नाही बिमारी ना दवा मिळते नभातील शुद्ध हवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा। माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता माझा गाव। माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, विशी समोर वडाचे झाड तेथे हनुमंत मंदिर, वडाच्या शेजारी मोठा माझा वाडा तो चौकाचा, बांधलेला तो जुना माझ्या प्रिय आजोबांचा, गावाच्या बाजूस माझी सुंदर।

तर इमारतीची शाळा गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा असा गाव बघुनी माझा सुटतो प्रेमाचा जिव्हाळा. असा गाव माझा वसला सुंदर दाट या फुलझाडीत नदीचा तो खळखळ नाद भरतो रात्रंदिन कानात. आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, तिच्या ह्या जल वेगातून फुलविते वृंदवन. माझ्या गावाची सुधारणा त्या रुंद रस्त्याची रचना जणू काही वाटते बघा छोट्या शहराची ही योजना. नाही दिसणारं तंटा भांड आज येथे या समाजात, नाही दिसणारं तंटा भांडणं आज येथे या समाजात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात.

भरूडचे बोल आहे, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, नवरा हवा हुंडानं घेणारा

0: तोंडानं घेणारा माया जीवाला जीव देणारा असावा मला समजून घेणारा असावी त्याला दया माया व्यसनी नवरा नको गवाया औंदा लगीन करायचं माया व्यसनी नवरा नको गवाया असावा नवरा स्वाभिमानी एक नारी एक वचनी असावा नवरा स्वाभिमानी एक नारी एक वचनी रामासारखा एक बाणी रामभक्तीचा असा वळा व्यसनी नवरा नको ग बाया औंदा लगीन करायचं माया व्यसनी नवरा नको ग बाया गुटका नको त्याला दारू नको गुटका नको त्याला दारू नको कसल्याही व्यसनाच्या आरी नको असावी गळ्यात माळ मुखी हरिनाम असावी संप्रदायाची त्यावर छाया व्यसनी नवरा नको ग बाया औंदा लगीन करायचं माया व्यसनी नवरा नको ग बाया व्यसनी नवरा नको ग बाया
1: रामदास बलांडे यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं.

बरेत कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य, पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.

0: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
1: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
2: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: मानव निर्मित जंगल, पारंपारिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
4: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
3: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
0: हर घर सूर्य घर.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे.

0: या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA नं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्ट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 हून अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत 1 दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि राज्य सरकार यानिमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या

0: इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1536 जागा राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला. पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन गटाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेनझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:10 आणि 23 सेकंद झाले आहेत.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचावगे दत्ताचं आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. याबाबतच आपण आजच्या वृत्त विशेषमध्ये जाणून घेणार आहोत.

श्रोते हो, राज्यात 1989 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईनं नेहमीच देशभरातल्या नागरिकांना सामावून घेतलं आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान राखणंही तितकंच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर

0: दर्जा मिळावा ही शासनाची भूमिका आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान राखणंही तितकंच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
1: महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे. आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या, पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली आहे. परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे, तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्याकारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे. 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे, त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेल्या आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये कुटुंबियांसोबत मुलांबरोबर म्हणजे बोलले तर आनंद आहे, म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा. परंतु आमच्या दृष्टीनं फक्त व्यवहारिक नॉलेज हेच महत्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना चला आता मराठीमध्ये PhD करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी वर आमचं प्रचंड प्रेम आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्याकारणानं मराठी भाषा फार मोठी आहे, हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला पण प्रवाशांनाही मी आवाहन करणार आहे. कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्या बरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही कैक वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते.
0: श्रोते हो, परभाषक रिक्षा टॅक्सी कॅब चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण प्रबोधन आणि परीक्षण करण्यासाठी एक मोठी यंत्रणा सरकारनं उभारली. याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ.
2: अमराठी भाषिकांसाठी हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान जो परिवहन विभागाच्या वतीने व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 1 मे 2026 ते 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात आला. खरं म्हणजे हा विषय परिवहन विभागाचा असला तरी परिवहन विभागाने शिकवायचं धोरण काही नव्हतं आणि अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढे येऊन हे अभियान राबवायचं ठरवलं आणि यासाठी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना त्यासाठी बोलवण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संकल्पना मांडली आणि मग यावरती काही ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेशकर नाईक यांच्या नेतृत्वाखाली अरुण मात्रे असतील, प्रवीण दवणेवरे असतील, ही सगळी आमची मंडळी एकत्र येऊन एक सिलेबस आम्ही तयार केलं. हे जे काही रिक्षा चालक ऑटो ओला उबेर किंवा टॅक्सी यांना काही ग्रॅमॅटिकली मराठी बोलायची गरज नव्हती पण यांना निदान कस्टमर किंवा आपला पॅसेंजर बसल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत जी काही व्यवहारी बोलायची भाषा होती, म्हणजे मला इकडे जायचं आहे, कुठे थांबू, CNG मला भरायला जायचं आहे,

0: साधी साधी वाक्य त्यांच्याकडनं आम्ही पाठ करून घेतली आणि मग त्यातून एक 16 वाक्यांचं सिलेबस तयार केलं. आता महाराष्ट्रभर जवळजवळ 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला सगळं अभियान राबवायचं होतं आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि इतर काही साहित्य संघांची मदत घेऊन जवळजवळ महाराष्ट्रभर 1600 शिक्षक आमचे काम करत होते. यामध्ये असं की पटकन काही त्यांना 16 वाक्य शिकवायची नव्हती. एका तासामध्ये 4-4 वाक्य असे 4 दिवस आणि मग 4थ्या दिवशी त्यांची ओरल, त्याच सिलेबसवरती त्यांची ओरल घ्यायची ठरलेली होती. मला अतिशय आनंदाने आहे ते सांगावं असं वाटतं की एकूणच संपूर्ण राज्यामध्ये 1,65,600 प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,423 लोकांना महाराष्ट्रभर आम्ही मराठी भाषा संवाद भाषा या अभियानातनं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट प्रदान 17 ऑगस्ट 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत या 16 संपन्न झाला. या 16 मध्ये प्रचंड प्रतिसाद होता. म्हणजे आम्हाला तर खूप चांगले चांगले अनुभव आले आणि 6:30 देखील आम्ही क्लासेस सुरू केलेले आहेत. उदंड असा प्रतिसाद मिळाला. एकूणच या सगळ्या 1,65,600 पैकी साधारणतः 7,750 लोक ही नापास झाली. त्यांची पुनर्परीक्षा घेण्यासाठी म्हणून विनंती आम्ही शासनाला केलेली आहेत आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जवळजवळ अजूनही 24,000 लोक वेटिंग वरती आहेत. तर त्याबद्दलही शासन नक्की धोरण घेईल आणि त्यांना पुन्हा या क्लासेसमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.
1: श्रोते हो, सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या अशा अभियानामध्ये समाज सहभागी होत नाही, तसंच ज्यांच्यासाठी आयोजन केलं आहे त्यांचाही प्रतिसाद मिळत नाही असं बरेचदा दिसून येतं. या अभियानामध्ये कोणाचा सहभाग होता आणि चालकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे देखील प्रदीप ढवळ यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक साहित्यिक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची जवळजवळ आमची सगळीच टीम अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दौरे करून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्येच जवळजवळ 75,000 आपण अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर बांधवांना शिकवू शकलो याचा एक प्रचंड मोठा आनंद मला इथे व्यक्त करावा असा वाटतो. आणि ठाण्यामध्ये उत्तम प्रतिसाद जवळजवळ मिळाला. ठाण्यामध्ये जवळजवळ 30,000 ज्याच्यामध्ये नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र. आता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय फारसा असं मराठीचे धडे घ्यावे लागले नाही, कारण सगळ्यांचीच भाषा तशी उत्तम असल्यामुळे जरी अमराठी असले साधारण एक तिकडे 10,000-11,000 देखील आपल्याला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे MMR एरिया सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आता हे मिशन पुढे चालू राहावं असं उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि थोडासा हा विरोध कुठेतरी होत असतो, तसा तो विरोधही झाला पण फारसा विरोध कुठे आम्हाला जाणवला नाही. प्रत्येक क्लासमध्ये प्रचंड गर्दी होत होती आणि प्रत्येकाला असं जाणवत होतं जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राने आपल्या मोठं केलं आहे, महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी आपण कमवतो तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आम्हाला प्रामुख्याने जाणवत होती आणि त्यांचा उत्तमचा प्रतिसाद प्रतिक्रिया आम्हाला मिळत होती. त्यांची मौखिक परीक्षा झाली. ती परीक्षा म्हणजे जे सिलेबस आम्ही शिकवलं ना त्याच सिलेबसवरती आम्ही प्रश्न विचारत होतो. त्यामुळे मग RTOचे अधिकारी होते, आमचे प्रशिक्षक घेणारी मंडळी होती, एखादा साहित्यिक त्यामध्ये असायचा आणि ओरल आम्ही परीक्षा त्यांची घेतली आणि त्याही परीक्षेत त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. म्हणजे काय काय ठिकाणी अगदी शाळेतले मुलगे कसे असतात अशी पाठ करत सगळी ती वाक्य आलेली होती असे अनुभव आले. आणि थोडं म्हणजे परप्रांतीय हे सगळी मंडळी मराठीवरती देखील उत्कटपणे प्रेम करत असताना आमच्या लक्षामध्ये आलं, त्यांचाही प्रतिसाद उत्तम होता असं मला येथे आवर्जून सांगावं असं वाटतं.
1: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना दाद न देता आडमुठी भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत परिवहन विभाग कारवाई करणार आहे. ही कारवाई कशा स्वरूपाची असेल, कारवाईचे काय टप्पे असतील ते जाणून घेऊया ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याकडून.
2: महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 स्पष्ट म्हटलेलं आहे की सार्वजनिक वाहन ज्या क्षेत्र चालविणार आहेत त्या कार्यक्षेत्रातील त्या वाहन चालकाला त्याचे भौगोलिक ज्ञान तसेच मराठी भाषा आणि त्या भागात जास्त बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे काम चलाव ज्ञान असणे.

0: आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे कामचलाऊ ज्ञान येणं आवश्यक आहे. तसेच 12 ऑगस्ट 2026 नवीन नोटिफिकेशन निघालं. या नवीन नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी भाषेचे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेतल्यास तर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते. तर ज्या चालकांनी जुजबी नॉलेज किंवा मराठी भाषेचं ज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही त्यांच्यावर आमच्या वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाणार आहे. आमच्या वायुवेग पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक असतात. ह्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत ही कारवाई केली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन निरीक्षक त्यांच्याशी मराठी भाषेत बोलतील आणि त्यांनी जर मराठी भाषेत प्रतिसाद दिला नाही तर जागीच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आता ही कारवाई कशाच्या स्वरूपाची असेल तर जे रिक्षा चालक मराठी भाषेत बोलणार नाही अशा रिक्षा चालकांना जागच्या जागीच नोटीस दिली जाणार आहे. साधारणतः ही 1 महिन्याची नोटीस असणार आहे. म्हणजेच 1 महिन्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या कन्सर्न ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मराठी भाषेविषयी ज्ञान प्राप्त झाल्याचे सांगावे. त्यानंतर जी काही पुढची कारवाई म्हणजे बॅचवर केली जाणार आहे ती त्यांच्यावरची टळू शकेल. जर ह्या 1 महिन्यामध्येही त्यांनी आपलं मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 3 महिन्याकरिता त्यांनी जो आमच्या विभागाकडून प्राप्त करून घेतलेला बॅच आहे तो बॅच सस्पेंड केला जाणार आहे. आणि ह्या 3 महिन्याकरिता त्यांना पुन्हा मराठी भाषा शिकण्याची मुभा दिली जाणार आहे. जर ह्या 3 महिन्यातही त्यांनी मराठी भाषेचं नॉलेज प्राप्त करून नाही घेतलं तर त्यांना आमच्या विभागाकडून जो काही बॅच दिलेला आहे तो बॅच रद्द केला जाईल. परंतु रद्द करण्यापूर्वी एकदा त्यांचे म्हणणे 100% विभागाकडून ऐकले जाणार आहे आणि त्यानंतरच दिलेला बॅच हा रद्द केला जाईल.
1: श्रोते हो, भाषा हे जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. समभाषकांमध्ये आपुलकी वाढते आणि त्यामुळे व्यवसाय वृद्धी देखील संभवते. ही वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यायला हवी. या विषयाकडे भाषा संघर्ष नव्हे तर भाषा सौहार्द या दृष्टीनं पाहिलं तर सगळंच सोपं होईल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अब पहली वाली बात कहा,
0: पर हम तो सब यही डाले हैं।
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
0: सच
1: है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
0: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो। तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, घुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीप मध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगड्याची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो। त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात।
4: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
5: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे। फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे।
4: तिचा जीवनक्रम कसा असतो?
5: ही जी फळमाशी आहे ना हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचे जे काम आहे ते करत असतात। तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते। खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो।
4: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
5: ऍक्च्युली ही जी कीड आहे तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते। ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात। आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते। त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं, त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या

0: गमामधून आपल्याला थोडस ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडी वाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग्स आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल, पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण, काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थात जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे या ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे, त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहेत त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी 1-2 झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही.
1: बरोबर.
0: त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण 1 हेक्टरमध्ये 4 या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे की आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे, तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात.

0: तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: बरं, फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पम्पकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पम्पकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पम्पकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी, कधी लाल, कधी थोडस काळसर, अशा प्रकारचे हे पम्पकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात. आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात, म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो, फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पम्पकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर ह्याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात, म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि यांचा जीवनक्रम कसा असतो?
0: हा, आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात. आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात, त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जे आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे, तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्थेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशे जे ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचा नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 मिली किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 मिली हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे आपल्याला करता येते.
1: बरं,
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत ती आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत हे जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो, तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिलावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात, कारण पानातलं मेन हेच घेतलं आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात.
1: बरं,
0: आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडवर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे.

0: की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का, कीटकनाशकं वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाहीये, कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती, जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे, सापळ्यांचा वापर आहे, ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा, पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो, कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत, म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरचं जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये, कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात, तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे आपण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात, कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत, म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो, तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत नाही.
0: नाही नाही, असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस, म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली, म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो, तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे, म्हणजे दिवसा, तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार, कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी, मी आता म्हटलं की रस शोषक किडींमुळे पण होतात पण ती रस शोषक किडी आपल्याला दिसतात, जर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, तरीही जर ती पिवळी पडतायत, तरीही ती जर निस्तेज दिसतायत, तरीही जर वाढ खुंटते, तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा,

0: त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
1: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन. म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत. तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या झीक पिक आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली, म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी, म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत, तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी, मका किंवा झेंडू. झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा आहे, म्हणजे क्रॉप रोटेशन, फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे. म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत, सुप्तावस्था आहेत, ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा. म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात. आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये. तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
2: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधून
2: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
3: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
2: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
3: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM Rainbow वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
4: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार। दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा। बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी। आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत। भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली, त्यानंतर हा सामंजस्य करार झाला। जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली।
1: हमारी मेरीटाईम लाईफलाईन्स बढती हुई व्हल्नरेबिलिटीज का सामना कर रही।

0: हैं, फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाइट और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इम्परेटिव भी है। इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है, इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है।
1: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला। त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत। दिल्लीचे नायब राज्यपाल TS संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते। दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे। मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे। तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वीपर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे। 9 पेक्षा जास्त सिमकार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत। ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत। आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत। त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही। येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील। वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत। तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे। त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील। सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल। गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही। तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे। ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले। यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे। खाद्य तेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील। या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला।
2: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे। याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे। सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल। हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे।
1: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं। तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती R Subhash Reddy यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, CBIचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालय

0: याचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिष्णोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बाळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला, तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्नपदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21 21-15 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभुते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

मानसिंग म्हणे शहाला झाला अपमाने, अकबर भडकला पुरा शब्द ऐकूने, हृदयान घेतला पेट झाला बेचैने।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बापूराव विभुते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऋषिकेश कानेटकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 8:30 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, रात्री 9:15 इनसाईट, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा. मध्यलय बंदिश जपतालामध्ये निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत सखी मोरी रुमझुम. द्रुतबंदिश 3 तालामध्ये निबद्ध आहे. बोल आहेत माता भवानी काली. तबला साथ आहे स्नेहल कुमार धामापरकर यांची आणि संवादिनी साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. तर ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सायली तळवलकर यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. मध्यलयगत झपतालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. मध्यलयचे बोल होते सखी मोरी रुमझुम आणि द्रुतगत बोल होते माता भवानी काली. त्यांना तबला साथ होती स्नेहल कुमार धामापूरकर यांची, तर हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित

0: 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

0: नभोनाट्य सादर।
1: रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य कांतापुरम. या नभोनाट्याचा भाग दुसरा.
0: नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर BS भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते गोविंद मोकाशी.

0: रंगम्मा काकी, काकी
1: कोण मूर्ती? कसा आहे सता?
0: ठीक आहे.
1: पण बेटा गालावरची सूज अजून तशीच आहे रे.
0: अग पोलिसांचा प्रसाद आहे तो, उतरेल काही दिवसांनी.
1: बस तू, मी तुझ्यासाठी इडली आणि कॉफी करून आणते. हा
0: नाही, नको काकी.
1: अरे पण
0: अग आजपासून मी मंदिरात 3 दिवस उपोषणासाठी बसणार आहे.
1: उपोषण का रे?
0: स्कॅपिंग्टन साहेबाच्या फार्मवर काल जो हिंसाचार झाला त्याला कारणीभूत मी होतो. माझ्यामुळेच काल हे सर्व घडलं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी उपोषणाला बसणार आहे.
1: नाही बेटा, तसं करू नकोस. पण मी ऐकलंय की चूक शिपायांची होती.
0: नाही काकी, अगं अजूनही आमच्या मनात अहिंसेला पूर्ण स्थान नाही. आणि काकी, टाळी नेहमी एका हातानं वाजत नाही. आमच्या मनातच अहिंसा पूर्णपणे रुजलेली नाही. अगं आम्ही सुरुवात केल्यावर साहजिकच पोलीस शिपाई हिंसा करणारच.
1: बेटा तू अगोदरच अशक्त झालायस रे, त्यात पुन्हा हे 3 दिवस न खाता तू बसणार आहेस. अरे आणखी किती अशक्त होशील.
0: नाही काकी, या 3 दिवसाच्या उपोषणानं माझं मनोबल वाढणार आहे तसा मला पूर्ण विश्वास आहे.
1: बेटा उपोषण फक्त महात्माजींसाठी ठीक आहे, तुला मला ते न झेपणारं एक अस्त्र आहे.
0: ते अस्त्र मी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काकी, अगं नाही खाल्लं 3 दिवस तर मी मरणार तर नाही ना?
1: जशी तुझी मर्जी, तू कोणाचं ऐकणार थोडंच आहेस.

0: बंधूंनो आणि भगिनींनो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आत्ताच आपण मंदिरात शपथ घेतली. या देशासाठी आता आपल्याला एक दिलानं एक मतानं लढायचंय. या गुलामगिरीतून आपल्या भारत मातेची लवकरात लवकर सुटका करायची, तिचं दास्यत्व संपवायचंय. पण हे सर्व करत असताना आपल्याला महात्मा गांधींनी घालून दिलेल्या मार्गावरूनच चालायचंय. हा लढा लढायचाय. विदेशी कपडे टाकून आपण सर्वांनी खादीचा स्वीकार करायचाय. याचा अर्थ आपण स्वतः चरख्यावर सूत कातून आपला कपडा आपणच बनवायचाय. गांधीजींनी सांगितलेला दुसरा मार्ग अहिंसेचा. हो, अहिंसेचा. आपण कोणत्याही प्रकारची मारपीट खून करावी न करता शत्रूला प्रेमानं जिंकायचंय. आणि तिसरा मार्ग, तिसरं सूत्र आहे सत्याचा शोध. नेहमी खरं बोला, खऱ्या मनानं व्यवहार करा. एक लक्षात ठेवा, या लढ्यात अंतिम विजय हा आपलाच आहे.
1: हो, आम्ही हा लढा याच मार्गावरून अगदी प्राणपणानं लढू.
0: शाबास. आता आपल्याला कांतापुरा संघटनेच्या अध्यक्षांची सदस्यांची निवड करायची. पहिलं म्हणजे संघटनेच्या अध्यक्षाचं नाव सुचवा बघू.
2: आपल्या संघटनेचा अध्यक्ष मूर्ती अय्यर असेल.
3: हो, तोच अध्यक्ष असेल.
1: मूर्ती शिवाय दुसरा कोण असणार अध्यक्ष?
2: आणि रंगे गौडा असतील आपल्या संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आणि मार्गदर्शक.
3: बरोबर बरोबर
1: बरोबर. रंगे गौडांशिवाय संघटनेला महत्वच येणार नाही.
2: आपल्या संघटनेत महिलांचं प्रतिनिधित्व रंगम्मा करतील.
3: बरोबर,
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: आणि रंगम्माच्या बरोबरच गावच्या तरुणांचं प्रतिनिधित्व रचना चौधरी करील. आणि पाचवा सदस्य म्हणजे सिनू. सिनू असे.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. अरे, सिनूची निवड योग्यच आहे. रामाची सेवा करण्यासाठी बरोबर हनुमान पाहिजेच.
0: आपली पंचायत, आपली संघटना आजपासूनच कामाला सुरुवात करेल. महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहात आपली संघटना सक्रिय असेल. दारूच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणं, विदेशी कपड्यांची होळी करणं, देशभक्ती विरोधी कायद्याचा भंग करणं, गावची साफसफाई, असे अनेक कार्यक्रम आपल्याला करायचे. आणि यासाठी तुम्हा सर्वांची मदत आवश्यक आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हे काम होणं अशक्य आहे. जीवाची पर्वा न करता या स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. सांगा सांगा, तुम्ही सर्व तयार आहात?
3: हो, तयार आहोत.
1: देशासाठी आम्ही आमच्या प्राणाचं बलिदान देऊ, पण द्वेष स्वतंत्र करू. देशाला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ.
4: भारत माता की
3: जय.
4: भारत माता की
3: जय.
4: भारत माता की
3: जय.
0: शहर संघटनेकडून महात्मा गांधींचा संदेश आलाय, आपणा सर्वांना सरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घ्यायचा आहे.
5: हो, पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागणार
0: आहे? सांगतो सांगतो, तेच सांगतोय. हे बघा, सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण इंग्रजांना शेत सारा द्यायचा नाही. त्यांनी आपल्या जमिनी जप्त केल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत शेत सारा भरायचा नाही.
5: ठीक आहे. यापुढे कोणीच शेतसारा भरणार नाही. या अगोदर तरी आपण कुठे वेळेवर भरत होतो? देव त्या सरपंचाचं भलं करो. आता तेच सांभाळून घेतील.
1: सरपंचांना त्यांच्या पदावरून नाहीतरी इंग्रजांनी हटवलंच आहे.
5: हो, ते मला माहिती आहे.
0: आणि हे बघा, सरकारला शेतसारा भरायचा नाही, पण त्याचप्रमाणे गावातल्या ताडीच्या दुकानासमोर धरणं द्यायची आहेत. ताडीची ही झाडं दुकानं सरकारची आहेत. या ताडीमुळं आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. अरे, ताडी पिऊन आपल्यातल्या गरीब आणि दुःखी लोकांचं आणखीनच जास्त शोषण होतंय. त्यांची कुटुंब रस्त्यावर आलेत. बंधूनो बंधूनो, आता या इंग्रजांची हुकुमशाही आपण खपवून घ्यायची नाही. या इंग्रजांना हटवून आपण आता आपलं स्वतःचं सरकार स्थापन करणार आहोत. आणि आपल्या सरकारचे नेतेपदी रंगेगौडा

0: असतील आपण यापुढे शेतसारा रंगे गौरांना द्यायचा.
1: पण सरकारने जो माणूस शेतसारा गोळा करण्यासाठी नेमलाय तो जर शेतसारा मागायला आला तर
0: त्याला स्पष्ट सांगायचं, तू आमचा कोणीच नाहीस, शेतसारा आम्ही तुला देणार नाही. बंधूनो, आणखी एक महत्वाची गोष्ट, या असहकार चळवळीत आपण सर्वांनी अहिंसेचा मार्ग अनुसरायचा आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून झाली तर ही चळवळ बंद करण्यात येईल. हो, ही चळवळ बंद करण्यात येईल. सत्य, अहिंसा आणि प्रेम हेच आपलं शस्त्र असणार आहे. याच अस्त्रांनी जगात बंधुता, सुख, आनंदाची भावना वाढवायची आपल्याला. आणि यासाठी तुम्ही सर्व एकीनं माझ्यासोबत आहात, आहात ना?
2: हो.
0: आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव आपल्यामध्ये नाही. आपल्या संघटनेनं येत्या शुक्रवारी म्हणजे 17 तारखेला सत्याग्रहाला सुरुवात करायचं ठरवलंय. त्या दिवशी आपण सर्वांनी बोरन्नाच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणार आहोत. हां, पण लक्षात ठेवायचं, हे धरणं शांततापूर्ण मार्गाने असेल. आजपासून केवळ 3 दिवसानंतर आपल्याला सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे. या 3 दिवसात आपण सर्वांनी देवाचं नामस्मरण भजन करायचं. यामुळं आपलं मन पवित्र होईल आणि आपलं मनोबल वाढेल.
3: भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.

0: सत्याग्रही मित्र हो न घाबरता पुढेचा, विजय आपलाच आहे, आपल्याला सत्याग्रह यशस्वी करायचा आहे. समोर पोलिसांची तुकडी आहे म्हणून घाबरू नका, त्यांनी लाठीमार केला तरी आपण प्रतिहल्ला करायचा नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा आधार आपल्याला घ्यायचा नाही. ते ताडीचं दुकान आपल्याला शांततापूर्ण मार्गाने हटवायचं. चला चला पुढे चला, माझ्या बंधू भगिनींनो आपलं लक्ष समोरच आहे, पोलिसांना अजिबात घाबरू नका, चला पुढे चला.
1: थांबा, या ठिकाणी तुम्हाला प्रवेश करण्याची मनाई आहे, साहेबांचा तसा आदेश आहे.
0: धन्यवाद, आम्हाला माहिती असलेली गोष्ट सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: मागे फिरा आणि परत जा, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला या बगीचात प्रवेश करता येणार नाही, कायद्याचं उल्लंघन करू नका.
0: आम्ही आमच्या कायद्याचं पालनच करतो आहोत, आमच्या संघटनेच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आमचं काम करावंच लागेल.
1: हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रवेश करणं हे बेकायदेशीर आहे, कायद्याचं उल्लंघन आहे, आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना शासन करण्यासाठी सरकारनं पूर्ण ताकद वापरायचं ठरवलंय.
0: तुम्ही हे सर्व सांगितल्याबद्दल पुन्हा एकवार धन्यवाद. बंधू भगिनींनो, अशा पोकळ कायद्याला भीक घालू नका, चला पुढे चला.
1: मागे सरका सरका म्हणतो ना, शिपायांनो या सत्याग्रहींना फोडून काढा, लाठी चार्ज करा. बक्कल नंबर 306.
2: येस सर.
1: बगीच्यामध्ये कोणी सत्याग्रही राहिला नाही ना?
2: नाही सर, पण दुकानांचं फार नुकसान केलंय.
1: त्या सर्वांना पकडा, गाडीत तुंबा आणि घेऊन चला ठाण्यावर. शिपायांनो चला.

सरकार कांतापूरच्या प्रत्येक माणसाला आदेश देतो आहे की त्यांनी अजूनपर्यंत शेत सारा भरलेला नाहीये, ज्यांनी भरलेला नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। प्रत्येक एक रुपया 5 आणे दंड वसूल करण्यात येणार आहे। साहेबांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांची नवी तुकडी नेमण्यात आली, त्यासाठी हा दंड प्रत्येकाकडून वसूल करण्यात येणार आहे। सरकारच्या विरुद्ध चळवळीत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला कैदीची शिक्षा दिला जाणार आहे।

0: ही चळवळ पूर्ण ताकदीनिशी मोडून काढणार आहे हो।
1: अरे मूर्ती तू
2: काकी, इंग्रज सरकारने आपला सत्याग्रह दडपण्याचे प्रयत्न सुरू केलेत, युद्धाला तोंड फुटलंय। सरकारचा कोणी माणूस अथवा पोलिसांपैकी कोणी आला तर देवाची घंटी वाजव, म्हणजे आम्ही सगळे लगेच पसार होऊ। आता भूमिगत होऊनच ही चळवळ पुढे न्यावी लागणार आहे। हे बघ, मी चलतो, मला प्रत्येकाच्या घरी जाऊन ही सूचना द्यायची। आणि काकी, तू पण गावातल्या महिलांना सांग सगळं, हे रचनाला सोबत घे, कळलं का?
1: हो।
0: शेतकऱ्यांनी शेतसारा भरलेला नाही हो, उलट सरकार विरुद्ध बंड पुकारलं। या सर्व शेतकऱ्यांची शेत जमीन, बागायती जमीन, त्यांची पिक, घर, दार, धान्य सरकार आज निलाव करणार आहे। या साऱ्याचा ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका, लक्ष देऊन ऐका।
1: अरे देवा, आज आमच्या जमिनींचा लिलाव झाल्यावर उद्यापासून आम्हाला आमच्या कपड्यांशी रस्त्यावर यावं लागणार। अरे देवा, काय आरामलंच काय हे
3: शेतातली उभी पिक? आजपासूनच कापणी सुरू झाली आहे
1: काय?
3: हो, तसंच गाववाल्यांनी काही गडबड करू नये म्हणून सरकार कठोर पावलं उचलणार आहे।
1: माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागलंय।
3: मागच्या वेळेला जसा लाठीमार पोलिसांनी केला तसाच पुन्हा पुन्हा ते करणार। मी तर मुलांना घेऊन निघून जाणार आहे।
1: कुठे?
3: अर्थात शहरात।
1: अगं वेडे, या पोलिसांनी संपूर्ण गावालाच वेढा दिलाय, तू गावातून बाहेर पडणारच कशी?
3: या मूर्तीमुळेच सगळ्या गावाचा सत्यानाश झाला।
1: काहीतरीच बडबडू नकोस, मूर्ती आणि रंगम्मा बिचारी जेलमध्ये आहेत, आणि आता रच्चन्ना हीच आमची नेता आहे।
3: चल तर मग तिच्याकडेच जाऊ।

0: कोण आहे?
1: आम्ही आहोत वंदे मातरम.
0: या या आत या. अरे इथे तर अगोदरच सर्व जमले आहेत. ते तिकडे पाठीमागे कोण बसलेत बरं?
2: ते शहर संघटनेचे सदस्य आहेत. तेच आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
3: बंधू आणि भगिनींनो, सरकारनं कांतापुरा गावातल्या तुम्हा सर्वांच्या जमिनींचा लिलाव करायचं ठरवलंय. ही बातमी आम्हाला अगोदरच कळली म्हणून मी लगेच आलो. मॅजिस्ट्रेट, इन्स्पेक्टर, ऑफिसर, पोलिसांची फौज, सरकारनं संपूर्ण व्यवस्था कशी चोख ठेवली आहे. कुठल्याही परिस्थितीत ते जमिनीचा लिलाव करणारच, पण संघटनेचा निर्णय आहे, संघटनेचा निर्धार आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण शेतीवरती त्यांचा कब्जा होऊ द्यायचा नाही. सरकार विरुद्धचा लढा लढण्यासाठी, जमिनी वाचवण्यासाठी शहरातून 3000 वरती कार्यकर्ते येणार आहेत. ट्रक्स, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स सुद्धा येणार आहे. आपण सर्वांनी भगवान सत्यनारायणाची महापूजा करायची आणि देवाची विसर्जन मिरवणूक काढायची. त्यामुळं आपण सर्वजण जेणेकरून एकत्र असू. आज संध्याकाळीच त्याची व्यवस्था करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सर्वांनी शांत राहायचं. त्यांनी लाठीमार केला तरी
0: सैतान कुठले?
3: ते सैतान असले तरी आपण त्यांचं मन वळवायचं, त्यांचं मत परिवर्तन करणं, हेच गांधीजींचं तत्व आहे आणि आपण ते करायचंच. मला पूर्ण विश्वास आहे आपण या लढ्यात विजयी होऊ.
4: भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.

0: यस सर,
1: ही निरमु कृष्ण बुढ़े तरुण लेडी सब सगळे काय करतात
0: साहेब? ही पूजेची मिरवणूक आहे.
1: पूजेच्या मिरवणुकीच्या निमित्त करून हे लोक शेतावर जात नाहीत ना? पीक कापणी तर थांबवायला सांगत नाहीत ना?
0: सर, आपलं अनुमान कदाचित खरं असू शकेल.
1: देल देल गो.

0: थांब स्टॉप आहे. तुम्ही या पुढे जाऊ शकला नाही, साहेबांचा आदेश आहे.
1: अरे अरे भगवान सत्यनारायणाची ही मिरवणूक आहे, हे कोणी चढवू शकणार नाही.
0: मी पुन्हा सांगतो, मागं फिरा नाही तर मार खाल.
1: अरे बाबा आमच्या पूजेची ही मिरवणूक आहे, या रथयात्रेला अडवू नका.
2: शिफाय लाठी चार्ज करा. आय ऑर्डर लाठी चार्ज.

0: मला वाटतं शहरचे कार्यकर्ते आपल्याला साथ देण्यासाठी येत आहेत.
1: चला पुढे चला, लवकर लवकर चला.
2: सर सर, शहरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत, ते बघा त्या बाजूने.
3: इन्स्पेक्टर.
2: यस सर.
3: हे लाईट्स ऑन करा अँड ओपन द फायर. प्रोसेशन डिस्पर्स करा. फायर.
2: यस सर.

0: आता आपण वाचू शकणार नाही.
1: चला कांतापुरातून आता आपण बाहेर पडू.
2: नाही, कुणी मागे फिरू नका. चला पुढे चला, पुढे चला, पुढे चला.
1: अंधार वाढतोय, आपण लपत छपत निघून जाऊया.
0: ते बघ, कार्यकर्ते जवळ आले, आपल्या बाजूने ते लढतील.
1: हे कसले लढणार? एक जात अहिंसेचे पुजारी, हे फक्त जखमी होतील आणि नंतर मरतील.
0: पोलीसवाले दुसऱ्या बाजूने येत आहे.
1: मी सांगते तसं करूया, चुपचाप निघून जाऊया. हे शिपाई, हे शिपाई कुणाला जिवंत ठेवणार नाही.
0: तू म्हणतेस तेच बरोबर. कांतापुरातून बाहेर पडून दुसऱ्या गावाला जाऊ.
1: ये इकडून, ये इकडून.
0: अंधारात काहीच दिसत नाहीये ग.
1: काळजी करू नको, ये इकडून ये.

0: माझ्याच्यानं नाही चालवत गाता. पायात पायात काटे गेलेत. नाही नाही, आता चालणं शक्यच नाहीये.
1: माझी पण तीच अवस्था झाली. पण हिम्मत ठेव. ते बघ अंधारात रस्ता चुकून आपण आपल्याच घराजवळ आलोय.
0: पण आता त्या घरांचा काय उपयोग? गावातले सगळे पुरुष स्त्रिया मारल्या जाणार, आपण वाचून तरी काय करणार?
1: उद्या आपल्या घरांवर, पिकांवर, जमिनींवर दुसऱ्यांचा ताबा असेल.
0: सत्तम्मा, आपली घर आपण दुसऱ्यांसाठी का ठेवायची? आग लावू चल घरांना.
1: चालेल, आग पसरायला जास्त वेळ पण नाही लागणार.
0: कांतापुरात आता कोणतंही घर शिल्लक राहणार नाहीये.
1: चल इथून, नाहीतर पोलीस आपल्याला पकडतील.
0: ते बघ तिकडं गाव सोडून निघाले, त्यांची रांग लागली. चल आपण पण अंधारातच निघून जाऊ. सत्तम्मा, ते बघ कांतापुरा कसं जळतंय बघ.
1: हो, कांतापुरा जळतंय. कांतापुरा आता कायमचं नाही सोडणार, कायमचं. इथल्या माणसांची स्वप्न, भविष्य सार जळतंय. पण हीच आग उद्याच्या भविष्याची ठिणगी असेल, उज्ज्वल भविष्याची ठिणगी. कांतापुरा आज नष्ट होतंय, पण या राखेतूनच अनेक कांतापुरा जन्माला येतील, की जे स्वतंत्र असतील. स्वतंत्र, अगदी स्वतंत्र. वंदे मातरम, वंदे मातरम.

नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: मूर्ती अनिल दांडेकर, नरसम्मा सुधा घाणेकर, दोरे पहिला सरूप्पा विपिन पवार, रंगम्मा सीमा मोरे, अचक्का जयवंती खरे, शिपाई शशी लाखन, ऑफिसर आणि दुसरा अजित पाटील, सिनू अमोल रेडीज, जयरामाचार्य नेता आणि दवंडीवाला सुरेश भावे, मदन्न विलास जाधव, रचन्ना निशा आंबेकर, इन्स्पेक्टर मिलिंद कांबळे, सतम्मा सुरेखा राणे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नभोनाट्य कांतापुरम या नभोनाट्याचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मी

0: ना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: अवश्य ऐका बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.